सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 19 आषाढ, शके 1948, 10 जुलै 2026। पहाटेचे 5:50 झाले आहेत। आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत। या प्रातःकालीन सभेत मी श्रीनिवास उपासनी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रसारणास आरंभ करूया सनईच्या मंगलस्वरांनी।

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली प्रभात रागातील धुनं पण ऐकलीत. सुप्रभात श्रोते हो आणि
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: सकाळचे 5:55 होत आहेत. आता गिरवाणवाणी यामध्ये आपण ऐकूया सतीश आघरकर यांच्या स्वरात पारंपरिक देवी अथर्व शीर्षक.

श्रुतीहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आरती अंकळीकर टीकेकर यांच्या स्वरातील पद्माकर कुलकर्णी यांची भक्तिरचना, संगीतबद्ध केलेली आहे निलेश मोहरीर यांनी.

आपण ऐकलत श्रीकांत पाळगावकर आणि सहकार्यांनी गायलेली श्रीकांत नरुळे यांची ही रचना. श्रोतेहो प्रभात वंदन या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सतीश काळे यांची ही रचना. स्वर आणि संगीत आहे सलील लाटे यांचं.

0: आपण ऐकलत पांडुरंग दीक्षित यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराजांची ही भक्तिरचना. स्वर होता अजित कडकडे यांचा. श्रोतेहो सकाळचे 6:25 झाले आहेत. प्रभात वंदन अंतर्गत चिंतन या सदरात आता ऐकूया अविनाश हळबे यांचे विचार.
1: आपण निर्जंतुकीकरणानंतर विलगीकरण उर्फ डिस्टन्सिंग कडे वळूया. याचं मुख्य श्रेय फ्लॉरेन्स नाइटिंगेल हिला द्यायला हवं. उच्च घराण्यात जन्म झाला असूनही तिनं रुग्ण परिचर्येचं व्रत घेतलं. कोणाच्याही विरोधाला न जुमानता आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि रुग्णसेवेला प्रारंभ केला. सन 1854 क्रिमियन युद्धाच्या वेळी 40 परिचारिकांना घेऊन फ्लॉरेन्सनं स्कूटरी नावाच्या गावात जखमी सैनिकांवर उपचार करायला सुरुवात केली. हे हॉस्पिटल म्हणजे अक्षरशः नरक झाला होता. हातपाय तुटलेले सैनिक छोट्या जागेत कोंबलेले होते. मोकळी हवा, प्रकाश, स्वच्छता यांची वानवाच होती. तिथं वैद्यकीय उपचार अथवा शस्त्रक्रिया यशस्वी होऊनही 42% सैनिक मरत. या समस्येवर तिच्या निरीक्षणातून एक गोष्ट लक्षात आली की सैनिकांच्या मृत्यूचे कारण जखमा अथवा रक्तस्त्राव नसून जंतुसंसर्ग आहे. फ्लॉरेन्सनं लुई पाश्चर

आणि जोसेफ लिस्टर यांच्या संशोधनाचा आधार घेऊन संपूर्ण हॉस्पिटलचं निर्जंतुकीकरण, वायुविजन आणि प्रकाशयोजना याबरोबर उपचार चालू असलेल्या 2 जखमी सैनिकांमध्ये योग्य अंतर ठेवणे म्हणजे विलगीकरण यावर लक्ष केंद्रित केलं. निर्जंतुकीकरणामुळे जंतुसंसर्ग थांबला आणि विलगीकरणामुळे संसर्गाची साखळी तुटली. हे दोन्ही उपाय चपखलप्रमाणे लागू पडून मृत्यूदर 42% चक्क 2.2% आला आणि समस्याही कायमची सुटली. पुढं तिच्या संशोधनाला मान्यता मिळून निर्जंतुकीकरण आणि विलगीकरण यावर तातडीने कार्यवाही सुरू झाली. कोरोना काळात आपण विलगीकरणाचा अनुभव घेतलाच आहे. आता आपण नवनाथ भक्तिसार ग्रंथातली समस्या पूर्ती बघूया. अवंतीचा राजा भर्तृहरी याचं आपल्या पिंगला नामक पत्नीवर अत्यंत प्रेम होतं. दुर्दैवानं एका विचित्र घटनेमुळे पिंगला सती गेली.

0: आता आपण नवनाथ भक्तिसार ग्रंथातली समस्यापूर्ती बघूया. अवंतीचा राजा भर्तृहरी याचं आपल्या पिंगला नामक पत्नीवर अत्यंत प्रेम होतं. दुर्दैवानं एका विचित्र घटनेमुळे पिंगला सती गेली. भर्तृहरी शोक अनावर होऊन स्मशानात अविरत विलाप करतच राहिला. परंतु श्री दत्तात्रेयांनी भर्तृहरी हा दुर्मिळ नारायणाचा अवतार आहे आणि त्याचा जन्म जगदोद्धारासाठी झाला आहे हे जाणून त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव देण्यासाठी गोरक्षनाथांना अवंती नगरीत पाठवलं. स्मशानात गेल्यावर गोरक्षनाथांच्या असं लक्षात आलं की पत्नी वियोगाने विकारवश झालेल्या या राजाला आध्यात्मिक उपदेश करून काही उपयोग होणार नाही. म्हणून त्यांनी वेगळीच युक्ती केली. एका मडक्याला रंगरंगोटीने बाहुलीचं रूप देऊन तिला नाचवत ते स्मशानात आले. चितेच्या आसपास फेऱ्या मारताना त्या आपल्या बाहुलीचं सौंदर्य आणि कलाकुसर याचे गोडवे गाऊ लागले. नाही म्हटलं तरी राजाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. गोरक्षनाथांनी भर्तृहरी आपल्याकडे बघतोय हे लक्षात येताच ती बाहुली अचानक हातातून निसटली असं भासून जमिनीवर पडू दिली. मडक्याची बाहुली तात्काळ फुटली. त्याबरोबर गोरक्षनाथांनी माझी बाहुली किती सुंदर होती ती फुटली आता मी जीव देतो असं म्हणत जोर जोराने रडायला सुरुवात केली. हे बघताच राजा गोरक्षनाथांना म्हणाला अरे ही साधी मातीची बाहुली फुटली म्हणून कशाला रडतोस. गोरक्षनाथ उतरले तुझी राणी पिंगला मेली म्हणून तू तरी का रडतोस. तेव्हा राजा म्हणाला या बाहुलीसारख्या हजारो बाहुल्या मी तुला आणून देतो तू शोक थांबव. गोरक्षनाथ तत्काळ उतरले मी तुझ्या पिंगलेसारख्या हजारो पिंगल्या आणून देतो तू शोक थांबव. राजानं हे आव्हान स्वीकारताच गोरक्षनाथांनी आपल्या मंत्रसामर्थ्याने तिथे हजारो आभासी पिंगला निर्माण केल्या. राजा आता शब्दात अडकला होता त्यामुळं त्याला आपला शोक थांबवावा लागला. मग गोरक्षनाथांनी तुझा जन्म कशासाठी झाला आहे सांगून त्याला योगी भर्तरीनाथ बनून त्याच्याकडून जगदोद्धाराचं कार्य करून घेतलं. एकंदरीत एक नाट्यमय प्रसंग उभा करून गोरक्षनाथांनी ही समस्या सोडवली.
1: आताच आपण चिंतन या सदरात अविनाश हळबे यांचे विचार ऐकलेत. श्रोते हो, याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 6:30 झाले आहेत. ऐकूया आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:35 दिनविशेष सादर करतील मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात उसामध्ये जाळे करणाऱ्या कोळीचा प्रादुर्भाव आणि उपाययोजना याविषयीची माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये किडनी स्टोन या विषयावर डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदई चौरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकाल. सादर करते संगीता अराजपुरे. 6:50 परिसर या सदरात ई कचरा आणि धोके या भावना चौधरी यांच्या भाषणाचा भाग दुसरा आपण ऐकाल. सादर करते सचिन लाडोळे. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र निर्मित असून आम्ही ते मुंबई केंद्रावरनं सहक्षेपित करू. सकाळी 7 आजचा विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक. 7:50 आणखीन एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी. 8:40 भावाधारा सुगम गीतांचा कार्यक्रम. 9 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 9:30 गिरवाण भारती या कार्यक्रमात अभंग प्रेमभंगस्य हे संस्कृत नाटक आपण ऐकाल. मूळ मराठी लेखक गिरीश जोशी, संस्कृत अनुवाद डॉक्टर मंगला मिराजदार, सहभाग श्रद्धा कर्वे आणि सागर विद्वांस यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 10:10 गांधी वंदना, सादरकर्ती विनायक मोरे. 10:15 सुगम संगीत. 10:25 काही स्थानिक निवेदने आपण ऐकाल.

0: 10:30 हिंदी चित्रपट संगीत, 11 शास्त्रीय संगीत, यामध्ये गायन आपण ऐकाल बेगम परवीन सुलताना यांनी गायलेला राग मंगल भैरव आणि जौनपुरी आपण ऐकाल, आणि यांनीच गायलेला राग नारायणी आपण दुसऱ्या सभेत रात्री 10:30 ऐकाल. 11:30 विशेष गीतगंगा या कार्यक्रमात शास्त्रीय नृत्यगुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि गणी भाग 6 आपण ऐकाल. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळ, यामध्ये आपण ऐकाल स्त्री आरोग्याची 52 याचा भाग 28. सहभागी तज्ञ असतील डॉक्टर वैजयंती पटवर्धन. आणि संस्कृतीच्या पाऊल खुणा भारतीय प्राचीन संस्कृती, यामध्ये ज्येष्ठ विद्वान डॉक्टर गो ब देगलूरकर यांची डॉक्टर अमरीश खरे यांनी घेतलेली मुलाखत. सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्र. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल. 2:45 ते 3 या दरम्यान आपण ऐकाल द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम. दरम्यान 2:15 हिंदीतून बातमीपत्र आपण ऐकाल. आमच्या सायंकालीन सभेत 5:00 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवा आणि या कार्यक्रमात स्टेट युनिया सदरात योग व्यायाम जिम्नॅस्टिक आणि युद्धकला यांचा सुरेख संगम असणाऱ्या मल्लखांब खेळावर आधारित विशेष कार्यक्रम युवा शक्तीचा संतुलित आविष्कार मल्लखांब, सादरकर्ते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 स्वस्थ भारत या कार्यक्रमात 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम याविषयी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. निर्मिती सहाय्य सूरज हजंगे, सादरकर्ते धीरज केदारी. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं घर माझा शेत या कार्यक्रमात सुगंधी आणि औषधी पिकांच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकता विकासाच्या संधी याविषयी डॉक्टर ऋषिकेश बिसे शास्त्रज्ञ, कृषी विस्तार विभाग केंद्रीय औषधी आणि सुगंधित वनस्पती संस्था लखनौ यांची मुलाखत आपण ऐकाल. त्यानंतर कृषी वाणी आणि बाजारभाव आपण ऐकाल. 8:15 एक कलाकार, 9:15 स्पॉटलेट, 9:30 करंट अफेअर्स, 10:00 मराठी चित्रपट संगीत. याशिवाय विविध बातमीपत्र त्यांच्या नियोजित वेळेत प्रसारित तसेच सहक्षेपित होतील. ही होती आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 झाले आहेत. ऐकूया आजचे दिनविशेष. सादरकर्ते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज आहे 10 जुलै. पाहूया या दिवसाचं महत्व काय आहे ते. 1925 या दिवशी तास या सोव्हिएत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना झाली. 10 जुलै 1925 या दिवशी अवतार मेहरबाबा यांनी आपल्या मौनव्रताची सुरुवात केली. हे व्रत त्यांनी सलग 44 वर्ष त्यांच्या मृत्यूपर्यंत पाळलं. 1940 या दिवशी बॅटल ऑफ ब्रिटन या नावानं ओळखलं जाणारं हवाई युद्ध सुरू झालं. नाझी जर्मन विमान दलानं इंग्लंडवर प्रचंड मोठ्या संख्येनं विमानं पाठवून बॉम्बफेक सुरू केली. 1992 या तारखेला संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या INSAT-2A या उपग्रहाचं फ्रेंच गयानातील कोउरू इथून प्रक्षेपण झालं. 10 जुलै 1995 या दिवशी म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान स्यू की यांची 6 वर्षाच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता.

0: आज जन्मदिवस असणारी महत्वाची नावं ही आहेत 1913 कवयित्री पद्मा गोळे.
1: आता उतरली उन्हे, आता उतरली उन्हे, नको मनी खेद खंत, आता मधाहून गोड होवो आपुली संगत. आता आपुल्या शब्दाना येवो भैरवीची गोडी, आता शृंगाराचे घरी शांत भरू दे कावडी.
0: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक गुरुनाथ आबाजी तथा जी ए कुलकर्णी यांचा 1923 साली आजच्या दिवशी जन्म झाला. त्यांचे हिरवे रावे, रक्तचंदन, काजळमाया इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. 1940 अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सभासद लॉर्ड मेघनाथ देसाई. 1943 अमेरिकन टेनिस खेळाडू आर्थर ॲश. पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांचा जन्म 1950 साली या दिवशी झाला.

क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील मनोहर गावस्कर यांचा 1949 साली आजच्या दिवशी जन्म झाला. सर्वप्रथम कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा काढण्याचा मान त्यांनी मिळवला. जामखेड इथल्या ग्रामीण आरोग्य केंद्राचे संस्थापक डॉ रजनीकांत आरोळे यांचा जन्म 10 जुलै 1934 या दिवशी सुपे इथं झाला. आपल्या वैद्यकीय सेवेसाठी त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार तसंच पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. आजचा दिवस ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यापैकी काही नावं अशी आहेत. 1989 साम्यवादी विचारवंत आणि साहित्यिक प्रभाकर ऊर्ध्वरेषे. 10 जुलै 2005 या दिवशी पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचं निधन झालं.

0: आताच आपण आजचे म्हणजे 10 जुलै रोजीचे दिनविशेष ऐकले तर सादर करते होते मुजम्मिल पटेल. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 6:40 झाले आहेत. कृषीवाणी या सदरात आता ऐकूया ऊसामध्ये जाळे करणाऱ्या कोळीचा प्रादुर्भाव आणि उपाययोजना याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, गेल्या काही काळात सातत्यानं 30 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक राहिलेल्या उष्ण तापमानात आणि कोरड्या हवामानामुळे ऊस पिकामध्ये लीफ वेबर माईट म्हणजेच जाळं करणारी कोळी या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या प्रमुख ऊस पट्ट्यात या किडीची तीव्रता अधिक आढळली आहे. ऊसाच्या जातीनुसार प्रादुर्भावाचं प्रमाण कमी अधिक दिसत आहे. या सूक्ष्म कोळी पानांच्या खालच्या बाजूस जाळं तयार करून पानातून रस शोषण करतात. परिणामी प्रकाश संश्लेषणावर परिणाम होऊन उत्पादनात 20-30% घट होऊ शकते. या लीफ वेबर माईटची ओळख, नुकसानीचं स्वरूप, वातावरणीय घटकांचा प्रभाव जाणून घेऊया. लीफ वेबर माईट म्हणजेच जाळं करणारी कोळीचा प्रादुर्भाव उष्ण आणि तुलनेनं कोरड्या हवामानात अधिक वाढतो. संशोधनात 30-34 अंश सेल्सिअस तापमान आणि 70-80% सापेक्ष आर्द्रतेच्या काळात कोळीची संख्या सर्वाधिक आढळून येते. तापमान वाढल्यास कोळीची वाढ, प्रजनन आणि जाळ्यांची निर्मिती वेगानं होते. मात्र पावसामुळे जाळ्या तुटून वसाहतीचं नुकसान होत असल्यानं तिची संख्या कमी होते. त्यामुळे सलग उष्ण हवामान या किडीस पोषक ठरतं तर पाऊस तिच्या नैसर्गिक नियंत्रणास मदत करतो. या किडीची अंडी अवस्था, त्यानंतर पिल्ला अवस्था, त्यापुढे

0: ची अवस्था म्हणजे प्रौढ अवस्था, अशा तीन अवस्थेमध्ये जीवनक्रम असतो. मादी कोळी पानांच्या खालच्या बाजूस जाळ्यामध्ये अंडी घालते. अंडी उबवण्याचा कालावधी 3 ते 4 दिवसांचा असतो. त्यानंतर 2 ते 3 दिवस आणि 3 ते 4 दिवस अशा 2 पिल्ला अवस्थांमधून तिची वाढ होते. वाढ पूर्ण झाल्यावर प्रौढ नर आणि मादी कोळी तयार होतात. प्रौढ कीड 10 ते 12 दिवस जगतो. कोळीचा संपूर्ण जीवनकाळ 18 ते 23 दिवसात पूर्ण होतो. त्यामुळं अल्पावधीत अनेक पिढ्या तयार होऊन या कोळीचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढतो. पिल्लाने प्रौढ कोळी पानांच्या खालच्या बाजूस करडे तपकिरी जाळे विणून वसाहती तयार करतात. जाळ्यामध्ये राहून पानाचा रस शोषतात. सुरुवातीला पानांवर पांढरे किंवा फिकट पिवळसर ठिपके दिसतात. प्रादुर्भाव वाढल्यास ठिपके एकत्र येऊन मोठे पांढरट चट्टे तयार होतात. प्रादुर्भाव पानाच्या शेंड्याकडील भागात जास्त आढळतात. सतत रस शोषल्यानं पानं निस्तेज पिवळी आणि अशक्त होतात. तीव्र प्रादुर्भावात पानं तपकिरी पडून सुकून जातात. प्रकाश संश्लेषणात अडथळा येऊन वाढ आणि उत्पादन घटतं. खोडवा उसामध्ये प्रादुर्भाव नव्या लागवडीपेक्षा अधिक प्रमाणात आढळतो. या किडीमुळे उसाच्या उत्पादनात 20 ते 30 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी योग्य पद्धतीनं ऊस पिकामध्ये व्यवस्थापन करावं. उसाचं शेत तणमुक्त ठेवावं. नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा आणि अतिप्रादुर्भावग्रस्त पानं काढून ती नष्ट करावीत.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण कृषीवाणी या सदरात उसामध्ये जाळे करणाऱ्या कोळीचा प्रादुर्भाव आणि उपाययोजना याविषयीची माहिती ऐकलीत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहेत. थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तसंच 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण किडनी स्टोनची माहिती जाणून घेतली की किडनी स्टोन काय असतो, त्यामागची कारणं काय असतात नेमकी. आज आमच्या श्रोत्यांना आपण सांगाल की लक्षणं काय दिसून येतात नेमकी किडनी स्टोन झाल्यानंतर.
1: अगदी बरोबर. त्याच्यामध्ये श्रोतांनी हे समजणं गरजेचं आहे की किडनी स्टोन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतात. कधी कधी किडनी स्टोन्समध्ये बिलकुल काही पण तुम्हाला लक्षणं दिसणार नाही, म्हणजे ते सायलेंट राहू शकतात आणि अनायसेस रुटीन चेकअपवर दिसू शकतात. दुसरं म्हणजे काही लोकांना सामान्य वेदना होतात, सामान्य सिम्पटम्स पण असतात जे खूप कॉमनली आम्ही बघतो, जसं कमरेत दुखणे. पण आता याच्यावरती एक लोकांना असं वाटतं की कमरेत दुखणं म्हणजेच स्टोन आहे, तर त्याचं उत्तर आहे नाही. कमरेत दुखणं हे इतर कारणांमुळे पण होऊ शकतं, पण त्याच्याशिवाय पण जेव्हा किडनी स्टोन असतो त्याच्या अतिरिक्त पण काही लक्षण असतात, जे म्हणजे लघवीमध्ये आग होणे, लघवीमध्ये कधी कधी रक्त जाणे, पोटात दुखण्यासोबत सोबत मळमळणे, उलट्या होणे, भूक कमी लागणे, हे त्याचे काही कारण कॉमनली राहू शकतात. त्याच्याशिवाय लघवी अटकून अटकून होणे, तर हे काही सामान्य कारणे जे कॉमनली बघतो. आता याच्याशिवाय श्रोतांनी एक समजण्याचं फार महत्व असतं की व याच्यामध्ये काही कारण धोकादायक पण राहू शकतात, म्हणजे किडन्यांना काही डॅमेजेस होऊन राहिले काही दगडांनी, त्याचे काही लक्षण असतात. हे ते म्हणजे भूक कमी होऊन जाणे, अशक्तपणा येणे, हातापायावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, लघवीचं प्रमाण कमी होऊन जाणे, असे जर लक्षणं असतील आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला आधीच्या कोणत्या रिपोर्ट्स तुमच्या घरी पडल्या असतील ज्या

0: म्हणताय की त्यात स्टोन आहे तर ते खूप व्यवस्थित आम्हाला बघावं लागतं, कारण की हे सगळे जे लक्षणं सांगितले हे किडनी डॅमेजची लक्षणं आहेत. याच्याशिवाय काही असे कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये हे लक्षणं थोडेसे जरी सामान्य लक्षणं असली तरी ते थोडेसे क्रिटिकल नाही तर धोकादायक होऊन जातात. ते म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जर कोणी महिलाला जर स्टोन आहे आणि ह्या वेदना असतील जरी ते कॉमन सिम्पटम असेल त्याला आम्ही खूप सिरियसली घेतो. दुसरं म्हणजे काही लोकांना जन्मता एकच किडनी असते नाही तर काही कारणास्तव एक किडनी काढून टाकलेली असते तर त्यांची एकोणती एक किडनी आहे त्याच्यामध्ये जर स्टोन आहे आणि जरी त्यांना कॉमन सिम्पटम्स आहे तरी त्याला आम्ही खूप जास्त सिरियसली बघतो आणि त्याचं अग्रेसिव्हली त्याचं ट्रीटमेंट करतो. आणि काही लोकांना काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जसं मी याच्या आधी बोललो होतो कॅल्शियम डिसऑर्डर्स युरिक ऍसिड मेटाबॉलिझम डिसऑर्डर्स त्यांच्यामध्ये आम्ही हे स्टोन्सला खूप अग्रेसिव्हली म्हणजे जरी सामान्य सिम्पटम्स असतील तरी त्याला खूप महत्व येऊन त्याला अग्रेसिव्हली ट्रीट करतो. तर ही काही लक्षणं आहेत.
1: डॉक्टर लक्षणं तर लक्षात आली पण मग निदान कसं करायचं नेमकं?
0: हा तर बेसिकली जेव्हा पेशंट्स आमच्याकडे येतात तर सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही काही ब्लड टेस्ट करून घेतो. रक्त लघवीच्या तपासण्यांमध्ये एवढं बघतो की आपल्या किडन्या स्वस्थ आहे की नाही आणि रक्त लघवीमध्ये काही इन्फेक्शन तर नाहीये. आणि दुसरं म्हणजे सिम्पल सोनोग्राफी. आणि सोनोग्राफीत जर काही आम्हाला असं काही शंकाजनक काही दिसलं तर मग आम्ही सीटी स्कॅन करतो.
1: डॉक्टर निदानामध्ये पण काही ऍडव्हान्स टेक्निक आहेत का?
0: हा तर निदानांमध्ये ऍडव्हान्स टेक्निक्स मध्ये बेसिकली आजकाल सीटी स्कॅन्स तर आलेलेच आहे पण आता इन्व्हेस्टिगेशन करताना आम्ही पेशंट्सचे जेव्हा ऑपरेशन्स करतो आणि त्यांचे दगडं काढतो तर ते दगडं काढून आम्ही त्यांना तपासणीसाठी पाठवू शकतो. त्याला आम्ही स्टोन अनालिसिस म्हणतो. तर हे स्टोन अनालिसिस इज अ व्हेरी युजफुल इन्व्हेस्टिगेशन की ज्याच्यामध्ये जेव्हा पेशंट्स आम्हाला विचारतात की सर मला हा स्टोन का झाला त्याचं उत्तर आम्ही खूप बारीकीने देऊ शकतो. जसं मी सांगितलं होतं काही रेअर डिसऑर्डर्स असतात की त्याचं आम्हाला त्याच्यामधनं लक्षात येऊन जातं की त्या स्टोनचं कंपोजिशन काय आहे त्याच्यावरनं मग आम्ही त्यांना काही पदार्थ अवॉइड करायला सांगू शकतो की हा तुम्हाला आजार आहे कॅल्शियमचा नाहीतर युरिक ऍसिडचा नाहीतर ऑक्झलेटचा तर काही पदार्थ तुम्ही हे आपल्या आहारातनं बाहेर करा. तर या पद्धतीने त्यांना काही सल्ला आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह फेज मध्ये देऊ शकतो. हे एक आहे. आणि आजकाल काही सीटी स्कॅनचे प्रोटोकॉल्स आले ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आम्ही ऑपरेशन करायच्या आधी सीटी स्कॅनवरनं पण एक अंदाज देऊ शकतो की हा स्टोन कोणत्या पद्धतीचा राहू शकतो. तर हे काही लेटेस्ट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
1: ओके म्हणजे निदान एक्झॅक्ट करण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे असं म्हणावं लागेल.
0: बिलकुल.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: नमस्कार. श्रोते हो किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज ऐकूयात या कार्यक्रमाचा दुसरा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, पहिल्या भागात आपण ई कचरा म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या वस्तू येतात आणि ही समस्या का महत्वाची आहे हे समजून घेतलं. आता या पुढील भागात आपण ई कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतो आहे त्याची कारणं जाणून घेऊयात. ई कचरा वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तंत्रज्ञानामध्ये होणारे वेगवान बदल. आज दर काही काळाने नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात येतात. नवीन फीचर्स, नवीन डिझाईन आणि नवीन सुविधा यामुळे लोक जुन्या वस्तू बदलून नवीन वस्तू विकत घेतात. दुसरं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर. पूर्वी प्रत्येक घरात मोजक्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू असायच्या, पण आज जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे. घरात टीव्ही, संगणक, विविध उपकरणं असतात. वापर वाढला की साहजिकच खराब होणाऱ्या वस्तूंचं प्रमाणही वाढतं. तिसरं कारण म्हणजे वस्तू लवकर बदलण्याची सवय. आज अनेक वेळा एखादी वस्तू खराब झाली म्हणून नव्हे,

0: तर नवीन मॉडेल आलं म्हणून बदलली जाते. आपल्याला नवीन वस्तूंचं आकर्षण असतं, पण त्याच वेळी जुन्या वस्तूंचं काय करायचं याचा विचारही कमी होतो. चौथं कारण म्हणजे दुरुस्तीपेक्षा नवीन वस्तू घेण्याची वाढलेली प्रवृत्ती. काही वेळा एखादी वस्तू थोडी खराब होते, ती दुरुस्तही होऊ शकते, पण दुरुस्तीचा खर्च जास्त वाटल्यामुळे लोक नवीन वस्तू घेणं पसंत करतात. पूर्वीची जीवनशैली पाहिली तर लोक वस्तू जपून वापरत असत. एखादी वस्तू खराब झाली तर ती दुरुस्त करून पुन्हा वापरली जायची. पण आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आज नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन मॉडेल्स आणि नवीन फीचर्स सतत येत आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईलचंच घेऊया. एखाद्याचा मोबाईल व्यवस्थित चालू असतो, पण नवीन कॅमेरा, नवीन फीचर्स किंवा नवीन डिझाईन असलेला मोबाईल आला की जुना मोबाईल बाजूला ठेवला जातो. अशा प्रकारे एका व्यक्तीकडून थोडा थोडा निर्माण होणारा कचरा पुढे मोठ्या समस्येचं रूप घेतो. पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे ई कचऱ्याबद्दल माहितीचा अभाव. अनेक लोकांना अजूनही माहिती नाही की जुने मोबाईल, बॅटरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगळ्या पद्धतीनं जमा करायला हव्यात, म्हणून ते या वस्तू सामान्य कचऱ्यासोबत टाकतात आणि समस्या वाढतात. याशिवाय जाहिरातींचाही मोठा प्रभाव आहे. सतत नवीन वस्तू दाखविल्या जातात आणि आपल्यामध्ये नवीन घेण्याची इच्छा निर्माण होते. मात्र आपण ग्राहक म्हणून थोडा विचार करायला हवा. आपल्याला खरंच नवीन वस्तूची गरज आहे का? जुनी वस्तू अजून किती दिवस वापरता येईल? असे प्रश्न स्वतःचे स्वतःला विचारायला हवेत. कारण ई कचरा कमी करणं फक्त सरकारचं काम नाही, प्रत्येक घरातून त्याची सुरुवात होते. आपण ई कचऱ्याची कारणं समजून घेतली तर त्यावर उपाय करणं सोपं होतं. तर श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचरा वाढण्याची कारणं जाणून घेतली. पुढील भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेऊया. नमस्कार
1: मंडळी. आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण या कार्यक्रमाचा दुसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात तिसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.
3: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका निधिः झाः. अथ वार्ताः. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी प्रावोचत् यत् एकविंशति शताब्द्याः भारतं विकसित भारतं भवितुं संकल्पबद्धं वर्तते. तेनोदीरितं यत् साम्प्रतं भारतं तादृशः देशः यः अधिक विकासे विश्वसिति. विगत द्वादश वर्षेषु स्वस्य तृतीयम् ऑस्ट्रेलिया भ्रमणं हैट्रिक इति विज्ञापयता तेन प्रतिपादितं यत् एषः प्रवासः भारत ऑस्ट्रेलिया सम्बद्धानां अपूर्वगमितां सूचयति. अत्रावसरे ऑस्ट्रेलिया देशस्य प्रधानमंत्री एंथनी एल्बनीस अपि तत्र उपस्थितः आसीत्. तेन तत्रत्यं जनसमूहं वीक्ष्य एषा सहभागिता दृढतरा इत्युक्तम्. अस्मात् पुरा उभयोः देशयोर्नेतृभ्यां मेलबर्न नगरे तृतीये भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर सम्मेलने भागं गृहीत्वा शिष्टमण्डलस्तरीया द्विपाक्षिकी वार्ता विहिता. हिन्द प्रशान्त क्षेत्रे शान्तिं स्थिरतां च स्थापयितुं द्वाभ्यां नेतृभ्यां रक्षा सुरक्षा सहयोग संयुक्त घोषणापत्रे हस्ताक्षरं विहितम्.
4: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, आज हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
3: वार्ताहरान संबोधयन प्रधानमंत्री न्यगादीत यत् भारत ऑस्ट्रेलिया देशाभ्यां परमाणु ऊर्जा क्षेत्रे

0: मध्यम लहरी 378° सात आठ मीटर सरतात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 7 वाजलेत. ऐकूया जनता सहकारी बँक प्रस्तुत आजचा विचार.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
0: श्रोते हो, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये असं लिहिलंय की कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली की दुःखच होते आणि अपेक्षाच ठेवली नाही की दुःखाचे नावच उरत नाही.
4: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट

0: सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो, मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ: आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक: अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: ऐकूया आजचा विचार पुन्हा एकदा. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत असं लिहिलंय की कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली की दुःखच होते, आणि अपेक्षाच ठेवली नाही की दुःखाचे नावच उरत नाही.
5: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
6: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025 53 1705 आणि 1706 तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.

0: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य याचं भान ठेवा.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाले आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झालीय. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणून

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिने सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
3: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
2: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
4: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
2: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
5: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर,

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेलाही दोन्ही बाजूंकडून अंतिम स्वरूप देण्यात आलं. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंबंधी विचार विनिमय केला. ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान आज न्यूझीलंडला रवाना होणार आहेत. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं

0: राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. या अहवालाच्या आधारे येत्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचं विधेयक विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. राज्यातील सरकारी वन तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर 1 जानेवारी 2011 उभारण्यात आलेल्या सर्व घरांना तसंच झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार असून एसआरए म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत केली. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी महाराजांच्या जीवाचं रक्षण करणारे जीवाजी महाले यांचं स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितलं. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी 1000 भाविकांनी गर्दी केली होती. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज आणि उद्या पुण्यात असून उद्या त्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत. ऐकूया अधिक माहिती.
1: देहू आणि आळंदी इथून प्रारंभ होणारा पालखी सोहळा ही महाराष्ट्राची 100 वर्षांची अखंड परंपरा आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध प्रांतांमधून आलेल्या 100 दिंड्या आणि 1,00,000 वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन अभंग भजन आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताकांच्या साक्षीनं वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं पायी मार्गक्रमण करत आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने या वारी सोहळ्याची सांगता होणार आहे. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता बंधुता शिस्त आणि सेवाभावाचा संदेश देणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. पालख्यांसोबत शिस्तबद्ध पद्धतीनं चालणाऱ्या दिंड्या हे वारीचं प्रमुख वैशिष्ट्य. प्रत्येक दिंडीमध्ये अभंग भजन कीर्तन आणि नामस्मरणातून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला जातो. वारीत माऊलींच्या रथापुढे सहभागी झालेल्या आळंदीच्या समस्त डांगे पंच मंडळ दिंडी क्रमांक 8 हरिभक्त परायण रोहित महाराज बोराटे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
2: आमच्या दिंडीची कमीत कमी 150 वर्षांची जुनी परंपरा या सोहळ्यामध्ये आहे. आमच्या दिंडीमध्ये ब्रह्मलीन गाथामूर्ती गुरुवर्य भोसरीकर माऊली थोर महात्मे होऊन गेले. त्यांनी आम्हाला भजनाची परंपरा, वारीवर असणारी निष्ठा, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या वचनावरती असणारी श्रद्धा याचं मार्गदर्शन आपल्या स्वतःच्या आचरणातून वारकऱ्यांना दाखवून दिलं आणि त्यांनीच दाखवलेल्या मार्गावरती सर्व सेवेकरी आमच्या दिंडीतील भजन करत आहेत, सेवा करत आहेत. हा पालखी सोहळा अविरत असल भविष्यात पुढे चालू राहील आणि अनेक वारकऱ्यांना सेवेकऱ्यांना या भजनाचा पायी वारीचा आणि या सोहळ्याचा आनंद घेता येईल. रामकृष्ण हरी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वेसेवा पूर्ववत करण्याच्या कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली मुंबई पुणे रेल्वेची घाट मार्गावरील वाहतूक आता टप्प्याटप्प्यानं पूर्ववत होत आहे. घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली असून दुसरी मार्गिका रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचं काम सुरू होतं. तिसरी मार्गिका सुरू होण्यासाठी मात्र आणखी काही वेळ लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली आहे. दृष्टीहीन महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची वाटचाल दाखवणाऱ्या देखले इंडिया या माहितीपीठाचं युनिसेफतर्फे काल लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शन करण्यात आलं. राज्यपालांनी भारताच्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या विविध सदस्यांसह हा माहितीपट पाहिला आणि त्यांनी संपूर्ण संघाला कौतुकाची थाप दिली. धुळे जिल्ह्यात यावर्षीच्या खरीपाच्या पेरणीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील पाऊस पेरण्या आणि पाणीसाठा या

0: याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली, पण त्याचा जोर खूपच कमी राहिला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या सुद्धा खूप कमी प्रमाणात झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यात 378,432 हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामाच्या पेरण्या होतात, मात्र आतापर्यंत जेमतेम 68,544 हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम जल प्रकल्प आणि 47 लघु प्रकल्प मिळून एकूण 31.91% पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. धुळे शहरातील पाणी पुरवठ्यात सुद्धा कपात करण्यात आली आहे. शहराला सध्या 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. असे असले तरी 8 जुलै रोजी धुळे जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला असून या पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. तसेच पाणी साठ्यामध्येही काही प्रमाणात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
0: मोशी इथल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पिण्याचं पाणी, शेती आणि सिंचनाच्या दृष्टीनं दिलासा मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यात काल पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल भूकंपबाधित गावांना भेट देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यांच्या अहवालानुसार 105 घरांचं अंशतः नुकसान झालं असून जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडकडून 9 गडी राखून पराभव झाला. यामुळे 5 सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 158 धावा केल्या. इंग्लंडनं 14व्या षटकातच विजयाचं लक्ष गाठलं. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. हवामान. राज्याच्या विविध भागात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावतायत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
4: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: असल देशी गुलाब। सुमधुर संगीताचा सुरेल केवडा।
1: केतकी गुलाब जुई चंपक बन फुले।
0: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा।
1: केतकी गुलाब जुई
0: अशी ही सदा फुली आकाशवाणी।
1: केतकी केतकी
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये।
4: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
4: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
5: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोतेहो, आज सकाळी 9 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा, तसंच सकाळी 10:30 हिंदी चित्रपट संगीत।

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:22 आणि 20 सेकंद झालेत.

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरनं सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमातील पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहे. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही या निमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी

0: सत्यजित भटकळ.
1: नमस्कार सर.
0: दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद
1: सर. सुरुवातीला ही स्पर्धा म्हणून सुरू झालेलं
2: हो.
1: पण आता ते केवळ स्पर्धा नाही राहिली हो. तर एक परिवर्तनाची जनचळवळच झाली असं आपण म्हणू शकतो नाही
2: हो. पण तुम्ही स्पर्धेचा उल्लेख केला तर मी निश्चित उपस्थित शेतकऱ्यांनाही सांगतो की ही स्पर्धाही आहे आणि या स्पर्धेला भरभरून बक्षीसही आहेत. म्हणजे पहिलं बक्षीस जिंकणाऱ्या गटाला महाराष्ट्र पातळीवरती 50 लाख रुपये, दुसरं बक्षीस 30 लाख रुपये,

0: म्हणजे पहिलं बक्षीस जिंकणाऱ्या गटाला महाराष्ट्र पातळीवरती 50 लाख रुपये, दुसरं बक्षीस 30 लाख रुपये, तिसरं बक्षीस 20 लाख रुपये, आणि तसेच जिल्हा आणि तालुका पातळी म्हणजे जिल्हा पातळीवरती सुद्धा खूप बक्षिसं आहेत. आणि ही बक्षिसं दरवर्षी आपण एक भव्य कार्यक्रम करतो, म्हणजे गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये 15,000 शेतकरी स्वखर्चाने महाराष्ट्रभरातून आले होते बालेवाडी येथे. यंदा किती येतील मला वाटतं स्टेडियमची गरज पडेल. तर मला वाटतं की शेतकऱ्यांना गौरवण्याची ही आपल्याला एक खूप सुंदर संधी मिळते आणि एक अखिल महाराष्ट्र पातळीवरती हा असा एक प्लॅटफॉर्म स्पर्धेच्या रूपात आपण निर्माण करतो की ज्यातनं एक प्रोत्साहन मिळतं चांगल्या शेतकरी गटांना, चांगल्या शेतकऱ्यांना. आणि यात खास मला सांगावीशी गोष्ट आहे की यात महिला शेतकरी यांनी आघाडी घेतली. आता अनेक वेळेला आपण जेव्हा शेतकरी हे नाव घेतो तेव्हा आपल्यासमोर पगडी असते, मिशा असतात, परंतु तुमच्या माहितीस्तव सांगतो की जास्तीत जास्त शेतीतली कामं
1: आपल्या महिला करतात,
0: महिलाच करतात. आणि आपल्या फार्मर कपमध्ये या महिलांनी आपलं स्थान एक विशेष स्थान करून घेतलंय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 3 वर्षांमध्ये आम्ही जेव्हा पहिलं वर्ष सुरू केलं 1500 गट होते, त्यापैकी फक्त 43 महिला गट होते. यंदा आपले 18,500 अधिक गट आहेत, पण त्याच्यापैकी 60%पेक्षा जास्त गट हे निव्वळ महिलांचे आहेत. आणि या महिलांना गट बनवण्यासाठी काय काय प्रयत्न कराव्या लागतात, घरच्यांना कसं पटवावं लागतं, हे तुम्ही जर कहाण्या ऐकल्यात आणि त्यांना इकडे बोलवलं तर तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि खूप अभिमान वाटेल आपल्या महिला शेतकऱ्यांचा.
1: नक्की सर, त्यातली एखादी कहाणी ऐकायला तर आम्हाला खरंच आवडेल. हे अनुभव आम्हाला जाणून घ्यायचे. गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ, म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1-to-1 आणि शेती कशी करावी, शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी, तर खर्चात बचत, ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
0: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे, आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. पण शेवटी तोच निकष आहे.
1: बरोबर.
0: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन, कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमची जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली. उत्पादन खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7/13 क्विंटल वर गेले, कापसाचे 8/11 क्विंटल वर गेले आणि मक्याचे 23/38 क्विंटल वर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
1: वा, हा किती अभिमानाची गोष्ट आणि किती आनंद. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचा काय आहे तो आनंद आणि समाधान, ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
0: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 आपण डायरेक्ट यंदा आपण 46 वरती आपण करत आहोत. हो, आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन

0: फ्रस्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
1: वाढत जाते.
0: कारण ती शब्दांनी होत नाही. आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही. हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
1: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती
0: गोष्ट
1: रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
0: हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%-हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणं शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
0: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलंय, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसांमध्ये पाणी फाउंडेशनने 300+ फिल्म्स बनवलेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणतीही फिल्म लांब नसते
1: आणि हे सगळं विना मोबदला सर.
0: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय, कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्या बरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
1: म्हणजे त्यांच्यामध्ये जे ऍक्च्युअली सुप्त गुण आहेत किंवा जे आहेत पण त्यांना जागं करण्याचं, त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं आणि ज्ञान त्यांना अजून मिळत आहे. सर, फार्मर कपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेली वाढ, खर्चात झालेली बचत, महिला शेतकरी गटांचा प्रभावी सहभाग आणि सामूहिक शेतीमुळे निर्माण झालेला आत्मविश्वास याविषयी आपण अत्यंत उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल खरंदा खूप मनपूर्वक आभार. श्रोतेहो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. पुढील भागात आपण या उपक्रमात तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मेंटरशिप भूमिका आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वय या सगळ्यांविषयी अधिक जाणून घेणार आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: वाचन म्हणजे समृद्धी.
2: वाचन संस्कृतीची वृद्धी.
1: वाचन दृष्टी देतं.
2: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
1: वाचन माणूस बनवतं.
2: वाचन मनांना घडवतं.
1: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
2: वाचन चळवळ वाढवू.
1: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
2: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
3: पुस्तकातली
0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक.
4: प्रतिभा आणि ध्यास म्हणजे लेखक आणि प्रकाशक, त्यातूनच जन्माला येतं पुस्तक बिस्तक. पुस्तक बिस्तक.

नमस्कार. पुस्तक बिस्तक कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रुती हो, आज आपण अशा एका आगळ्या वेगळ्या लेखकाबद्दल आणि त्यांच्या नव्या कोऱ्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे स्वतःला लेखक मानतच नाहीत. म्हणजे व्यवसायाने अभियंता आणि तब्बल 26 वर्ष यशस्वी उद्योजक राहिलेले, पण वयाच्या 50 म्हणजे 2015 अचानक उद्योजकतेचा सगळा पसारा आवरून स्वतःला या टप्प्यावर थांबवणारे व्यक्तिमत्व म्हणजे नितीन राम. होय श्रोते हो, तुम्ही विचार करत असाल की काय घडलं असं, तर 2008 त्यांना एक अंतर्नाद ऐकू आला, एक अनुभूती आली ज्यांनी त्यांचं जीवन आमूलाग्र बदललं. या अनुभूतीबद्दल ते स्वतः एका सुंदर वाक्यात सांगतात. जे कधीही नव्हतंच ते सारं नष्ट झालं आणि जे कायम होतं ते सारं स्पष्ट झालं. तेव्हापासून नितीनजींचं कार्य एकच आहे, रोजच्या आपल्या धकाधकीच्या जगण्याला स्वतःच्या अनुभूतीतल्या सत्याशी जोडणं. त्यांची मांडणी खूप साधी, सोपी आणि थेट काळजाला भिडणारी अशी आहे. ते म्हणतात, आढळ आनंदासाठी घर संसार सोडायची गरज नाही, सुखशांतीसाठी हिमालयात जाण्याचीही मुळीच आवश्यकता नाही, संसारात राहूनच अक्रिया योगाने स्वतःला ओळखता येतं. ते कोणतंही कोरडं व्याख्यान देत बसत नाहीत. मग ते काय करतात, माणसाच्या मनात असणारी भीती, शंका, भूतकाळाचं ओझं आणि मी कोण आहे या प्रश्नांचं कुंपण तोडून ते माणसाला पुन्हा स्वतःकडे, स्वतःच्याच अंतरंगाकडे घेऊन जातात. श्रोते हो, त्यांच्या याच विचारांचा आणि कार्याचा विस्तार म्हणून आधी 2 आलेली आहेत. 2014 इंग्रजीत सेल्फ कॉलिंग, सेल्फ रिमाइंडर मेडिटेशन्स, आणि 2021 हिंदीमध्ये पुस्तक आलं कृष्ण ने कहा. या पुस्तकातल्या त्यांच्या विचारांचा सगळ्या स्तरातून आदर केला गेला, कारण आत्मज्ञान फक्त ग्रंथात कोंडून ठेवण्याचा विषय नाही, ते रोजच्या जगण्यात उतरायला हवं यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आणि आता पहिल्यांदाच त्यांचे विचार मराठीत येत आहेत एका अत्यंत सुंदर पुस्तकाच्या रुपाने. पुस्तकाचं नाव आहे आपण सारे कृष्ण. अमलताश

0: बुक्सनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. मनाच्या गर्दीतून सुटकेचा मार्ग ही या पुस्तकाची टॅगलाईन आहे. हे केवळ वाचायचं पुस्तक नाही तर अनुभवण्याचं पुस्तक आहे. यात रूपक कथा आहेत, ललित लेख आहेत, कविता आहेत, मुक्त छंदातला सुसंवाद आहे. म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यातले जे प्रश्न आहेत ते यात वेगवेगळ्या आवाजात मांडलेले आहेत. कधी गोष्ट होऊन, कधी कविता होऊन, तर कधी थेट हितगुज साधत. या पुस्तकाच्या मागच्या पानावर एक अद्भुत वाक्य लिहिलेलं आहे. आपण मेण नाही, आपण ज्योत आहोत, आपण सारे कृष्ण आहोत. श्रोतेहो, नितीन राम यांच्या या पहिल्या मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या मंगळवारी म्हणजे 14 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता एमईएस ऑडिटोरियम कोथरूड पुणे इथे आयोजित केलेला आहे. या सोहळ्याचं आणखीन एक मोठं आकर्षण म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रख्यात कवी आणि गीतकार वैभव जोशी आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्ष असणार आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रख्यात अभिनेत्री आणि सिने दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी. अनहद रिट्रीट तर्फे आयोजित हा सोहळा सगळ्यांसाठी खुला आणि विनामूल्य आहे. पण हो, जागा मर्यादित आहे. श्रोते हो, आजच्या या धावपळीच्या युगात आपल्याला अशा एका सारथ्याची गरज आहे जो आपला हात धरून आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेईल. आणि नितीनजी म्हणतात तो सखा, तो कृष्ण आपल्यातच आहे, मी फक्त तो दाखवून देतो. तेव्हा या सुसंवादाचे साक्षीदार नक्की व्हा. अधिक माहितीसाठी तुम्ही nitinram.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. तेव्हा श्रोते हो, आजच्या पुस्तक बिस्तक मध्ये वेळ होतीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया आपण सारे कृष्ण या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानंतर या पुस्तकाचे लेखक नितीन राम आणि या पुस्तकाबद्दल सविस्तर माहितीसह. तोपर्यंत नमस्कार. प्रतिभा आणि ध्यास म्हणजे लेखक आणि प्रकाशक, त्यातूनच जन्माला येतं पुस्तक बिस्तक. पुस्तक बिस्तक.
1: आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात पुस्तक बिस्तक. सकाळचे 7:45 झाले आहेत.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस.
5: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
6: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
5: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
6: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
5: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
6: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
5: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
8: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
7: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
9: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
7: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
10: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
11: छोट्या मित्र

मैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झालीये, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

आकाशवाणी पुणे, सकाळचे 7:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर देऊनी बसने उभी मन भावनी।
0: स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेक रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
3: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
4: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत। याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही। स्वामिनी साड्यांची महाराणी।
3: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट, मग मी पण जातो।
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
5: तो चंद्रसेन राजाचा मित्र मणिभद्र आहे ना, त्याच्याकडे सुवर्ण तयार करणारा दिव्य मणी आहे म्हणे।
6: त्या मण्यातून म्हणे दिव्य प्रकाश पडतो।
7: प्रकाशाचा राहू द्या, त्या मण्यापासून सोनं तयार होत आहे नक्की ना?
5: अर्थात गुप्तहेरानं आणलेली वार्ता खोटी नाही ठरणार।
8: हे बघा, तुमच्या गुप्तहेरानं प्रत्यक्ष पाहिलाय का तो मणी, का आपलं सांगोवांगी ऐकलंय नुसतं?
5: नाही हो, ब्रह्मदत्त नामक माझ्या विश्वासू माणसानं प्रत्यक्ष डोळ्यांनी सुवर्ण बनताना पाहिलंय।
6: मग वेळ कशाला दौडायचा, तो दिव्य मणी आपण हस्तगत करूया।
7: आपण ते कसं शक्य आहे? मणिभद्र तो मणी पदकात घालून सतत स्वतःच्या गळ्यात घालून बसतो।
8: मग मणिमद्राचा गळा चिरायलाच हवा।
5: पण चंद्रसेन राजा मणिभद्राला सतत स्वतःपाशी ठेवतो, स्वतःच्या राजकीय सुरक्षेत।
6: तसं असेल तर चंद्रसेनावर स्वारीच केली पाहिजे।
5: त्यासाठीच तर मी तुम्हा सर्व राजांना इथे एकत्र बोलवलंय ना। आपण सर्वांनी एक व्हायचं, चंद्रसेन राजाच्या नगराला वेढा घालायचा, त्याचं राज्य आणि तो दिव्य मणी दोन्ही हस्तगत करायचा।
7: ठरला तर मग लगोलग आपली सैन्य जमवायला लागा।
6: लवकरात लवकर चंद्रसेनावर हल्ला करायला हवा, तो सावध होण्याच्या आत
5: थोडा कामाला लागा।
6: चला चला
7: चला चला।
9: चंद्रसेन महाराजांचा विजय असो।
10: बोल भैरवा, काय गुप्त वार्ता आणलीस?
9: स्वामी, आपल्या राज्याला आसपासच्या सर्व राज्यांपासून धोका आहे। आसपासच्या पंचक्रोशीतले अनेक राजे एक होऊन लवकरच आपल्या राज्याला वेढा घालणार आहेत।
11: मित्र, हे काय ऐकतोय मी?
10: त्याची वार्ता सत्य आहे मणिभद्रा।
11: पण का, आपल्या राज्याला वेढायचं काय कारण?
10: तुझ्या कंठातील तो दिव्य मणी, तो त्यांना हस्तगत करायचा आहे।
11: मित्रा, माझ्या मण्यासाठी तुझ्या राज्याला वेढा?
10: कारण त्यांना माहिती आहे की माझा वध केल्याशिवाय ते तुझ्या मण्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत।
9: स्वामी क्षमा करावी, पण एवढ्या राज्यांच्या संख्येसमोर आपले बळ अपुरे आहे।
10: त्याची मलाही कल्पना आहे भैरवा। भैरवा, मग तू काय सल्ला देतोस?

0: क्षमा करावी स्वामी। ह्या विनाशाचे मूळ कारण असलेला तो दिव्य मणी आपण त्यांच्या हवाली केलात तर राज्याची विनाशायास सुटका होईल।
1: नाही भैरवा, स्वतःच्या राज्याच्या रक्षणासाठी माझ्या प्रिय मित्राला मिळालेला भगवान शंकरांचा कृपा प्रसाद परस्पर शत्रूच्या हवाली करण्याचा माझा काहीच अधिकार नाही।
0: मग आपला निर्णय काय आहे स्वामी?
1: मी स्वस्थ बसणार भैरवा, कोणताही प्रतिकार करणार नाही। आज माझं प्रदोष व्रत आहे, मी आज पूर्ण दिवस भगवान महाकालेश्वराच्या सहवासात घालवणार।
2: प्रिय मित्र, अरे तुझी प्रजा या लढाईत भरडली जाईल, तुझे शत्रू तुझे मस्तक उडवतील, तुझे राज्य लयाला जाईल। नाही नाही, त्यापेक्षा या सगळ्याचे मूळ असलेला हा घातक मणी मी स्वतःहून त्यांच्याकडे देऊन येतो।
1: अरे रे मित्रा मणिभद्रा, एवढ्यात घाबरून गेलास? अरे तुला हे कसं समजत नाहीये की त्या शत्रूंपेक्षा बलाढ्य सर्व व्यापी परमेश्वर भगवान शिवशंकर आपल्या पाठीशी आहेत, मग आपल्याला भय ते कसलं?
2: अरे पण
1: मित्रा, अरे ज्यांनी तुला हा मणी दिला ते भगवान शंकर सर्वज्ञ नाहीत का? आणि तेच त्या मण्याचे रक्षण करण्यास समर्थ नाहीत का? माझ्या सहवर्तमान सर्व निष्पाप प्रजेवर ते संकट कसं बरं येऊ देतील?
0: स्वामी मला काय आज्ञा आहे?
1: भैरवा तू निश्चिंत मनानं आपल्या गृही जा।
2: धन्य आहेस मित्रा तू, धन्य, एवढ्या प्रचंड संकटातही तू किती स्थिर आहेस।
1: त्याचं कारण अतिशय सोपं आहे मणिभद्रा, एकदा परमेश्वराला शरण गेलं, त्याच्यावर आपला सगळा भार टाकून दिला की आपल्या योगक्षेमाची चिंता तो स्वतःच वाहतो। आपण केवळ त्याचं काम करीत त्याचा प्रतिनिधी बनून जीवन जगायचं बस।
2: मनाची एवढी स्थिरता आणायला माझ्यासारख्याला खूप कष्ट करावे लागणार आहेत।
1: असो चल मित्रा, भगवान महाकालेश्वरांच्या मंदिरात जाऊ प्रदोष पूजा करण्यासाठी।
2: मित्रा मित्रा अखेरच सांगतो, तू एक वेळ स्वतःचा जीव दावणीला लाव, पण त्या निष्पाप प्रजेची तू तुझ्या लहरीसाठी कुतरोड का करतोयस?
1: मित्रा मणिभद्रा, मला तुझ्या चंचल मनाची खूप मजा वाटते।
2: का?
1: क्षणात मला स्थिर मनाचा म्हणतोस, क्षणात लहरी म्हणतोस।
2: अरे
1: अरे तुला झालंय तरी काय? चल आपण भगवान शंकरांची स्तुती करू, म्हणजे तुझं भरकटलेलं मन स्थिर होईल। आणि बर का म्हणया, अशा प्रकारे चंद्रसेन राजा निश्चिंत शांत प्रसन्न मनानं प्रदोष व्रत करू लागला। चंद्रसेनाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकर लिंग रूपानं त्याच्या राज्यात प्रकट झाले। त्या शिवलिंगाभोवती एक दिव्य मंदिर आपोआप प्रकट झालं। त्याचा दिव्य प्रकाश पाहून राज्याच्या सीमेवर स्वारी करायला जमलेले राजे चकित झाले।
3: उज्जैनी नगरीतून फाटलेला प्रकाश पाहिलात का?
4: अहो भर रात्री एवढा प्रकाश, हा काय चमत्कार आहे?
2: हा भगवान शंकरांचा चमत्कार आहे। चंद्रसेन मोठा शिवभक्त राजा आहे।
3: पण अशा शिवभक्तावर आपण स्वारी करायची का? नाही नाही नाही, थांबा थांबा,
2: हे पाप आपण करता कामा नये, सर्वांनाच त्याचा फटका बसेल।
4: हे बघा, मला वाटतं आपण चंद्रसेनाची क्षमा मागू आणि त्याच्याशी सख्य करू। कदाचित तो मणी भगवान शंकरांचाच कृपा प्रसाद असेल, तो आपल्याला पचणार नाही, आपण त्याचा नाद सोडलेलाच बरा।
1: आणि म्हणा, अशा प्रकारे राज्यावरचं संकट आपोआप टळलं।
5: खरंच अगं म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी।
1: आपलं संकटातून रक्षण व्हावं म्हणून अनेक लोक प्रदोष व्रत करतात।
6: आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रत कथामाला। स्वामिनी
7: अहो शुक्षुक, स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय, जाऊयात का?
8: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
7: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
6: संकल्पना नावेद आणि

0: जावेद शेख, निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी, लेखन प्रताप देशमुख, निर्मिती व्यवस्था शेखर काळे, ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ, निर्मिती रोहन्स आय पुणे।
1: अहो चला चला स्वामिनीच्या इश्या सेल मध्ये भरपूर साड्या घेऊ, 50% डिस्काउंट।
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड पुणे।
3: साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित स्वामिनी व्रतकथा माला मधील हा भाग आपणास कसा वाटला? यामध्ये आपणास आणखी कोणकोणत्या व्रतकथा ऐकायला आवडतील ते आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता
4: स्वामिनी विजिलंट बिल्डिंग, कुमठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्या सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट, मग मी पण जातो।
5: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंभेकर रोड पुणे।
6: तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी, स्वामिनी स्वामिनी स्वामिनी।
5: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
7: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी,
5: स्वामी स्वामिनी विजिलंट बिल्डिंग, कुंठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
1: अहो चला चला स्वामिनीच्या इश्या सेल मध्ये भरपूर साड्या घेऊ, 50% डिस्काउंट।
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड पुणे।
8: श्रोतेहो, आताच आपण स्वामिनी हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 8 वाजतायत। थोड्याच वेळात समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरनं सहक्षेपित करीत आहोत।

0: Pakistan occupied Kashmir is on the boil, with the Joint Awami Action Committee pledging to avenge Pakistani atrocities, reports the Asian Age. India Meteorological Department is extensively quoted in dailies on the latest news on monsoon. Monsoon has covered the entire country a day later than normal, announces IMD, is the headline in the Hindu. Deficit falls to 14%, writes the Times of India. And finally, the Pioneer reports that India may soon get a common police uniform after 77 years. And with that, it's back to you, Sunil.
1: Thank you, Shalun. And now, before we end the bulletin, the headlines once again. India and Australia agree to operationalize their civil nuclear cooperation agreement, paving the way for uranium exports to India. Prime Minister Narendra Modi to arrive in Auckland today on a two-day visit to New Zealand. Home Minister Amit Shah says, secure border, prosperous border region and vigilant society together can make the country secure. Maharashtra government forms seven-member committee to draft uniform civil code for the state. Iran's late Supreme Leader Ayatollah Ali Khamenei buried in Mashhad 4 months after US-Israeli strikes killed him. France storm into semi-finals of FIFA World Cup after defeating Morocco 2-0. And in men's cricket, England beat India by 9 wickets in fourth T20 international to take 3-0 lead in five-match series. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7-सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. तसंच खुल्या, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रास चालना देण्यासाठी सागरी सुरक्षा कृती आराखड्यासही दोन्ही देशांनी काल स्वीकृती दिली. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियाचे समपदस्थ अँथनी अल्बनीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात विचारविनिमय केला. इंडो पॅसिफिक हे केवळ दोन महासागरांच्या संगमाचं स्थान नाही तर भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या समान विचारसरणीच्या लोकशाही देशांच्या सामायिक आकांक्षांचं ते प्रतीक आहे असं पंतप्रधान मोदी चर्चेनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेला दोन्ही बाजूंनी अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं. या करारामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमाला बळकटी मिळण्याबरोबरच निव्वळ उत्सर्जन शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टालाही हातभार लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल मेलबर्न इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. त्यांचे ऑस्ट्रेलियन समपदस्थ यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या या यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज ते या देशाचे विरोधी पक्षनेते अँगस टेलर यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या 3 देशांच्या दौऱ्यात न्यूझीलंडला रवाना होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर कुवेत भेट आटोपून ओमानमध्ये दाखल झाले आहेत. ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक शेख अहमद अल मस्कारी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. जयशंकर यांनी आपल्या 11 दिवसांच्या परदेश दौऱ्यात आतापर्यंत कतार, बहारीन आणि कुवेत या देशांना भेट दिली असून आता ते ओमान भेटीनंतर

न्यूयॉर्कला आणि त्यानंतर ब्रुसेल्सला जाणार आहेत. सरकार देशात E85 हे इंधन सादर करण्याच्या तयारीत असून हे इंधन सध्याच्या E20 पेट्रोलच्या तुलनेत प्रतिलिटर सुमारे 20 रुपयांनी स्वस्त असेल असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुरी यांनी ही माहिती दिली. E85 इंधनाचा वापर केवळ त्यासाठीच विशेषरित्या तयार करण्यात आलेल्या वाहनांमध्येच करता येईल असंही पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच सरकारचा इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम पुढे नेणं हा या प्रस्तावित निर्णयाचा उद्देश आहे. तसंच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनचं नुकसान होण्याच्या किंवा वाहनाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याच्या शंका फेटाळून लावत त्यांनी सरकारच्या व्यापक जैव इंधन धोरणाचं समर्थन केलं. कुशल मनुष्यबळ, सक्षम संस्था आणि नवोन्मेषी परिसंस्था यामुळे भारत ग्लोबल कपॅसिटी सेंटरसाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. देशात 2100 अधिक GCC कार्यरत आहेत. त्याद्वारे 23 लाख व्यावसायिकांना थेट रोजगार मिळत असून त्यातून मिळणारं वार्षिक उत्पन्न सुमारे 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं असल्याचं अर्थमंत्र्यांनी नवी दिल्ली इथं आयोजित CII नॅशनल GCC बिझनेस समिटला संबोधित करताना सांगितलं. त्या म्हणाल्या की सातत्यानं नवनवीन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्यासाठी अभियांत्रिकी, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, वित्त, उत्पादन डिझाईन आणि डेटा सायन्स या क्षेत्रांना एकत्र आणून ग्लोबल कपॅसिटी सेंटर्स परिवर्तन घडवणारा घटक बनत बनल्या आहेत असंही त्या म्हणाल्या. भारताची GCC परिसंस्था ही जगातली सर्वात मोठी संघटित ज्ञान निर्यात असल्याचंही सीतारामन यांनी अधोरेखित केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल सीमावर्ती राज्यांच्या पोलीस अधीक्षकांची परिषद झाली. या परिषदेत जम्मू काश्मीर, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालचे पोलीस अधीक्षक सहभागी झाले. यावेळी सीमा सुरक्षा, घुसखोरी, अवैध स्थलांतर, ड्रोन धोका आणि अंमली पदार्थ तस्करी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा काल मशात इथं दफनविधी पार पडला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. इमाम रेझा या पवित्र स्मारकस्थळी अंतिमविधी झाल्यानंतर दार अल दिक्र इथं त्यांचा पार्थिव देह दफन करण्यात आल्याचं इराणी प्रसारमाध्यमांमधील बातमीत म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेत भारतानं संघर्षाशी संबंधित लैंगिक हिंसाचाराचा अर्थात CRSVचा काल तीव्र निषेध केला. समुदायांना अधीन करून घेणं, असहमतीचा आवाज दडपण्यासाठी आणि मानवाला दुःख पोहोचवणाऱ्या युद्ध, दहशतवाद, छळ आणि राजकीय दडपशाहीचं साधन म्हणून अशा हिंसाचाराचा वापर केला जातो असं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी या विषयावरील चर्चेत बोलताना सांगितलं. गुन्हेगारांवर कारवाई न होण्याच्या संस्कृतीमुळे अशा प्रकारचा हिंसाचार सुरूच असून भारत अशा घृणास्पद कृत्यांचा तीव्र निषेध करतो असंही त्यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या अहवालाचा संदर्भ देत 2025 अशा प्रकारच्या हिंसाचारात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं असून याविरुद्ध तातडीनं सामूहिक कृती होण्याची गरज अधोरेखित झाली असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रीय महिला आयोगानं देशभरात वेगानं विस्तार होत असलेल्या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनियमिततेबद्दल काल एका उच्चस्तरीय तज्ञ समितीची स्थापना केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आशा मेनन या तज्ञ समितीच्या अध्यक्षस्थानी असतील. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. भारताच्या संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. स्पेनमधील माद्रिदमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात भारताच्या धीरज बोम्मदेवरा आणि कीर्ती शर्मा यांनी रिकर्व मिश्र

0: स्पर्धेत कांस्य पदकाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. या जोडीला उपांत्य फेरीत चीनकडून 5 गुणांनी पराभव पत्करावा लागला. आता या जोडीचा सामना इटलीशी होईल. कंपाऊंड स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली असल्यानं पदक निश्चिती झाली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्यानं संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंड राज्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7-सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:40 आणि 20 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

से नाव तरारावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर.

श्रुती हो कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं संदीप खरे यांची रचना, स्वर आणि संगीत सुद्धा होतं संदीप खरे यांचंच. कार्यक्रमात आता ऐकूया पुन्हा एकदा संदीप खरे यांची रचना, स्वर आणि संगीत आहे सलील कुलकर्णी यांचा.

आपण ऐकत होतात नेहा राजपाल आणि स्वप्नील बांधोडकर यांनी गायलेलं हे गीत. श्रोत्यो, आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा आकाशवाणी पुणे केंद्रावरून. आता ऐकूया संदीप खरे यांची रचना, स्वर आणि संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल विरळत।

श्रोतेहो, भावाधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं सलील कुलकर्णी यांनी गायलेली संदीप खरे यांची रचना. आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, सुरुवातीला आपण ऐकलं नीळकंठ मास्तर या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेली गजेंद्र अहिरे यांची रचना. संगीत होतं अजय अतुल यांचं. आता ऐकूया अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेली बोकड या चित्रपटातील अशोक बागवे यांची रचना. स्वर आहे अमेय दाते यांचा.

आपण ऐकत होता द बॉईज टू या चित्रपटातील रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी गायलेली मंदार चोळकर यांची रचना. संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. आता ऐकूया लाल इश्क या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर वैशाली सामंत यांनी गायलेली अश्विनी शेंडे यांची रचना. संगीत निलेश मोहरीर यांचं.

0: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
1: इतकी काय घाई होती
0: अग.
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावेत
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
0: शुभ बोला हो
5: काय. RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.

0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं तर सुंदर माझे घर या चित्रपटातील श्रेया घोषाल यांच्या सुरातील निधी आखवे यांची रचना. संगीत होतं मधुराणी गोखले प्रभूळकर यांचं.
1: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर,

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं तर मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातील बेला शेंडे यांनी गायलेली अश्विनी शेंडे यांची ही रचना, संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं. आणि या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत संस्कृत पत्रिकेचा कार्यक्रम गिरवाण भारती.

श्रोतेहो, आताच आपण अभंग हा प्रेमभंगस्य हे संस्कृत नाटक ऐकलं. मूळ मराठी लेखन केलं होतं गिरीश जोशी यांनी, संस्कृत अनुवाद केला होता डॉक्टर मंगला मिराजदार यांनी. सहभागी झाले होते श्रद्धा कर्वे आणि सागर विद्वांस. श्रोतेहो, याबरोबरच गिर्वाण भारती हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य होतं साक्षी जरंडीकर यांचं. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन.

कार्यमग्नता आणि उद्योगीपणा हा गांधीजींचा स्थायी भाव. खरं तर अवघ्या मनुष्यजातीचाच हा विशेष. सततच्या कार्याशिवाय आणि उद्योगाशिवाय माणसाला आजवर गाठलेली प्रगती साधताच आली नसती. तरीही शारीरिक कष्ट टळावेत आणि आपली जागा दुसऱ्यानं घ्यावी असं मनुष्य सतत करत आला आहे. गांधीजींना हा मनुष्यदोष फार महत्त्वाचा वाटला. रिकामपण आणि त्यातून येणारे निरनिराळे सैतान मनुष्यजीवन सुखी शांततामय आणि निर्धोक ठेवणार नाहीत याचा त्यांना अनुभव होता. त्यातून भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात रिकामे हात करोडोंच्या संख्येनं असावेत हे काही बरं नाही असं त्यांना वाटे. हीच भूमिका घेऊन गांधीजींनी यंत्रसंस्कृतीला विरोध केला होता. आता गांधीजी सरसकट यंत्रांच्या विरोधात होते असं नाही. माणसाला सर्वार्थानं बेकार करणाऱ्या यंत्राची भारतात तरी गरज नाही एवढं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी म्हटलंय, बऱ्यापैकी बुद्धी असलेल्या माझ्यासारख्या माणसाला उद्योगधंद्या वाचून मनुष्य राहू शकत नाही हे समजतं. त्यामुळे औद्योगिकरणाला माझा विरोध असू शकत नाही. तरीही यंत्र आणि उद्योगधंदे यांच्या प्रचलनाची मला भीती वाटते. यंत्रांमधनं होणारं उत्पादन अत्यंत वेगानं होतं. त्यातून जी आर्थिक व्यवस्था रुजते तिचं मला आकलन होत नाही. औद्योगिकरणाचे चांगले परिणाम असतात पण त्यांच्यावर वाईट परिणामांची मात होणार असेल तर ती व्यवस्था मी स्वीकारणार नाही. माझे लक्षावधी मूक देशबांधव आरोग्य संपन्न आणि सुखी असावेत, त्यांची आध्यात्मिक वाढ होत राहावी असं मला वाटतं. यासाठी यंत्रच हवीत असं मात्र मला वाटत नाही. आपल्या देशात काम नसलेले हात पुष्कळ आहेत. पुढं आपली समज वाढली, गरजही वाढली तर जरूर आपण यंत्र घेऊ. आपलं जीवन अहिंसेवर वेतलेलं आहे अशी आपली खात्री पटली की यंत्रांवर नियंत्रण कसं करायचं हेही आपल्याला खात्री राहून जाईल. गांधीजी माणसांनाच जिवंत यंत्र मानत असत. सर्जनशीलता आणि विवेकानं वापरायची उत्पादकता फक्त माणसापाशीच असते. भरमसाठ उत्पादन म्हणजे अनावश्यक गरजांची निर्मिती. सर्जनाचं यांत्रिकीकरण म्हणजे कल्पकतेची आणि विवेकाची हिंसा. गांधीजींच्या दृष्टीनं यंत्रामुळे सर्वात जास्त नासाडी होते ती वेळेची. आज आपण पाहतोच की शहरात राहणाऱ्या बहुतेकांची आयुष्य निरनिराळ्या यंत्रांनी वेढलेली आहेत. शहरी भारतीयांमध्येच निरनिराळ्या व्याधींनी शरीर आणि मन वेढलं जाण्याचं प्रमाणसुद्धा खूप आहे. या यांत्रिकीकरणाचा आणि शारीरिक मानसिक व्याधींचा जवळचा संबंध आहे. गांधीजींना तो सर्वात आधी ओळखता आला. आजच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये तर आपण माणसं एकमेकांच्या जवळ येतो आहोत ती यंत्रांमुळेच. पुष्कळदा नको त्या ठिकाणी यांत्रिकीकरण होतं आणि जिथे हवंय तिथे होत नाही आणि जवळ येत आहेत ते निरनिराळे रोग. गांधीजींना अशा पद्धतीचं यांत्रिकीकरण आवडत नव्हतं. स्टॅम हिगिनबॉथम नावाचे अलाहाबादचे एक प्राध्यापक होते. त्यांना लिहिलेल्या पत्रात गांधीजी म्हणतात की इंग्लंड अमेरिका यांना जे लागू पडतं ते हिंदुस्थानाला पडावं असं मुळीच नाही. हिंदुस्थानात त्यांच्या कोट्यावधी लोकांच्या रूपानं इतके रिकामे तास आहेत की ते वापरले तर विकसित यंत्र आणि त्यांची शक्ती यांची गरज भासणार नाही. समोर रिकामा असलेला माणूस दिसतोय आणि आपण यंत्रांची मदत घेऊन कामं करून घेतोय ही समोरच्या माणसाच्या शरीराची आणि मनाची उपासमार असते असं गांधीजी मानत. 1915 साली गांधीजी भारतात आले तेव्हा ही समस्या त्यांना मोठी वाटली असंही त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. शरीराची उपासमार दोन तऱ्हांची असते. पहिली पोटात अन्न न गेल्यामुळे आणि दुसरी शरीराला श्रम न दिल्यामुळे. गांधीजी शारीरिक कष्टाला वाईट किंवा कमी समजत नसत. रिकामा माणूस म्हणजे वाया गेलेले श्रम आणि वेळ असं ते मानत. म्हणून मानवी शरीराला कष्टांची सुद्धा भूक असते आणि प्रत्येक देहाला ती लागलीच पाहिजे असं अत्यंत सुंदर आणि मार्मिक भाष्य त्यांनी केलेलं आहे. ही कष्टांची भूक यंत्रानं हिरावून घेऊ नये हा गांधीजींचा मुद्दा आणि आग्रह होता. देहाची अशी उपासमार झाली की मनाचीही होते आणि मन सैरावैरा धावून दुःखी तरी होतं किंवा उपद्रवी तरी होतं. कशान कशात तरी मन गुंतून गेलं पाहिजे हा संदेश आपल्या

संतांनी आणि महाकाव्यातल्या थोरामोठ्यांनी दिलेला आहे. यंत्र वापरलं नाही की गंजतं किंवा निरुपयोगी होतं. मानवी शरीरसुद्धा वापरलं नाही की निकामी बनतं. म्हणून ते उपलब्ध असताना, सिद्ध असताना खरोखरच यंत्र का वापरा असा गांधीजींचा सवाल होता. सुखासीन माणसांना आज डॉक्टर मंडळी व्यायाम करायला सांगतात. गांधीजी तर प्रत्येक तरुण तरुणीला शारीरिक व्यायामासह कष्टाची सक्ती करायचे. त्यामागचा हेतू शरीराला गुंतवून ठेवून त्यातून राष्ट्रीय संपत्ती तयार करायची हा होता. गांधीजी स्वतःसुद्धा भरपूर काम करायचे. त्यांचा दिवस पहाटे 2:30 किंवा 3:30 सुरू व्हायचा. त्यांना आलेल्या असंख्य पत्रांची उत्तरं ते स्वतः लिहायचे किंवा लिहून घ्यायचे. मग सूतकताई, साफसफाई, शुश्रूषा, फिरायला जाणं आणि मग भेटीगाठी आणि राजकीय मसलती यांना ते वेळ देत. त्या त्या वेळच्या आपल्या नियतकालिकांचं संपादन आणि लेखनही ते दिवसभरात काटेकोर शिस्तीमध्ये करायचे. खरं तर गांधी विचार प्रत्यक्ष कार्यक्रम या कृती यातून वेगळा काढताच येणार नाही. कामावरची, शारीरिक कष्टावरची गांधीजींची अढळ श्रद्धा त्यांना सामान्य माणसापर्यंत घेऊन गेली. जशी कामापासून सामान्य माणसाची सुटका नाही, तशी गांधीजींनी देखील शरीरश्रमाची आणि आपली कायमची गाठ मारून ठेवली. अखंड कार्यरत असलेला हा महात्मा म्हणूनच प्रत्येक कष्टकरी भारतीयाला आपला वाटला. थोड्या लोकांनी संपूर्ण समाजासाठी झिजणं एवढाच अर्थ विधायक कार्याचा असू शकत नाही किंवा असूही नये. सबंध समाजानं स्वतःसाठी खपून कशाची तरी उभारणी करणं हे खरं विधायक काम. गांधीजींनी सबंध समाज वेगवेगळ्या विधायक कामामध्ये आणून पाहिला. त्याचं कारण सामूहिक श्रमातून समाजाची बांधणी अधिक चांगल्या प्रकारे करता येते हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. फावल्या वेळेतच संस्कृती तयार होत असते असं मानणारी एक विचारधारा जगामध्ये असताना गांधीजी मात्र श्रम आणि कष्ट यातूनच नवनिर्मिती होते असं सांगत होते. स्वास्थ्यपूर्ण निरोगी शरीराला श्रमाची आवश्यकता असते, तशी सबंध समाजाला सुद्धा असते. वर्क इज वर्शिप असं गांधीजी म्हणत ते त्या करतात.

आकाशवाणी पुणे सकाळचे 10:15 झाले आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. आज पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा स्मृतिदिन, तेव्हा ऐकूया त्यांनी गायलेलं काही सुगम गीतं.

0: संगीतबद्ध केली होती देवदत्त साबळे यांनी.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे,
2: इतकी काय घाई होती
1: अग, आणि छोटी हे तुझ्या नावे, आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
2: पण आजी तुझ्या नावेत
3: सगळंच, मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो काय.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना सतर्क रहा.
6: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
7: सचिन
6: मम्मी,
7: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
5: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आता ऐकूया जयवंत कुलकर्णी यांच्या सुरातील वंदना विटणकर यांची रचना, संगीत DS बुरेन यांचं.

श्रोतेहो, जयवंत कुलकर्णी यांनी गायलेल्या शांता शेळके यांच्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:25 झाले आहेत. ऐकूया काही स्थानिक निवेदने. हे पहिलं निवेदन आहे सोनू सदाशू मलप्पा, वय 40 वर्षे, खाजगी नोकरी करतात. अंगाने मध्यम रंगाने सावळा, उंची 5 फूट 5 इंच, चेहरा उभट, नाक सरळ, केस काळे वाढलेले, अंगात गुलाबी रंगाचं टी शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट आहे. उजव्या हातावर मनगटावर मराठीत गुंतलेलं आहे आणि दंडावर सूर्याचे चित्र गुंतले आहे. जवळ एकही मौल्यवान चीज वस्तू नाही आहे. यांचीच मुलगी कुमारी ईश्वर सोनू मलप्पा, वय 9 वर्षे, अंगाने सडपातळ रंग सावळा, उंची 4 फूट, चेहरा उभट, नाक सरळ, काळे केस, अंगात चॉकलेटी रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची हाफ पॅन्ट घातली आहे. मराठी बोलता येते. यांचा मुलगा सोनू, माफ करा, कार्तिक सोनू मलप्पा, वय 7 वर्षे, राहणार सदर, अंगाने सडपातळ रंग गोरा, उंची 3 फूट, चेहरा उभट, नाक सरळ, केस काळे, अंगात क्रीम कलरचं टी शर्ट घातलं आहे. पांढऱ्या रंगाची हाफ पॅन्ट आहे. मराठी बोलता येते. हे तिघेही जण 26 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घरात कुणालाही काहीही न सांगता निघून गेले आहेत. ते अद्यापही परत आलेले नाही आहेत. तरी सदर वर्णनाची व्यक्ती कोणालाही कुठे आढळल्यास हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड यांच्याशी संपर्क साधावा. हे निवेदन आहे नवनाथ अनंता जाधव, वय 55 वर्षे, यांच्याविषयीचं. यांचा नर्सरीचा व्यवसाय आहे. राहणार सदन नंबर 44 हनुमान नगर, संयुक्त मारुती मित्र मंडळजवळ, पौर रोड, कोथरूड येथे. यांचं मूळ गाव महागाव, खाले कॉलनी, पवारनगर, तालुका मावळ, जिल्हा पुणे. सदर व्यक्ती रंगाने गोराय, उंची 5 फूट, अंगाने सडपातळ, नाक सरळ, चेहरा उबट, डोक्यावर गांधी टोपी आहे, काळे डोळे. यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला जुनी जखम आहे. उजव्या डोळ्याच्या वर काळसर डाग आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा फुलवायाचा शर्ट आहे, त्यात निळ्या रंगाच्या रेषा आहेत. पायात चप्पल. बोलण्याची भाषा मराठी आहे. सदर व्यक्ती हे पुणे स्टेशनला लोकलने गावाला जातो असे सांगून

घेऊन गेले, ते अद्यापपर्यंतही घरी आले नाही आहेत. तरीसुद्धा सदर वर्णनाची व्यक्ती कोणालाही कुठेही आढळल्यास कोथरूड पोलीस ठाणे पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा. हे निवेदन आहे सनिका गणपत नलगे, वय 23 वर्षे, राहणार एस बँक ATM जवळ स्वामी लोटस मानस बिव्यवाडी पुणे. सदर व्यक्ती 5 फूट 2 इंचाची, नाक उभा सरळ, रंग गोरा, अंगात हाफ व्हाईट टी शर्ट आहे, निळे जीन्स पॅन्ट आहे. सदर व्यक्ती 15 जून 2026 रोजी 11:30 च्या सुमारास काहीही न सांगता कुठेतरी निघून गेली आहे. ती अद्यापही घरी परत आली नाही आहे. तरी अशा वर्णनाची व्यक्ती कोणालाही कुठेही आढळल्यास बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

काहीही न सांगता कुठेतरी निघून गेली आहे, ती अद्यापही घरी परत आली नाही आहे. तरी अशा वर्णनाची व्यक्ती कोणालाही कुठेही आढळल्यास बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा. निवेदन संपले. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

गीतकार असद भोपाली यांची ही गीतरचना श्रोत्यांपुढे ऐकली. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा, आवाज होता किशोर कुमार आणि लता मंगेशकर, चित्रपट रूप तेरा बसताना. श्रोते, आज ज्येष्ठ गीतकार असद भोपाली यांचा जन्मदिवस त्या अनुषंगानं कार्यक्रमातली काही गीतं गीतकार असद भोपाली यांची. असद भोपाली यांचं हे मूळ नाव होतं असदुल्लाह खान. असद भोपाली यांनी फारसी, अरबी, उर्दू आणि इंग्रजी भाषेचं औपचारिक शिक्षण घेतलं होतं आणि 1949 पासून चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून प्रवेश झाल्यानंतर असदुल्लाह खानचा असद झाला आणि खान आडनावाऐवजी भोपाळशे म्हणून भोपाली हे नाव त्यांनी धारण केलं आणि वयाच्या 28व्या वर्षी ते गीतकार होण्यासाठी मुंबईला आले.

कार्यक्रमातली यानंतरची रचना देखील गीतकार असद भोपाल यांचे, संगीतकार राम लक्ष्मण यांच्या संगीत निर्देशनातला एस पी बाला सुब्रमण्यम यांचा आवाज. चित्रपट मैंने प्यार किया कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत आणि सभेतल्या कार्यक्रमात तसंच उर्वरित कार्यक्रमात मी कैलास शिंदे सरबरसिकाचं मनापासून स्वागत करतो.

गीतकार असद भोपाली यांची ही रचना होती. असद भोपाली यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं कार्यक्रमातली सुरुवातीची दोन गीतं ही असद भोपाली यांनी लिहिलेली आपण ऐकलीत. एस पी बालासुब्रमण्यम यांचा आवाज होता. चित्रपट होता मैंने प्यार किया. आणि श्रोतो, आज जन्मदिवस आहे तो अभिनेता आलोकनाथ यांचा देखील. मैंने प्यार किया चित्रपटात आलोकनाथ यांची एक अविस्मरणीय भूमिका होती. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकताय ते संगीतकार राहुल देवर्मन यांच्या संगीत निर्देशनातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरातली रचना चित्रपट लावा. रचना आनंद बक्षी यांची, संगीत राहुल देव परमानंद.

0: चल ग सखे, चल ग सखे पंढरीला।
1: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे। कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात, ही शेकडो वर्षांची परंपरा। आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं। काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात, तर काही मनानेच वारीबरोबर जातात। काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात। तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा। यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025 53 1705 आणि 1706 तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी।

शुद्ध आपण एकदा आहात हिंदी चित्रपट संगीत मध्यम लहरी 378.78 MHz किंवा 700 MHz वर. सकाळचे 10:50 होत आहेत. मकसद चित्रपटाचं हे गीत आवाज किशोर कुमार यांचा, संगीतकार बप्पी लहरी, रचना गीतकार इंदिवर यांची.

शतो या गीताचं संगीत आणि गायक बप्पी लहिरी यांच्या आवाजातलं हे गीत, गायिका आशा भोसले यांचा सहगायनातला आवाज, रचना देवरे यांची, चित्रपट होशियार

बाप्पी लहरी यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या सहगाण्यातल्या आशा भोसले यांच्या होशियार चित्रपटाच्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपटाच्या गीताचा कार्यक्रम आम्ही आताच बात करतोय. मध्यम लहरी 378.78 MHz किंवा 700 bandwidth क्लोड रिड्यूस ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आणखी काही हिंदी चित्रपट गीतं आमच्या श्रोत्यांना ऐकता येतील आज दुपारी 1:45 आणि त्यानंतर दुपारी 2:30 द नेक्स्ट वेव्ह या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11 वाजलेत. श्रोते हो, आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आज कार्यक्रमातल्या कलाकार आहेत बेगम परवील सुलताना यांचं शास्त्रीय गायन ऐकूयात. यांनी गायलेला राग मंगल भैरव कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत. हार्मोनियम साथ वासंती म्हापसेकर यांची, तबला साथ भास्कर तिवसकर यांनी केलेली आहे. विलंबित झुमरा तालात निबद्ध बंदिशीचे बोल बिन देखी मोही. द्रुत रचना तीन तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत धाय धाये ध्यान दे. बेगम परवील सुलताना यांचं शास्त्रीय गायन राग मंगल भैरव आता ऐकूयात.

शतो शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांतर्गत कलाकार बेगम परवीन सुलताना यांच्या शास्त्रीय गायनात त्यांनी गायलेला राग बंगल भैरव आपण ऐकलात. त्यांच्याच शास्त्रीय गायनात आता त्यांनी गायलेला राग जौनपुरी ऐकूयात. पद्यलय तीन तालात निबद्ध बंदिशीचे बोल आहेत ऐ काहे तुम काहे रहे. वासंतरी म्हापसेकर यांची हार्मोनियम साथ, भास्कर तिवसकर यांची तबला साथ आहे. राग जौनपुरी बेगम परवीन सुलताना यांच्या शास्त्रीय गायनातला हा राग आता ऐकूयात.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाअंतर्गत आत्ताच आपण कलाकार बेगम परवीन सुलताना यांच्या शास्त्रीय गायनात त्यांनी गायलेला राग जौनपूर यांनी मंगल भैरव ऐकलात. त्यांना हार्मोनियम साथ होती वासंती महापसेकर यांची, तबला साथ भास्कर तिबसकर यांनी केली होती. आज रात्री 10:30 प्रसारित होणाऱ्या त्यांच्या शास्त्रीय गायनाअंतर्गत त्यांनी गायलेला राग नारायणी प्रसारित केला जाईल. श्रोते हो, आज सकाळी 11:24 11:26 जवळपास 2 मिनिटांसाठी प्रक्षेपकातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळं हा कार्यक्रम आपण व्यवस्थित ऐकू शकला नाहीत, याबद्दल दिलगीर आहोत. मध्यमलहरी 78.78 MHz किंवा 792 kHz हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 11:31 झालेत. विशेष गीतगंगा हा कार्यक्रम ऐकूयात. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.
1: श्रोते हो, आता ऐकूया शास्त्रीय नृत्यगुरू आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज या गप्पांचा भाग 6 आणि शेवटचा विशेष गीतगंगा. सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील हो

0: तमनाजी, या शेवटच्या भागात आपलं स्वागत आहे. आपल्या मागच्या भागाच्या शेवटी तुमच्या आवडीच्या गाण्याला पूर्ण वेळ मिळाला नव्हता, आपण तिथूनच त्या गाण्यापासूनच सुरुवात करूया.
1: येस येस, माझं आवडीचं गाणं क्या यही प्यार है, खूप आवडीचं गाणं आहे. पण अशी काही नाही, आवडीचं गाणं आहे
0: फक्त. आवडत माय फेवरेट. खूपदा तमनाताई हे खूप असतं की एखादी गोष्ट आपल्याला का आवडते सांगता येत
1: नाही. अगदी.
0: जसं एखादी व्यक्ती असते, काय तुमचं नातं आहे माहिती नाही, पण मला ते आवडते, सहवास आवडतो. असं गाण्याच्या बाबतीतही खूपदा असतं.
1: खूप.
0: आणि मग एकदा ते अशी सवय लागली, गाणं ऐकायला आपण लागलो, की मग मात्र त्यातले एक एक धागे, जागा ज्याला आपण म्हणतो, त्या कळायला लागतात आणि गाणं जास्तच आवडायला लागतं. पण पुन्हा का आवडतं आम्हाला माहिती
1: नाही. अगदी बरोबर बोलायचं सर, की खूपदा असं होतं की नाही माहित की का आवडतं, पण काहीतरी कुठेतरी कनेक्शन आहे किंवा रिलेशन आहे की ते फील करतो आपण गाणं, आणि ते त्या व्यक्तीसाठी असतं मे बी, पण ते कळत नाही खूपदा. असंही होतं.
0: खूपदा आजूबाजूला आपली अशी माणसं पण
1: असतात
0: की आपलं काय नातं माहिती नाही.
1: नाही माहिती.
0: जसं आता तुम्ही म्हणालात की मी मोहन जोशींची आई केली, आता तिथं जरी त्याचं नाटक असेल, त्याच्या पुढची जी शब्द वाक्य होती ती महत्वाची, की ते फार ग्रेट आहे, त्यांच्याकडून मी शिकले वगैरे. तर त्यांची आई होताना तुम्हाला शिकायला मिळणं, मला वाटतं हे तिथं कला जिंकते. तिथं तुम्हाला जे मिळालं ते मला मिळालं हे सांगणं जिंकतं, म्हणजे तुम्ही एक शिष्याच्या रूपात तिथे जाता, हे तुम्ही शिकण्याचा एक मार्ग मोकळा करून ठेवता, ते जिंकतं तिथं. आणि मला वाटतं जीवन आणखी काय अशाच गोष्टी तुम्ही सोबत घेऊन जाणं, म्हणजेच एक एक पाऊल पुढे टाकणं आणि एक एक श्वासगणित काहीतरी मिळवत जाणं.
1: अगदी.
0: आपण ऐकूया छान गाणं.
1: येस येस येस.

0: पुन्हा एकदा आपण अभिनयाकडे वळूयात. नाटकांचे टप्पे आपण झरझर झरझर सांगितले, पण निश्चित आजच्या काळात एवढं झरझर आपल्याला नाही जात आहेत. खूप एक एक पावलं ज्या काही ठेचा लागतात, आणि कधी कधी पाऊल टाकल्याचा एक आनंद पण मिळतो. आपलं पाऊल कधी फुलांवर पडतं, कधी दगडांवर पडतं. ते सगळे अनुभव पण नव्या कलाकारांसाठी तुमच्याकडून मला ऐकायला आवडतील.
1: आता तर मला वाटतं इतके कलाकार आलेत तेव्हा तर मला वाटतं अगदी मोजके होते, आणि तेव्हा निवड पण केली जायची चांगल्या कलाकारांची. पण आता इतकी यंग आर्टिस्ट, इतकी यंग मुलं आलेत, आणि हल्ली रील्स तर इतकं कॉमन झालंय की खूप लोक त्याच्या थ्रूच ऍक्च्युली अर्धे ऍक्ट करून हे करून खूप प्रयत्न करतात. पण आता स्ट्रगल खूप वाढलाय.

0: आणि मी म्हणते की आता आपण असं पण ऐकतो ना की खूप लोकांना ते मिळत नाहीये, त्याचा आनंद मिळत नाहीये. सो समवेअर दे आर व्हेरी अनहॅपी ऑल्सो की आम्हाला कामं मिळत नाही, ऑडिशन देऊन पण आमचं सिलेक्शन होत नाहीये. सो मी खूपदा असं बघते ना जेव्हा की खूप स्ट्रगल करतात, तर माझं सगळ्यांना काहीतरी सांगणं नेहमी एक असतं की तुम्ही स्वतः पण पहिले काहीतरी भक्कम करा आणि मग यू ट्राय टू एंटर द इंडस्ट्री, बिकॉज इट इज नॉट इझी. जर तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर तुम्ही काहीतरी स्वतःचं एक पहिलं अस्तित्व बनवा, मग तुम्ही जा. सो म्हणून मला पण असंच कुठेतरी वाटायला लागलं की नाही, हे सगळं आहे, छान आहे खूप दुनिया, आपल्याला खूप छान वाटते बघायला, पण कुठेतरी आपली ओळख पण आपण ठेवली पाहिजे, आपला सेल्फ रिस्पेक्ट आपण ठेवला पाहिजे, हे खूप महत्वाचं वाटतं.
1: मुळात आपल्याकडे काय आहे हे जर आपल्याला माहीत असेल आणि ते चांगलं प्रेझेंट होत असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो. आता आपण पुन्हा पुन्हा तुमच्या मल्टी टॅलेंटकडे वळतो आहोत. अभिनयातही एखादी संधी मिळत असताना या मल्टी टॅलेंटचा किती फायदा झाला?
0: खूप फायदा झाला
1: की तुमच्याकडनं जर तुम्ही त्यात कास्ट झालात तर तुमच्याकडनं हेही मिळणार आहे, हेही मिळणार आहे, हेही मिळणार आहे.
0: अगदी
1: असा एखादा अनुभव सांगता येईल?
0: असा एखादा अनुभव म्हणजे मी एक हिंदी फिल्म करत होते, तर ती हिंदी फिल्म करत असताना जसं डबिंगचा प्रश्न आलेला, एक त्याच्यामध्ये कॅरेक्टर होतं जी तमिळ कॅरेक्टर तिने केलेलं, पण तिला बोलायचा इश्यू होता, मग तिचं व्हॉइस ओव्हर मी केला होता. ओके, प्लस अगेन त्याच्यामध्ये कार्टून कॅरेक्टरचं त्यांना कुठेतरी व्हॉइस हवा होता त्या एका कॅरेक्टरसाठी, तर तो मी त्याच्यात दिला होता. हा, त्या कॅरेक्टरसाठी. आणखीन डान्स शिकवला मी, क्लासिकलची रिक्वायरमेंट, तमिळ कॅरेक्टर असल्यामुळे त्या हिरोईनला क्लासिकलची रिक्वायरमेंट होती, आणि ते जे कोरिओग्राफर होते त्यांनी स्पष्ट सांगितलं की नाही आप ज्यादा अच्छा सिखा पाओगे मेरे से, बिकॉज आय एम अ वेस्टर्न डान्सर, सो आय एम नॉट सो थरो विथ दॅट, टू यू डू. त्यांनी मला अगदी अगदी म्हणजे मनापासून सांगितलं, तर मला खूप मजा आली. मग मी तेही काम केलं. सो त्यावेळेस मी डान्स, म्युझिक आणि डबिंग हे तिन्ही गोष्टी त्या एका फिल्मसाठी मी केल्या होत्या. ही फिल्म काही कारणास्तव रिलीज झाली नाहीये, तर त्याचा चाललाय त्यांचा प्रयत्न. सो लेट सी.
1: शुभेच्छा आमच्या. थँक्यू. लवकर होईल.
0: थँक्यू.
1: एक गाणं इथे.
0: येस, एक गाणं घेऊया. चुराली आहे तुमने जो.
1: अरे क्या बात है. तुमच्या गाण्याच्या निवडी पण बघा. तोच तिथं म्हणजे जसे तुमचे वेगवेगळे भाव आहेत वेगवेगळ्या कलेमधले, तशा तुमच्या निवडी पण मला वर्सटाईल दिसत आहेत. कधी एकदम मला शुभम मुद्गल दिसत आहेत, कधी लता मंगेशकर भेटतायत, आशा भोसले भेटतायत, इकडे मोहन जोशी दिसतायत, इकडे निलेश साबळे दिसतायत.
0: आता ऍक्च्युली हे गाणं माझं आणि माझ्या बेस्ट फ्रेंडचं खूप आवडीचं गाणं, तर म्हणजे आम्ही खूप वर्षांपासून एकत्र मैत्री आमची, आणि आमचं हे गाणं दोघांचं खूप आवडीचं गाणं आहे. सो म्हणून स्पेशली फॉर दॅट पर्सन आय वॉन्ट टू डेडिकेट दिस.
1: नक्की ऐकूया.

0: आता आपल्या बोलण्याचा शेवटचा टप्पा आणि तुमच्या अभिनयातला शेवटचा टप्पा, जसं आपण म्हणाला की डॉक्टर निलेश साबळे सोबतची फिल्म, खरं तर खूप मोठी कास्ट आहे या सिनेमाची, अगदी मोठे मोठे दिग्गज थोड्या थोड्या रोलसाठी कास्ट नाही पण तिथे आहेत. हा सगळं कसा अनुभव होता आणि तिथपर्यंत पोहोचणं कसं होतं?
1: खूप मजा होती. ऍक्च्युली कसं
0: एखादी
1: झालेलं,
0: लीड रोल करणं
1: हा
0: तिथपर्यंत हा थोडासा
1: बरं,
0: प्रवास
1: ह्या
0: आणि मग
1: लीडचं सिलेक्शनची पण फार एक गंमत आहे. ऍक्च्युली मी माझ्या क्लासमध्ये होते ठाण्याला, ओके, ठाण्याला माझा क्लास घेत होते मी, आणि तिकडे ना हे ज्या या फिल्मचे जे कमलाकर गुंजा डिरेक्टर आहेत ते कशातरी कामासाठी तिकडे आले होते, आणि त्यांनी मला क्लास घेताना बघितलं आणि त्यांनी तिकडेच फक्त आले आणि म्हणाले की चला तुम्हाला भेटायचंय, मला तुम्ही भेटाल का 2 मिनिटं? म्हटलं हो. त्यांनी सांगितलं की मी असं असं डिरेक्टर आहे आणि मी एक फिल्म करतोय, त्या फिल्मसाठी तुम्ही लीड कराल का? मी म्हणजे मला 2 मिनिटं झालं काय, म्हणजे मी क्लास घेते इकडे ठाण्याला कुठे, यांचा काय संबंध इकडे यायचा आणि ते मला विचारायचं. तर मला म्हणाले की तुम्ही लीड कराल. म्हटलं सर म्हणजे मला माहित नाही पण मी केलेत कामं. त्यांनी असंच विचारलं, तुम्ही मी बघितले तुम्ही कामं वगैरे केलेत मला अंदाज आहे, तुम्ही कराल का? तर म्हटलं ठीक आहे करेन म्हटलं मी. आणि त्यांचा ना डिले होत होता काही काही कारणात, त्यांनी मला एक अट काय दिलेली हे सगळ्यातच की तुम्ही 2 वर्ष बारीक होऊ नका.
0: अच्छा.
1: मला असं झालं बापरे 2 वर्ष बारीक होऊ नका म्हणजे
0: वेरज द हिरोईन एखादी म्हणजे नाही तुम्ही थोडं बारीक व्हा विचार करू.
1: ऍक्च्युली म्हणजे की फिगर असेल छान असेल असं तसं, त्यांनी जी अट सांगितली ते मला कळ, म्हणजे असं झालं सर तुम्ही म्हणजे काय म्हणताय नक्की? नाही नाही तुम्ही 2 वर्ष बारीक होऊ नका, कारण आपली फिल्मच त्याच्यावरती बेस्ड आहे, तोच सब्जेक्ट आहे ऍक्च्युली फिल्मचा. म्हणलं अच्छा बरं ठीक आहे. असं करत करत 2 वर्ष गेली, मी तशीच होते, मी काय बदलले नाही. पण 2 वर्षांनी त्यांनी शूट सुरू केलं आणि मग तेव्हा मला कळलं की निलेश करतोय फिल्म वगैरे. मग भेटले आणि सगळी कास्ट मोठी आहे, विजू मामा, विजू खोटे सर, सगळीच मोठी कास्ट. आणि विजू मामा ते दोघं तर म्हणजे सेटवर असल्यावरती तर फुल दंगा, फुल दंगा, म्हणजे इतकी मस्ती. आणि विजू मामा तर मुलुंडला राहायचे तर मी कार घेऊन जायचे तर मी त्यांना रोज ड्रॉप करायचे शूट नंतर, ते ठरलेलं असायचं. ते माझ्याच गाडी न्यायचे कारण त्यांना माझं ड्रायव्हिंग त्यांना प्रचंड आवडायचं. ते खूप खूप खूप टाइमपास, म्हणजे इतकं मजा केली बापरे, मला तर मी विसरूच शकत नाही. आणि सगळे वॉज व्हेरी कॉपरेटिव्ह, सगळ्यांनी खूप मला मदत केली. इनफॅक्ट निलेश साबळेला खास थँक्स, कारण त्यांनी माझ्या

0: कारण अक्षरशः काही काही पंचेस जे आहेत ना त्याने काढून घेतले,
1: मास्टरच येतात
0: अगदी
1: आता.
0: मास्टर. आणि त्याने मला सांगून की हे इकडे असं बोल, हे इकडे असं कर, इव्हन इमोशनल सीन जो माझा आहे त्याच्यामध्ये लास्टला, मग त्याने सांगितलं की इकडे कुठे तू गॅप घेशील, इकडे कुठे तू पॉज घेशील. सो बिग थँक्स की असे कलाकार जर आपल्याला सपोर्टला
1: हो
0: असतील ना तर खूप छान वाटतं. आणि ही लिटरली सपोर्टेड मी अलॉट,
1: नक्की
0: सो
1: राईट.
0: थँक्स टू
1: आणि
0: हिम.
1: इव्हन आता बोलताना म्हणालोच मी की तो पंचेसचा तो मास्टर आहे वगैरे,
0: अगदी
1: पण स्टेजवरचे पंचेस,
0: येस,
1: तुमच्या सिरियलमधले पंचेस आणि सिनेमामधले
0: खूप
1: पंचेस,
0: डिफरन्स,
1: यातला जो फरक आहे तो बरोबर त्याने उचललाय.
0: अगदी
1: मी मुद्दामहून आजच्या मुलाखतीच्या निमित्तानंच ते सगळे परत एकदा त्याचे क्लिप्स बघत होतो, केवढं वेगळं वाटलाय तो.
0: खूप वेगळा,
1: मला वाटतं अभिनयाच्या दृष्टीने ही खूप महत्वाची गोष्ट
0: खूप
1: आहे.
0: महत्वाची गोष्ट आहे.
1: म्हणजे निलेश साबळे जेव्हा दिसत नाही
0: येस,
1: तेव्हा मला वाटतं तो हिरो
0: हिरो
1: दिसतो.
0: दिसतो.
1: नाही तर एरवी पंच म्हटलं की आपल्याला निलेश साबळे तो चेहरा जर आठवला की मग
0: आठवलं,
1: तिथं तो अभिनेता म्हणून फेल गेला असता कदाचित,
0: येस,
1: पण तसं जाणवत नाही. निलेश साबळे आपल्याला दिसत
0: नाही
1: नाही,
0: नाही
1: तिथं
0: बिलकुल
1: तो
0: नाही,
1: कॅरेक्टरच दिसतं.
0: अगदी
1: नृत्य देखील किती छान,
0: हो.
1: त्यात तुमचा काही हात होता?
0: माझं नाही त्याच्यात, मी नाही त्यानं कोरिओग्राफ केलेलं होतं, पण त्यात त्याने एक सीन काढून घेतला. मी वाटते की मी त्यांना त्याला उचलायचं त्या गाण्यामध्ये, एका
1: हो
0: एका गाण्यामध्ये मी
1: पण ते
0: त्याला
1: क्लिप
0: उचल
1: मध्ये आहे, मी बघितली ती, मी
0: त्याला.
1: विचारणारच होतो तिकडे.
0: हे त्याचं, त्याने सांगितलं की नाही नाही असं असं करा. इव्हन ते मी स्विमिंग पूल मधनं बाहेर वगैरे येते तो इमॅजिन करतो ना, हे
1: हो
0: पण त्याने सांगितलेलं जागा आहेत. की तो
1: अच्छा.
0: म्हणाला की नाही तिकडे ते करा, म्हणजे मला झटका बसतो की अरे अचानक मी एक आयटम चांगला बघतोय आणि अचानक ही कुठून आली. हे त्याने काढलेल्या जागा आहेत.
1: विचारणारच होतो खरं की तिकडे जोर लागला की हशामध्ये उचलणं आहेच आहे, पण याच्यात नेमकं उलटं केलंय.
0: उलट केलंय त्याने,
1: तुम्ही
0: मुद्दामून ती जागा
1: निलेशला
0: काढली. हो मी त्याला उचलते आणि गोलते.
1: यातलं एखादं गाणं ऐकूया आता आपण तुमच्या याच सिनेमातलं.
0: या सिनेमातलं मग तेच मला आवडीचं गाणं आहे, ओ प्रिया ओ प्रिया ओ प्रिया.
1: तिथंच स्विमिंग पूल आणि उचलणं आहे.
0: तिथेच आहे.
1: आणि एक मला वाटतं प्रत्यक्ष लग्नातलं एक
0: लग्नातलं
1: गाणं
0: एक
1: आहे.
0: गाणं आहे. हा नाव माझं भारी काय सांगू मा ते.
1: ते पण एक तमारा जी, आईकडनं अनेक गोष्टी आपण शिकल्या आणि खूपदा तुम्ही शॉक झालात असं म्हणालात. एक नृत्यातली तुम्ही शॉक झालेली गोष्ट सांगितलीच आहे, अभिनय त्यांच्याकडूनच आलाय, तिथं एखादी अशी घटना होती की तुम्ही शॉक झालाय?
0: म्हणजे जेव्हा मला अभिनयाची आवड निर्माण झाली त्याची छोटंसं मी जस्ट एक एक्झाम्पल सांगेन की माझ्या आईच्या पासून कशी, म्हणजे मला अभिनय करत नव्हते मी, पण मी एक आईचा एक इन्सिडेंट बघितला जिकडे ती एक नाटक शिकवत होती, भूकंपाचा एक पूर्ण स्टोरी आई शिकवत होती. आणि त्यात तिने असं दाखवलेलं एक कॅरेक्टर की एक हा एक भूकंप झालाय आणि एक आई अगदी म्हणजे वेडीपिशी झाली आणि आपल्या मुलाला शोधतीय. आणि या चिमण्यांनो परत फिरा या गाण्यावरती आई माझा अभिनय करत होती. आणि मी ना असंच बसले होते, मी जसं म्हटलं ना छोटी टाइमपासला जायची अशी छोटी बसले अशी बघत होते आईला. आणि बघता बघता तिचा जो मी अभिनय बघायला लागले आणि मी जी रडायला लागले का हीच माझी आई आहे का ही असं का करते हे मला कळत नव्हतं. इतकी रडायला लागली की सगळं थांबून ते लोक माझ्याकडेच येऊन लाड करायला बघायला लागले. आई बोलली अगं नाही बाळा मी अभिनय करते, मी नॉर्मल आहे, मला काही नाही झालंय इतकं. मग ते जेव्हा मी पाहिलं ना की मला असं झालं की नाही अभिनय देर इज सम पॉवर, काहीतरी मजा आहे. आणि मग मी म्हटलं ना जसा शृंगार मला कळायला लागला अभिनयातला की राधाकृष्णाचा शृंगार कसा असू शकतो, जसं आम्ही अष्टपदी आम्ही करतो, मग असं करत करत करत करत मला अभिनयाची इतकी आवड निर्माण झाली की आता मी जेव्हा मुलींना शिकवते ना मी असं म्हणते की आपण जर कृष्णाला तीन प्रकारे बोलवलं, भक्ती वात्सल्य आणि शृंगारात, तुम्ही कसं बोलवाल? तिन्हीचे भाव वेगळे असतील ना,
1: नक्कीच.
0: कृष्णाला भक्तीतनं बोलवतो ते वेगळं असेल, कृष्णाला शृंगारातून बोलवते तर ती नायिका वेगळी असेल, आणि तीच वात्सल्यातून बोलवते ती वेगळी असेल. सो आता मला जर तुम्ही आता विचाराल तर अभिनय मला अत्यंत अत्यंत आवडतो नृत्यातून,
1: खूप छान,
0: आणि तो पोचवायला जास्त मला मजा येईल, खूप आवडेल.
1: राईट राईट. तमराजी, वेगवेगळ्या गोष्टींवर आधारित म्हणा किंवा वेगवेगळ्या चपला घालून तुम्ही पुढे पुढे चालत आहात, कधी शूज घालतायत, कधी चप्पल, कधी सॅन्डल्स आणि कधी कधी बेअर फुटेड, या सगळ्या चाली ज्या आहेत त्या एका दिशेनं चालल्यात, कुठेतरी कलेच्या सन्मानार्थ चालल्यात, आराधनेत चालल्यात, साधनेत चालल्यात, या सगळ्या पावलांपैकी तुमची स्वतःची कुठली आवडती चाल आहे असं म्हणूया? सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला काय घालून चालल्यावर होतो?
0: अभिनय.
1: ग्रेट,
0: खूप आवडीचं आहे माझ्या, म्हणजे मला एक्सप्रेस करायला खूप आवडतं, खूप जास्त. सो जसं तुम्ही म्हटलात ना की हे सगळेच जे पैलू आहेत टॅलेंटचे, जे सगळ्याच गोष्टी आहेत, या सगळ्याच मला आवडतात. अर्थात अभिनय खूप आवडतो पण ह्या सगळ्याच मला आवडतात आणि या सगळ्याच मला पुढे घेऊन न्यायला जास्त आवडेल आणि मला मजा येईल. कारण जसं आपण म्हणतो ना की ये हमारे साथ पहिले से थे और यही आगे हमारे साथ चलते रहेंगे और यही हमारी जिंदगी है, बस याच्यातच मला पूर्ण

0: झोकायचं आहे आणि वाहून द्यायचं, हीच माझी आवड आहे. सो तुम्ही म्हणाल तर आपण याच्यावरती एक गाणं घेऊ शकतो,
1: अरे वा,
0: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. तसे रफी साहेब माझे खूप आवडीचे आहेत आणि मी त्यांची खूप गाणी ऐकते. सो मला हे गाणं ह्यासाठी रिलेट करून खूप आवडेल.
1: खूपच छान.

0: खूप खूप आभार तमन्नाजी, आपल्या लिस्टनुसार हे
1: येस
0: शेवटचं गाणं होतं
1: येस
0: मैं जिंदगी का साथ. तर ही
1: येस
0: साथ तुम्हाला अशीच मिळत राहो,
1: थँक्यू
0: जिंदगी तुम्हाला मिळत राहो,
1: थँक्यू.
0: या शुभेच्छा आमच्या असणारच आहेत. जाता जाता थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: श्रोत्यांना एवढंच सांगेन की पहिली गोष्ट तर खूप खूप धन्यवाद आकाशवाणी, आणि तुम्ही मला ही संधी दिलीत. इतकं छान मनमोकळ्या गप्पा मारता आल्या, खूप छान वाटलं. आज सगळं माझ्या आयुष्याचे जे काही आठवणी होत्या त्या सगळ्या मला बोलायला मिळाल्या आफ्टर अ लॉंग टाईम. सो भुजबळ सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्या श्रोत्यांना एवढंच सांगेन की आयुष्यात जितकं खुश राहता येईल तितकं खुश राहा, कारण दुःख देणारे खूप लोक आहेत आपल्याला, पण खुश आपले आपणच राहू शकतो. आणि ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, मी आता परवाही म्हटलं की अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश राहायचा प्रयत्न करा, ज्याने तुम्हाला आनंद घेता येईल. आणि स्वतःवरचं प्रेम कधी कमी होऊन देऊ नका, नेहमी स्वतःवर प्रेम करत राहा, बिकॉज यू आर द बेस्ट पर्सन टू जज युअर ओन सेल्फ.

0: So always love yourself and be happy. That is what I can say.
1: वा,
0: Thank you.
1: तेव्हा जी सुरुवातीला मी म्हणालो होतो की की खळाळता झरा आहे आणि पाळण्यातल्या पायाची गोष्ट, मी फक्त तो झरा सुरू करण्यासाठी एक बटन दाबलं होतं, पण आता हा थांबवण्याचं कुठलं बटन आहे मला सापडत नाही आहे, तर आणि सापडायचंही नाही आहे मला, ते कुणालाच सापडू नये. तुम्ही अशाच खळाळत राहोत या आमच्या शुभेच्छा.
0: खूप खूप
1: खूप खूप आभार आपण एवढा वेळ दिला.
0: थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.
1: धन्यवाद.
0: थँक्यू.
1: तर शोध हो, आपण ऐकत होता शास्त्रीय नृत्य गुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा भाग 6वा आणि शेवटचा. मालिकेतील पुढच्या भागांसाठी ऐकत रहा विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.
2: विशेष गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकला. संवादकाने सादर करते होते संजय भुजबळ. मध्यम लहरी 378.78 MHz किंवा 700 bandwidth रेडिओज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र दुपारचे 12:01 आणि 36 सेकंद होत आहेत. वनिता बंडाळ हा आमचा महिला श्रोतावर्गासाठीचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या अंतर स्त्री आरोग्याची 52 भाग 28 ऐकूयात. तज्ज्ञ सहभाग डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा. त्यापश्चात संस्कृतीच्या पाऊलखोना या अंतर्गत भारतीय प्राचीन संस्कृती यामध्ये ज्येष्ठ विद्वान डॉक्टर गोबम देगलूरकर यांची डॉक्टर अंबरीश खरे यांनी घेतलेली मुलाखत. सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांचं. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. वनिता मंडळ हा आमच्या महिला श्रोतवर्गासाठीचा कार्यक्रम आता ऐकूयात.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, सुरुवात करूया स्त्री आरोग्याची बावन्नी या कार्यक्रमानं.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक चारचाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कर्ज योजना. कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, नियम व अटी लागू.
3: नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्याशी पुरुषांच्या सर्वसामान्य लैंगिक समस्या याबद्दल बोलणार आहे. माणसाच्या जीवनामध्ये लैंगिकता हा महत्वाचा भाग असतो. अनेक पुरुषांना विशेषतः आजच्या काळातल्या तणावाच्या आयुष्यामुळे आणि वेगवेगळ्या मेडिकल कंडिशनमुळे अनेक प्रकारच्या लैंगिक समस्या जाणवत असतात, ज्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि पर्यायांनी वैवाहिक नातं या सगळ्यांमध्ये दुष्परिणाम जाणवतात. पण अनेकदा अज्ञान, पुरुषी अहंकार आणि नातेसंबंधातल्या इतर समस्या यामुळे त्याविषयी वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी आपल्या मनानेच अनेक जण त्यामध्ये मार्ग काढायचा प्रयत्न करतात, जाहिरातींना बळी पडतात आणि त्यातूनच पुढे शारीरिक आणि मानसिक अशा अनेक समस्या, त्याचबरोबर सामाजिक समस्या सुद्धा उद्भवतात. विविध अभ्यासांमध्ये असं आढळलंय की जवळपास 30% पुरुषांना आयुष्यात कधी ना कधी कुठल्या तरी प्रकारची लैंगिक समस्या अनुभवायला लागली असते. या समस्या अर्थातच वयानुसार वाढतात. विशेषतः 40 नंतर सर्वसाधारणपणे पुरुषांच्या बाबतीमध्ये कॉमन समस्या कुठल्या दिसतात, तर त्याच्यामध्ये लो लिबिडो किंवा कामेच्छा कमी होणं, इरेक्टाईल डिस्फंक्शन ईडी किंवा ताठरपणाला अडथळा येणं, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा जलद स्खलन होणं, शारीरिक थकवा, मानसिक ताण अशा प्रकारच्या अनेक समस्या अनुभवायला येतात. शारीरिक कारणांबद्दल बोलायचं तर मधुमेह, उच्च रक्तदाब, हॉर्मोनचं असंतुलन, हृदयविकार, वाढलेल्या वयामध्ये प्रोस्टेटचा आजार,

0: दैनंदिन फिटनेसचा किंवा सक्रियतेचा अभाव अशा प्रकारची कारणं असतात. तर मानसिक कारणांमध्ये ताणतणाव, चिंता, बिझनेसमधली टेन्शन्स किंवा व्यसनं अशी कारणं असतात. लैंगिक समस्यांमध्ये पुरुषांमध्ये वैद्यकीय आजारांमुळे उद्भवणाऱ्या समस्या या खूप जास्ती प्रमाणावर दिसतात. स्थूलपणा, हॉर्मोनची कमतरता, असंतुलन यामुळे लैंगिक क्रियेबद्दल एकूणच अनुत्सुकता, शुक्रजंतूंची कमतरता, त्यामुळे गर्भधारणेला अडचण येणं, या व्यतिरिक्त कधीकधी जननेंद्रियाच्या रचनेशी संबंधित सुद्धा काही अडचणी हे कारण असू शकतं. पुरुषांच्या या सगळ्या समस्यांवरती कधीकधी त्याची परिणती ही समलिंगी संबंध किंवा काही विकृत प्रकारचे संबंध अशामध्ये सुद्धा घडते आणि ते सामाजिक दृष्ट्या सुद्धा खूप असुरक्षित असतं. मग पुरुषांच्या समस्यांवर नेमके उपचार असतात का? मैत्रिणींनो, 100% असतात. आपण जर योग्य उपचार दिले तर या समस्या वेळेवर ओळखणं आणि त्यांचा इलाज करणं हे शक्य असतं. अर्थातच या सगळ्या गोष्टींसाठी तज्ज्ञांचा सल्ला खूप महत्वाचा असतो. अनेक वेळेला काही प्रकारच्या गोळ्या घेऊन ह्या तपासणी किंवा सल्ल्याशिवायच घेतल्या जातात. जाहिराती बघून काही प्रयोग केलेला असतो आणि त्याचा मात्र त्या व्यक्तीच्या जीवाशी सुद्धा खेळ होऊ शकतो. उदाहरणार्थ, मधुमेहामुळे जर इरेक्शनला प्रॉब्लेम येत असेल तर अर्थातच नुसता ताठरपणा वाढवण्याच्या गोळ्यांनी इलाज होणार आहे का? तर आपली साखर आपल्याला पहिली नियंत्रणात आणायला हवी आणि त्यासाठी औषधं, व्यायाम, आहार सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात आणि म्हणूनच कारणाचा इलाज हा खूप महत्वाचा असतो. या व्यतिरिक्त इतर उपचारांमध्ये जीवनशैलीतलं मार्गदर्शन, तसंच तांत्रिक कारणामुळे जर समस्या असेल तर त्या ठिकाणी कधीकधी शस्त्रक्रिया अशासारखे पर्याय सुद्धा उपलब्ध असतात. वर्तन आधारित थेरपी, ताण कमी करण्याचा सल्ला, मनोचिकित्सा, त्याचबरोबर मराइटल काउन्सिलिंग म्हणजे जोडीदाराबरोबर सुसंवाद वाढवण्यासाठी जी थेरपी, या सगळ्या गोष्टी तुमच्या लैंगिक समस्येचं समाधान तुम्हाला देऊ शकतात. म्हणूनच समुपदेशन किंवा योग्य त्या तज्ज्ञांकडनं तपासणी आणि उपचार ही खूप महत्वाची गोष्ट असते. जाता जाता मी एवढंच सांगेन, पुरुषांच्या लैंगिक समस्या ह्या खूप कॉमन आहेत आणि त्यावर योग्य वेळेत आणि योग्य उपचार घेतले तर त्याचे परिणाम सुद्धा चांगले येतात. म्हणूनच समस्या लपवण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घ्या, त्याच्यावर योग्य उपचार करून घ्या. लैंगिक समस्या असलेल्या प्रत्येक जोडप्यासाठी मला शेवटचं एवढंच सांगायचंय की तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्यासाठी मदत उपलब्ध आहे. फक्त आपली समस्या ओळखा, योग्य त्या तज्ज्ञाची मदत योग्य वेळेला घ्या आणि आपलं जीवन आणि आपलं लैंगिक आयुष्य जास्तीत जास्त आनंददायी करायचा प्रयत्न करा. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकली स्त्री आरोग्याची 52 या कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आता ऐकूया रूपकुमार राठोड यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.

0: मैत्रिणींनो, पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून पंढरपूरच्या दिशेनं अनेक वारकरी निघालेले आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यात दाखल झालेली आहे. त्यानिमित्त ऐकूया कार्यक्रम पाऊले चालती पंढरीची वाट.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
0: मैत्रिणींनो, आपल्या भारत देशाला संतांची ईश्वरी अंशाचा वास असलेली पुण्यभूमी असं म्हटलं जातं. अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात अनेक तीर्थक्षेत्र आहेत. अष्टविनायक, साडेतीन शक्तीपीठं, ज्योतिर्लिंग, संतश्रेष्ठांची देवस्थानं असलेला महाराष्ट्र पुण्यभूमी, साधू संतांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. इथल्या मातीला भक्ती आराधनेचा सुगंध आहे. महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर हे तीर्थक्षेत्र, दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थक्षेत्राची महती आणि महात्म्य अपरंपार आहे. भीमा नदीच्या तीरावर वसलेलं पंढरपूर हे अत्यंत प्राचीन तीर्थक्षेत्र, श्री विठ्ठल रखमाईचं वास्तवस्थान, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, नामदेव महाराज, चोखामेळा, जनाबाई, सखुबाई, कान्होपात्रा, गोरा कुंभार, दामाजी पंत, सावतामाळी, भानुदास, निवृत्तीनाथ, मुक्ताई, चांगदेव अशा अनेक संतांनी पंढरीच्या विठुरायाचा महिमा वर्णिला आहे. भक्तीरसप्रधान अभंगातून त्यांची थोरवी सांगितली आहे.

मैत्रिणींनो, पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा फार जुनी आहे. 13व्या शतकात ही परंपरा असल्याचा उल्लेख सापडतो. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. नंतर हैबत बाबा यांच्या प्रेरणेनं या सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं. आधुनिक संगणक युगातही वारीची ही परंपरा समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांचा आस्थेचा विषय झालाय. वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी सगळे जातीभेद विसरून राग अभिमान सगळं टाकून निर्मळ मनानं एकमेकांच्या पायासुद्धा पडतात. टाळ मृदुंगाच्या गजरात सगळे वारकरी विठुमय होऊन जातात, त्याचंच हे वर्णन.

मैत्रिणींनो, वारीकडे का नाही एक शिस्त, व्यवस्थापन, वेळापत्रक याचा अभ्यास म्हणून सुद्धा बघायला हवं. खूप गोष्टी यातून शिकायला मिळतात. एका मागनं एक जाणाऱ्या प्रत्येक दिंडीला नंबर दिला जातो. वारीतल्या वारकऱ्यांचा पेहराव ठरलेला. सर्वांच्या भाळी बुक्का, तुळशी डोक्यावर घेऊन जाणाऱ्या अनवाणी वारकरी स्त्रिया, हातात एकतारी, टाळ, मृदुंग घेतलेले हे वारकरी, त्यात बायका, मुलं, पुरुष सगळे समान, असं सगळं चित्र वारीत बघायला मिळतं. वारीच्या दरम्यान होणारं रिंगणही तितकंच महत्वाचं बरं का. कडूस फाटा, वेळापूर आणि वाखरी इथंही रिंगण होतात. रिंगण ही एक पवित्र आणि शुद्धेय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. त्यातल्या मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदरानं माऊलीचा अश्व म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे. त्यानंतर होतो धावा. धावा म्हणजे धावण असं मानलं जातं. पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर इथल्या छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचं दर्शन झालं आणि विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचं स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंतचा शेवटचा टप्पा धावत जातात. विठ्ठल भेटीचा हा आनंद तो काय वर्णावा.

0: मैत्रिणींनो, आताच आपण पाऊले चालती पंढरीची वाट हा कार्यक्रम ऐकला.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
0: आता ऐकूया संस्कृतीच्या पाऊल खुणा. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत प्राचीन भारतीय संस्कृती याविषयी ज्येष्ठ विद्वान डॉक्टर गो बम देगलूरकर यांची डॉक्टर अंबरीश खरे यांनी घेतलेली मुलाखत.

तशी आपण संस्कृतीच्या विविध पैलूंवर गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडून या विषयाची माहिती घेणार आहोत. डॉक्टर गोबम देगलूरकर यांचा वेगळा परिचय खरं तर करून द्यायची गरज नाही. ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ आणि मूर्तीविज्ञानाचे गाढे अभ्यासक म्हणून आपल्याला त्यांचा परिचय आहे. पुण्याच्या डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपतीपद सरांनी भूषवले आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याची अतिशय मानाची अशी टागोर नॅशनल फेलोशिप सरांना काही वर्षापूर्वी बहाल करण्यात आली होती. सरांचं प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पुरातत्व ह्या शास्त्रातील सखोल संशोधन आणि त्यांचा गाढा व्यासंग पाहून पुण्यभूषण सारखे पुरस्कार सरांकडे चालत आले असं म्हणावं लागेल. सर, तुमचं आजच्या कार्यक्रमात स्वागत. संस्कृतीच्या पाऊलखुणा ह्या कार्यक्रमाचा विचार करता आपण वेगवेगळ्या पैलूंनी संस्कृतीचा विचार करतो, ज्याच्यामध्ये काही भौतिक पैलू असतात, ज्याच्यात इतिहास, पुरातत्व

0: सर, तुमचं आजच्या कार्यक्रमात स्वागत. संस्कृतीच्या पाऊलखुणा ह्या कार्यक्रमाचा विचार करता आपण वेगवेगळ्या पैलूंनी संस्कृतीचा विचार करतो, ज्याच्यामध्ये काही भौतिक पैलू असतात, ज्याच्यात इतिहास, पुरातत्व, पुरातत्वातून मिळणाऱ्या ज्या वेगवेगळ्या साधनांचा विचार होतो, मग त्याच्यामध्ये खापरं असतील, नाणी असतील, शिलालेख असतील, त्यांचाही आपण कुठेतरी मागोवा घेत असतो. आणि त्या व्यतिरिक्त आध्यात्मिक पातळीपर्यंत आपल्याला घेऊन जाणारी धर्म, तत्वज्ञान यासारखी हे अंग असतात. प्राचीन भारतीय इतिहास ह्याचबरोबर विज्ञान, तंत्रज्ञान यासारख्या गोष्टींचा मागोवा सुद्धा आपण या कार्यक्रमामध्ये घेतला. सर, तुमच्या ह्या सगळ्या वाटचालीची जी सुरुवात झाली ती डेक्कन कॉलेजमध्ये येण्यापूर्वीही झालेली होती. तुम्हाला सांकलिया सरांसारख्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन लाभलं, देव सरांसारखे तुम्हाला मार्गदर्शक लाभले आणि त्यांच्या ट्रेनिंगमध्ये तयार होऊन तुम्ही अनेक उत्खननंसुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये केलीत, ज्याच्यामध्ये भोकरदन, रायपूर जिथलं महापाषाण युग आपण सविस्तरपणे पुढे आणलं, त्याचप्रमाणे मांढळला तुम्ही उत्खनन केलं. या सुरुवातीच्या तुमच्या कारकिर्दीविषयी थोडीशी माहिती आम्हाला घ्यायला आवडेल.
1: अगदी प्रारंभी मी शासकीय महाविद्यालयात इतिहासाचं प्राध्यापक म्हणून काम केलं, पण माझ्या असं लक्षात आलं की तोच इतिहास दुसऱ्यांनी लिहिलेला, खरा खोटा आपल्याला माहिती नसतो आणि तो आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, याच्यापेक्षा आपण मुळात जाऊन भारतीय संस्कृतीच्या संदर्भात काही करता येतं का, अभ्यास करता येतो का, याचा विचार मी करत होतो. तेव्हा मला डेक्कन कॉलेजची अर्थातच आठवण झाली आणि मी मराठवाड्याच्या संस्कृती संबंधात जेव्हा PhD करत होतो तेव्हा डॉक्टर देव यांच्या मार्गदर्शनाखाली मला ते काम करता आलं, पण सांकल यांच्या अनुज्ञेने मी आणखी काही गोष्टी पुरातत्वाच्या संदर्भात करायला लागलो. हे करताना माझ्या असं लक्षात आलं की आधी उत्खननातून मिळतात का गोष्टी ते आपण पाहायला पाहिजे. त्याचं कारण असं की त्या गोष्टी एका अर्थाने अनाग्रात असतात, आपल्याला त्या सुरुवातीपासून अभ्यासता येतात आणि इतिहासात नसलेल्या गोष्टीसुद्धा त्यात आपल्याला मिळतात. तेव्हा उत्खननाकडे माझं अर्थात जास्त लक्ष गेलं. प्रारंभी आम्ही गुरुवर्य डॉक्टर देवांच्या मार्गदर्शनाखालीच उत्खनन करत असोत, ते जिथं उत्खनन करत असोत त्याच्यात सहभाग घेत असोत, म्हणजे मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काही शिकता येतं हा नवीन शास्त्राच्या संदर्भात, असा विचार झाला. पहिलं उत्खनन आम्ही ते केलं भोकरदनला. ते मराठवाड्यात असं चांगलं ठिकाण, तालुक्याचं ठिकाण आहे आणि तिथं 8व्या 9व्या शतकाच्या लेणी पण आहेत. त्या लेणीमध्ये आपल्याला इतरत्र त्या काळामध्ये न मिळणाऱ्या गोष्टीसुद्धा कोरलेल्या आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ अर्जुन तपश्चर्या करतो, किरात अर्जुनीय त्याला ज्याच्यावर संस्कृत काव्य रचलं गेलं, ते पाहता आलं, ते शिल्पाकृती त्याची. बलराम रेवती एका अर्थाने दुर्मिळ आहेत त्यांची शिल्प, पण ती सुद्धा आम्हाला पाहता आली. जुन्या काळासंबंधात मी बोलतो, 12-13व्या शतकात बलराम रेवती तुम्हाला मिळतात नाही असं नाही, पण हे 8व्या 9व्या शतकातल्या गोष्टी आहेत.
0: खरं
1: त्या भूकर्तनला आम्हाला सातवाहन काळातली पूर्ण वस्ती मिळाली, त्यांची घरं, त्या घरातल्या स्वयंपाकघराची माहिती, बैठकीची माहिती, त्यांच्या खाण्यापिण्याच्या संबंधातली माहिती आणि नाणी, अशी खूप त्या काळातल्या भौतिक संस्कृती आपण ज्याला म्हणू अशा गोष्टी भरपूर मिळाल्या आम्हाला. पण महत्वाची एक त्यात गोष्ट अशी आली की हस्तिदंती एक भावली आम्हाला मिळाली.
0: अच्छा.
1: आणि ती भावली अभ्यासताना माझ्या असं लक्षात आलं की अशीच भावली पॉम्पीला मिळालेली होती. पॉम्पीला 1878 साली मोठा ज्वालामुखी उद्रेक झाला आणि ते बंदराचं शहर सगळं असं लावा रसाखाली गेलं. उत्खनन तिथं सुरू झाली 19व्या शतकामध्ये आणि खूप वर्ष ती चालली. तेव्हा एका उत्खननामध्ये एक चांगली पेटी मिळाली, छान

0: एकी सजवलेली चंदनाची आणि त्याच्यात पुन्हा एक वस्तू ठेवलेली मखमलीमध्ये, ती पाहिली तेव्हा असं लक्षात आलं की ती भारतीय बनावटीची आहे. त्याच्यावर पहिल्यांदा ज्यांनी लिहिलं तो फोगेल म्हणून जर्मन शास्त्रज्ञ होता, त्यांनी असं म्हटलं की ही भारतातनं आलेली आहे हे खरं आहे, भारतीय आहे, पण कुठून आली हे काही कळत नाही. पण आम्हाला भोकरदनला तिची जुळी बहीण शोभावी अशी असती नंती भावली मिळाली, थोडी तुटक्या अवस्थेत मिळाली, पण ती भावली आणि पॉम्पीला मिळालेली अत्यंत साधर्म्य असलेली, म्हणजे ती जुळीच आहे असं म्हणावं लागेल इतकं साम्य त्या दोन्हीत आहे. तेव्हा मी असा विचार मांडला की पॉम्पीला मिळालेली भावली ही भोकरदन म्हणून तिथे गेलेली आहे. त्याला आणखी एक कारण असं की उज्जैन, भोकरदन, तेर, पैठण असा व्यापाराचा मार्ग त्या काळात होता आणि रोमशी भारताचे व्यापारी संबंध भरपूर होते त्या काळात. आम्हाला भोकरदनला रोमन वस्तू मिळाल्या, होटिव टँक्स मिळाले, त्यांची नाणी मिळाली, तेव्हा असं लक्षात आलं की हे सहज शक्य आहे. आणि मी जेव्हा नापोलीला गेलो तेव्हा तिथल्या म्युझियममध्ये ती मूर्ती पाहिली मी, तेव्हा तिथल्या डायरेक्टरबाईंनी मला म्हटलं की आपण देगलूरकर आहेत का, कारण तुम्ही इतकं उत्साहाने इथे आलात आणि तुम्हीच तो लेख लिहिलाय का, म्हणजे इतकं त्यांचं लक्ष होतं असं दिसतं. पण अशा रीतीनं उत्खननामध्ये आम्ही काम केलं आणि मूर्तीशास्त्राच्या दृष्टीनं विचार केला तर मांढळ हे अत्यंत समृद्ध ठिकाण आम्हाला मिळालं. इसवी सनाच्या 5व्या 6व्या शतकातल्या किंवा कदाचित थोडा आधी अशा आम्हाला 12 मूर्ती त्या उत्खननात मिळाल्या. त्या काळातल्या मूर्ती ज्या आम्हाला मिळाल्या तशा मूर्ती भारतात कुठेही मिळालेल्या नाहीत.
1: बरं सर, मला असं या संदर्भात म्हणा असं वाटतं की भारताशी संबंधित बोलताना जेव्हा आपण सातवाहन काळापासून सुरुवात करतो, गुप्त काळापर्यंत विचार करतो, ज्याच्यातलं हे सगळं संशोधन होतं, ते म्हटलं तर महाराष्ट्राच्या पातळीवरच आहे, पण तुमच्या संशोधनाने ते राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर हे सगळं प्रकरण नेलं आणि भारताचा इतर देशांशी असलेला व्यापार आणि त्या शी असलेला महाराष्ट्राचा संबंध हा खरं तर या तुमच्या सगळ्या संशोधनामुळे उजेडात आला. महापाषाण संस्कृतीकडे तुम्ही जे वळलात त्याविषयी काही माहिती द्याल का?
0: ज्याला आपण उत्खननाच्या संदर्भात विचार करतो ते सामान्यतः जिथं वस्ती होती प्राचीन काळामध्ये, अगदी मोहंजोदाडो हडप्पा पासून सुरुवात केली तरी चालेल, तशी उत्खनन तर भारतात सगळीकडे होतात आणि डेक्कन कॉलेज त्याच्याकरता अगदी प्रसिद्धच आहे. नाशिकला, जोरवेला अनेक ठिकाणी उत्खनन डेक्कन कॉलेजने केली, पण पाषाण युगाकडे फारसं लक्ष गेलं नाही, विशेषतः बृहदाश्मयुगीन काळातलं. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत, म्हणजे ज्याला आम्ही सर्कल म्हणतो, म्हणजे मोठमोठे दगड असे गोल वर्तुळाकृती ठेवलेले असतात, किंवा केर्न म्हणतो, म्हणजे जी एका लहानशा टेकडीसारखी हे केलेली असते, किंवा पॅरलल्स म्हणतो, मॅनहिल्स म्हणतो, माणसाच्या आकाराचा दगड तिथे ठेवलेला असतो साधारणतः आकाराचा. तो लक्षात येतं की इथं महापाषाणयुगीन संस्कृती होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी जेव्हा उस्मानिया विद्यापीठात एम ए करत होतो तेव्हा आम्हाला आमचे प्रोफेसर, ते डायरेक्टर होते आर्किओलॉजीचे, ते आम्हाला विद्यापीठाच्या बिल्डिंगच्या 4-6 किलोमीटर दूरवर घेऊन जात असत त्यांच्या गाडीने. आणि हे सगळे प्रकार महापाषाण युगातले तिथं होते. मग मला विद्यार्थी दशेसाठी आवड निर्माण झाली आणि सुदैवाने डॉक्टर देवांच्याकडे मला काम करता आलं त्या संदर्भात. त्यांनी अनेक ठिकाणी विशेषतः विदर्भामध्ये उत्खनन केली, माहूरदरीला केलं, बोरगावला केलं, इकडे मी जे म्हटलं रायपूरला केलं, भागीमोरीला केलं, आणि त्या संस्कृतीवर नवा प्रकाश काही टाकता येतो का असं पाहता आलं. नैकुंडला तसंच एक उत्खनन झालं आणि त्या उत्खननामध्ये आम्हाला एक भट्टी मिळाली की ज्याच्यामुळं

0: लोखंड शुद्ध करता येईल अशा स्वरूपाची ती योजना होती. तसंच घोड्याचे सगळे दागिने आम्हाला तिथं मिळाले, काही वेळात कढया मिळाल्या, त्यांची शस्त्र म्हणून बाण मिळाले, अशा अनेक गोष्टी उत्खननात महापाषाण युगाच्या मिळाल्या. आणि हे इसवी सनाच्या पूर्वी 9व्या 10व्या शतकापर्यंत जातात. कर्नाटकाच्या करता प्रसिद्ध आहे या योगा करता. विदर्भात म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा ती संस्कृती एकेकाळी नांदली हे लक्षात आलं उत्खननामुळे.
1: हे सर काम तुमचं खूपच महत्वाचं आहे, कारण मुख्यत्वे करून ज्या दोन गोष्टींचा तुम्ही उल्लेख केलात की या महापाषाण संस्कृतींचा काळ जो इसवी सन पूर्व 1000 किंवा इसवी सन पूर्व 14व्या शतकापर्यंत सुद्धा जो मागे जातो, त्याच्यातून मिळणारे लोखंडाचे पुरावे, घोड्याचे पुरावे एवढे महत्वाचे आहेत की भारतामध्ये या गोष्टी कधी उपयोगाला आल्या ह्याविषयीची जी जुनी मतं होती ती बदलायला आणि नवीन संशोधन पुढे येऊन नवीन सिद्धांत प्रस्थापित व्हायला खरं तर या सगळ्या गोष्टींची मदत झालेली आहे. सर आता ह्या इतिहासपूर्व काळातील सगळ्या संस्कृतींचा अभ्यास करताना, पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करताना हे सगळं उत्खनन होत होतं, त्यातून मिळणारे पुरावे बाहेर येत होते, त्याच्या थोडं पुढे येऊन मूर्तीविज्ञानाकडे तुम्ही जे वळलात, किंवा विशेष अगदी नुकत्या काही गोष्टींचा उल्लेख करायचा झाला तर मंदिर पाहावं कसं, ह्यासारखा जो तुमचा ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये फक्त मूर्ती नाही तर मंदिर म्हणजे एक प्रकारे स्थापत्य म्हणूया आपण, त्याचा परिचय तुम्ही अतिशय सुलभतेने आणि लोकांना समजेल अशा प्रकारे करून दिला, तर त्या बाजूकडे तुम्ही कसे वळलात?
0: असं झालं की एकूणच साकल्याने भारतीय संस्कृतीचा विचार करताना, संस्कृतीचे दोन अंग आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भौतिक वाढ संस्कृतीची आणि आध्यात्मिक,
1: हो
0: ज्याला मनोमय संस्कृती असं आपण म्हणू, त्याचा विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की अधिभौतिक म्हणा, भौतिक मटेरियल कल्चर ज्याला आपण म्हणतो, ते थोड्याफार प्रमाणात मागे पुढे थोडं असलं तरी जगात सगळीकडे पाहायला मिळतं, तसंच ते भारतातही आहे. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य काय असा विचार एकदा माझ्या मनात आला आणि मग असं लक्षात आलं की घरं आहेत, आधी झोपडी होती, मग विटांचं घर झालं, मग आणखी दगडाचं झालं, एक मजली झालं, चार मजली झालं, त्याच्यात वाढ होत गेली. रस्तेही कदाचित आश्चर्य वाटेल की मोहनजोदारोचा रस्ता, मुख्य रस्ता हा 34 फूट रुंदीचा होता.
1: खरंय, हो
0: टार रोड झाले, मग सिमेंटचे रोड आले, वापरातल्या वस्तू निर्णया प्रकारच्या आल्या, वस्त्रप्रावरण आले, दागदागिने आले. ही भौतिक संस्कृती आहे, ही जगात तुम्हाला कमी जास्त प्रमाणात सगळीकडे मिळते. कुणाची आधी सुरुवात झाली असेल, कुणाची नंतर झाली असेल. भारतीय संस्कृतीचं दुसरं अंग जे आहे मनोमय संस्कृती आपण म्हणू, म्हणजे ज्याच्यामध्ये अध्यात्म, तत्वज्ञान, कला या सगळ्यांचा समावेश होतो, त्याबद्दल विचार करताना मूर्तीशास्त्र आणि मंदिर स्थापत्य या दोन गोष्टी ठळकपणे माझ्या मनात आल्या. आणि मी असं पाहिलं की अशा गोष्टी इतरत्र जगात तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत, ज्या आज भारतात मिळतात. महत्वाची एक गोष्ट सांगायची ती अशी की इजिप्तमध्ये मंदिरं बांधली होती, मूर्ती पण होत्या, त्या मूर्तींची मिरवणूक निघत असे, पण त्या मूर्ती आपल्या ज्या मूर्ती आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या, विशेषतः प्राण्यांची तोंड असलेल्या वगैरे अशा त्या मूर्ती होत्या. अस्वान डॅम जेव्हा अमेरिकेच्या सहाय्याने इजिप्तने बांधला तेव्हा जी देवळं मिळाली त्यातलं एक मंदिर दगडी त्यांनी अमेरिकेला कृतज्ञता म्हणून भेट दिली.
1: बरं,
0: ते न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियममध्ये जसंच्या तसं उभं केलेलं आहे, मी ते पाहिलेलं. मग हे कुठं गेलं हे सगळं? ग्रीसमध्ये, बॅबिलोनियामध्ये, मेसोपोटोमियामध्ये म्हणजे इराणमध्ये मूर्ती होत्या, त्यांच्या पद्धतीनं केलेले, ते कुठं गेले? इराणच्या म्हणजे तेहरानच्या वस्तूसंग्रहालयाला मी जेव्हा गेलो पाहायला तेव्हा तिथं सूर्याची मूर्ती होती आणि सूर्याची मूर्ती जी गंबूट घातलेली असायची ती इराणवरनं आपल्याकडे आली.
1: बरं,
0: आणि उत्तरेकडे कोणार्क घ्या किंवा अन्य ठिकाणच्या मूर्ती घ्या सूर्याच्या, मोढेरापर्यंत त्या सगळ्या बूट घेतलेल्या आहेत, पावसाळी बूट घेतले.

0: ती हिरण होऊन आपल्याकडे त्या आलेल्या आहेत, ती एक मोठी वेगळी गोष्ट आहे. पण मूर्ती तिकडेही होत्या, त्या आता तिथं नाही. भारतात मात्र तुम्हाला अगदी प्राचीन काळापासून, म्हणजे तुम्ही सिंधू संस्कृतीच्या किंवा सरस्वती संस्कृतीच्या काळापासून ते आजपर्यंत मूर्ती मंदिर तुम्हाला पाहायला मिळतात. मंदिर अजून निर्माण होतात. आत्ताच उदाहरण मी प्रभू रामाचं मंदिर अयोध्येला उभं राहत आहे, मूर्ती तिथं घडवली जात आहे. तेव्हा भारतीय संस्कृतीचं हे एक मोठं लक्षण आहे असं मला वाटतं. व्यवच्छेदक लक्षण ज्याला आपल्याला म्हणता येईल असं लक्षण आहे असं माझं म्हणणं आहे.
1: हा खूपच महत्वाचा विचार तुम्ही सांगितलात. आपल्याकडच्या प्राचीन परंपरा ह्या पुढे चालू ठेवणे किती आवश्यक आहे त्यांची एक प्रकारची ही नोंद अशा संशोधनामधून होत असते. दुसरी, धर्माच्या दृष्टिकोनातून विचार करताना मला जाणवलेली गोष्ट अशी आहे की एकदेवता किंवा बहुदेवतावाद, म्हणजे पॉलिथेइझम किंवा मोनोथेइझम असा जो विचार होतो की काही पाश्चात्य किंवा अशा संस्कृतीमध्ये उदयाला आलेले धर्म आहेत की जे एकेश्वरवादी आहेत ते एकच ईश्वर मानतात, आणि आपल्याकडे मात्र अनेक देवता, अगदी वैदिक संस्कृतीपासून जी परंपरा सुरू होते आणि त्याच्यामुळे बहुदेवता आपल्याकडे कायम प्रचलित होत्या, पण त्याच्यातून प्रगती करून आपण त्याच्याही पुढे गेलो, एकेश्वरवादी झालो नाही पण एकत्ववादी झालो, ज्याच्यामध्ये मोनोथेइझम म्हणजे ब्रह्म हे एकच आदितत्व आहे आणि ह्या सगळ्या देवता काय, माणसं काय किंवा सृष्टी काय ही त्या ब्रह्मापासूनच उत्पन्न झालेली आहेत, हा त्या एकेश्वरवादाच्याही पुढे जाणारा मोठा सिद्धांत आपल्या संस्कृतीने खरं तर आपल्याला दिला आहे असं मला वाटतं. तुमचं महत्वाचं योगदान मला या संदर्भात असं वाटतं की ह्या कलेच्या ज्या नमुन्यांचा आपण विचार करतो, ज्याच्यामध्ये मूर्ती असतील किंवा मंदिर असतील, ह्या केवळ भौतिक पातळीवर न ठेवता किंवा धार्मिक पातळीवर न ठेवता ती आपल्याला तत्वज्ञानाच्या पातळीवर पण नेता येतात हे तुम्ही दाखवून दिलं, त्याविषयी थोडस आपण बोलावं.
0: काय आपण जो आता विचार मांडला त्याच्याबद्दल रामतापनीय उपनिषदामध्ये एक श्लोक आलाय, चिन्मयस्याद्वितीयस्य निष्कलस्य शरीरिणाम उपासकानाम कार्यार्थम ब्रह्मणो रूप कल्पना.
1: बर,
0: म्हणजे ब्रह्म जे आहे अद्वितीय आहे, निष्कल आहे वगैरे वगैरे. उपासकाला असं वाटलं की आपण आपल्याला उपयोगी पडेल आपल्या ऐहिक जीवनाकरता म्हणून आपण काही मूर्ती निर्माण कराव्यात, म्हणून मग कोणी गणपतीची केली, कोणी विष्णूची, कोणी शिवाची. उपासकानाम कार्यार्थम ब्रह्मणो रूप, ब्रह्माला आम्ही आमच्या कार्याच्या उपयोगी पडेल असं रूप दिलं म्हणून मूर्ती आपल्याकडे बऱ्याच आल्या. मी असा विचार करत होतो की हे मूर्तीशास्त्र जेव्हा प्रारंभिक अवस्थेत होतं तेव्हा ठीक आहे की काय करायचं, तर एक प्रतिकृती निर्माण करायची. घोसंडी म्हणून एक ठिकाण आहे राजस्थानमध्ये, तिथे एक असा अनखड असा दगड ठेवला आहे आणि त्याच्या भोवती कंपाऊंड वॉल आहे. प्रयोजन काय त्याचं, तर तो देव आहे त्याला पूजायचा.
1: बर,
0: ही अगदी सुरुवात झाली.
1: अच्छा,
0: मग आमच्या असं लक्षात आलं की ह्याच पाषाणाला रूप द्यायला काय हरकत आहे, म्हणून आम्ही त्याला मानवी रूप दिलं. आता ही प्रगती मूर्तीशास्त्रातली झाली, अर्थात दोनच हात आले, डोळे दोन, माणसासारखंच त्याचं स्वरूप आलं. त्यामुळं अगदी प्राचीन काळामध्ये तुम्ही जर पाहिलं, म्हणजे ज्याचे उल्लेख अर्थशास्त्रात आहेत, पातंजलीमध्ये आहेत, ते आपल्याला पाहायला मिळत नाहीत देव. पण जेव्हा मूर्ती दिसायला लागली, माणसासारख्याच होत्या, दोन हात दोन पाय दोन डोळे वगैरे अशा, पण केव्हा तरी मनुष्य हा विचारी प्राणी आहे, त्याच्या असं लक्षात आलं की आपल्यात आणि मग देवात फरक काय. देव तर आपल्याहून मोठा आपण मानणार, तेव्हा त्यांनी त्याला दोन हाताच्या ऐवजी चार हात दिले.
1: बर,
0: कालांतराने त्याची डोकी म्हणा किंवा तोंड अधिक आम्ही दिली. काय होतं, जेव्हा हात जास्त करायची इच्छा झाली माणसाची, त्याच्या मागे एक हेतू होता, प्रचोदना होती म्हणू आपण. तो म्हणतो की देवाला अनेक कामं करायची असतात, माणसासारखी थोडीच एक दोन कामं, तर मग काय केलं पाहिजे, म्हणून त्यांनी जास्त हात करपिले.

0: साहजिकच त्याच्यात जास्त वस्तू आल्या, काही आयुधं आली, ती कालाप्रमाणे येत गेली अर्थात. तेव्हा अशा रीतीनं त्याची वाढ होत गेली. आता विष्णू आम्हाला चतुर्भुज दिसतो, शिवाला तृतीय नेत्र आहे, हे आम्ही आता त्या मूर्तीशास्त्राच्या प्रगतीच्या दृष्टीनं आम्ही हे पाहिलं. त्याच्यामध्ये वेदामध्ये किंवा पुराणामध्ये मूर्तींची जी वर्णनं आलेली आहेत त्या वर्णनाला आम्ही दृश्य केलं.
1: खरं
0: मूर्तींच्या दृष्टीनं म्हणायचं झालं तर मग आता असं बाकी सूर्य त्याचं वर्णन उरुगाय उरुक्रम असं केलं. मग असं कोण असेल? कारण सूर्याचा आणि विष्णूचा संबंध आपल्याला माहिती आहे. तेव्हा विष्णूचं जे वाहन दिलं आम्ही ते गरुड दिलं. त्याचं कारण असं की इतका मोठा या भाग टोकापासून त्या टोकापर्यंत जाणारा मोठा पक्षी कोणता असेल ज्याला उरुगाय उरुक्रम आम्हाला म्हणता येईल, तर तो गरुड आहे. अशा पद्धतीनं काही वाहनं देवाच्या मूर्तीच्या बरोबर आमच्या बरोबरकडे आली, आम्ही निर्माण केली माणसाने. समजा मी केशवसुतांचं देव दानवांना रे निर्मिले हे मत लोका कळू द्या, याचा अर्थ मी असा घेतो की माणसांनी हे मूर्ती निर्माण केली. आणि मग असं लक्षात आलं की मूर्ती आता झाली, त्याचे मग भिन्न भिन्न प्रकार आपलं हित साध्य करण्याकरता म्हणून माणसांनी त्या मूर्तीचे प्रकार निर्माण केले. मग विष्णूचे प्रकार आले, शिवाचे प्रकार आले, देवीचे प्रकार आले, त्यांच्या विविध मूर्ती आम्ही सुरुवातीला करायला लागलो. आपल्याला आश्चर्य वाटेल की सामान्यतः माहीत नसलेल्या अशा प्रकारच्या कितीतरी मूर्ती वेगवेगळ्या प्रकारच्या एका देवाच्या निर्माण कराव्या लागल्या आम्हाला. म्हणजे पहा, विष्णू साधारणत जगाचं कल्याण करणारा, स्थिती निर्माण करणारा असं आम्ही मानतो, पण कालप्रसंगी त्याला युद्धही करावी लागलेली आहे. मग तशा मूर्ती आम्ही समोर करायला पाहिजेत. आता उदाहरण मधुकैठभरी आहे, तर त्याची मूर्ती विष्णूची आम्ही केली. किंवा एखाद्या राक्षसा मोहिनीचं रूप घेऊन राक्षसाचा वध करणं, या गोष्टी त्या त्या काळामध्ये पुराणामध्ये ज्या प्रकारे रचल्या गेल्या त्या आम्ही समूर्त करण्याचा प्रयत्न केला. मग आम्हाला जेव्हा असं वाटतं की दुष्टाचा संहार केला पाहिजे तेव्हा आम्ही तशा मूर्तीचा उपयोग करतो. मूर्तीचे साधारण चार प्रकार तुम्हाला माहीत आहे, भोग, वीर, अभिचारक आणि योग. या प्रकाराचं अनुष्ठान आम्हाला करायचं आहे, त्या प्रकारची मूर्ती आम्ही घडवत घेणार. तर उदाहरण द्यायचं झालं तर की आम्हाला ऐहिक संपन्नता पाहिजे, समृद्धी पाहिजे, तर आम्ही भोगमूर्तीची उपासना करणार. त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे तिरुपती बालाजी आहे, आपल्याला माहिती आहे. मी प्रत्यक्ष अनुभवलेलं सांगतो, तिथं माणसं त्या हुंडीमध्ये जे ठेवतात तसं आणि तेवढं ते पंढरपूरच्या पांडुरंगासमोर नाही ठेवत. मी विचार करत होतो याचं काय कारण असेल, तर अभ्यासांती माझ्या असं लक्षात आलं की पांडुरंगाची मूर्ती ही योग मूर्ती. पण संत ज्ञानेश्वरही सांगतात की ऐसा हा योगी राजू तो विठ्ठल माझा उजो, मला आवडतो विठ्ठल का तर तो योगी राजू. आणि त्याला दुसरं म्हणजे आद्य शंकराचार्यांनी पंढरपूरला महायोग पीठ असंच म्हटलेलं आहे. तेव्हा गुणाच्या दृष्टीनं आणि प्राप्तीच्या दृष्टीनं कोणत्या मूर्तीची उपासना करायची हे माणसांनी ठरवलेलं होतं. आता वीरमूर्ती, मारुतीच्या मूर्ती आम्ही घडवल्या, त्या वीरमूर्ती आहेत. किंवा महिषासुर मर्दिनीच्या केल्या, शिवाजी महाराज ज्याची उपासना करत अशी महिषासुर मर्दिनीची मूर्ती, त्या वीरमूर्ती असं आपल्याला म्हणता येईल. अशी मूर्तीची वाढ होत गेली आणि मग आमच्या समोर विष्णूच्या दृष्टीनं विचार केला, विश्वरूपाला ज्याचा उल्लेख आणि वर्णन सगळं हे 11व्या अध्यायात गीतेचे आलेलं
1: आहे.
0: आणि तिथे जेव्हा मी तुला आता दिव्य चक्षु देतो असं भगवान अर्जुनाला सांगतात, त्याच्याशिवाय तुला माझं स्वरूप कळणार नाही विश्वरूपाचं असं म्हणतात. आणि मग विश्वरूपाचं स्वरूप ते समोर ठेवतात. तेव्हा अर्जुन आधी ठीकच त्याला वाटतं, पण नंतर तो घाबरतो की नको देवा मला आता

0: पूर्वी स्वर्गास तू दिसायला हवास असं ते गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे. ज्ञानेश्वरी ते त्याचं फार छान सुरेख वर्णन झालेलं आहे. तात्पर्य असं की हे गीतेतनं आम्हाला कळलं की विश्वरूप आहे, पण ते कसं आहे, ते दृश्य करायचं झालं तर कसं करायचं हे मूर्तीशास्त्रज्ञांनी केलं. माझं म्हणणं स्वतःच असं आहे की एक तर त्या शास्त्रातले पंडित हे कलाकार असतील, किंवा कलाकारांना समजून देण्याकरता कशी मूर्ती पाहिजे हे सांगण्याकरता पंडितांची तिथे गरज आहे की ज्यांनी या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं मूर्ती घडवली तर तुम्हाला तो विश्वरूप पाहता येईल ना. आपला उद्देश काय, सगुणाचेनेद्वारे निर्गुण पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल, अनेक तोंडाची, साधारणतः 18 हातांची, सगळ्या देवांच्या हातातली लांछन आणि शस्त्र ही त्यांच्या हातात असलेली, अष्टदिक्पाल, नवग्रह अशा सगळ्या मूर्ती त्या एकाच पाषाणामध्ये घडवलेल्या, आणि अशी आम्ही एक विश्वरूपाची मूर्ती तयार केली.
1: बर,
0: ती आपल्याला अनेक ठिकाणी उत्तर भारतात मिळतातच, त्या अगदी कुशीनगर पासून मिळतात तशा मूर्ती. महाराष्ट्रात मात्र माझ्या दृष्टीने एकच तशी मूर्ती आहे जी औंढा नागनाथला परभणी जिल्ह्यातल्या गावात, आता हिंगोली जिल्हा झाला, ती त्या देवळावर आहे.
1: तुम्ही खरंच इतका मोठा पट संस्कृतीचा आज उलगडून दाखवलाय की ज्याच्यामध्ये भौतिक गोष्टींपासून खरं तर आपण सुरुवात केली आणि वर जात जात आध्यात्मिक पातळीपर्यंत आपण पोचतोत, ह्याच तुमच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानगंगेचा प्रवाह आपण चालू ठेवणारच. पण आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या भागात हेच विषय घेऊन आपण पुढे चर्चा चालू करूया. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमात आताच आपण प्राचीन भारतीय संस्कृती याविषयी ज्येष्ठ विद्वान डॉक्टर गोपम देगलूरकर यांची डॉक्टर अंबरीश खरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

बरं तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

वनिता मंडळ हा आमच्या महिला शुद्धवर्गासाठीचा कार्यक्रम मंडळी आताच पण ऐकलात. याअंतर्गत स्त्री आरोग्याची 52 भाग 28 तज्ज्ञ सभाग होता डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा. त्यानंतर संस्कृतीच्या पाऊलखुणाअंतर्गत भारतीय प्राचीन संस्कृती यामध्ये ज्येष्ठ विद्वान डॉक्टर गो बम देगलूरकर यांची डॉक्टर अंबरीश खरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांचं सादरकर्त्या होत्या दिलीपा पटवर्धन. हे आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. पद्मलहरी 378° 7-8 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आता दुपारचा 1 वाजलाय. उमंग हा NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम आता ऐकूयात.

0: मग हा NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम छोटो आत्ताचा पण ऐकलात. मध्यमलहरी त्यांच्या 78.78 MHz किंवा 792 kHz हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे पुढे केंद्र आहे. दुपारचे 1:30 होत आहेत. सुरुवातीला मराठी भाषेतलं राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यापाठोपाठ 1:40 जालना जिल्ह्याचं वर्तमानपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला मराठी भाषेतलं राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर

आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या समवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं, खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं. 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारत

0: सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं. 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. सीमा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन खेळ मैत्री दृढ करतो असं ते म्हणाले. बिग बॅश लीगच्या चेन्नईतल्या आयोजनावर मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
1: भारत ऑस्ट्रेलिया मैच का रोमांच और दूसरा यह एहसास कि दोनों देशों में क्रिकेट केवल एक खेल नहीं लेकिन एक साझा जुनून है. लेकिन आज यहाँ कोई लास्ट ओवर फिनिश का प्रेशर नहीं है. आज यहाँ केवल खेल की खुशी है, हमारी मित्रता की गर्मजोशी है और फ्यूचर चैंपियंस की एनर्जी है.
0: 3 दिवसांच्या दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचं असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: न्यूझीलंडमध्ये प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी विशेषतः भारतीय समुदाय उत्साहात आहे. न्यूझीलंडचं स्थानिक माओरी नववर्षही आज सुरू होत असून त्याचाही उत्साह पाहायला मिळत आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय सेनेच्या हॉकी संघानं 1926 प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता. या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता. याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. दरम्यान याच वर्षी ऑकलंड इथं झालेल्या FIH महिला नेशन्स हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपद मिळवलं आहे. दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधांना शतक पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंड दौरा महत्वाचा मानला जात आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ जोराम अनिया यांनी नवी दिल्लीत युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे आणि शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षित आणि सर्वसमावेशक शिक्षण, साक्षरता आणि संख्याज्ञान, शिक्षक प्रशिक्षण, सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षितता या मुद्द्यांवर तसंच आकांक्षित जिल्हे आणि आकांक्षित ब्लॉक्स उपक्रमांवर भर देण्यात आल्याची माहिती नीती आयोगानं दिली. यावेळी डॉ अनिया यांनी पुराव्यावर आधारित धोरण निर्मिती, लोकसहभाग, आपत्ती प्रतिकार क्षमता तसंच बालकल्याण आणि शिक्षणाची परिणामकारकता वाढवण्यासाठी महिला बचत गटांची भूमिका महत्वाची असल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कॅन्सर संदर्भात उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत दिली. अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्यांना वगळण्यात आल्यानं हे सुधारित प्रस्ताव मागवले होते. यापूर्वी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे

0: यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमार्फत केली आहे. सध्या या प्रकारची चौकशी उत्तर प्रदेश राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकामार्फत होत आहे. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता असं जोशी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8796 भाविकांची नववी तुकडी आज भगवती नगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3450 भाविकांना घेऊन जाणारा एक ताफा बालताल मार्गे तर उर्वरित 5346 भाविकांचा ताफा पहलगाम मार्गे रवाना झाला. 2 जुलै रोजी सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत 1,73,000 जास्त भाविकांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान उधमपूर जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक गाडी जम्मू श्रीनगर महामार्गावर उलटून अपघात झाला. या अपघातात 6 भाविक जखमी झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या एकमेव कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक सरजॉर्ड मनिरज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागोया या शहरांमध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्याने संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंडमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: जालना जिल्ह्यात सरासरीच्या 35% पाऊस, खरीपातल्या 60% पेरण्या पूर्ण. जालन्यात संतश्री मुक्ताबाई पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात आणि जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: जालना जिल्ह्यात जून महिन्याच्या

0: शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर खरीपातल्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. यावर्षी जिल्ह्यात 6,47,057 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी आहे. यापैकी आजपर्यंत 3,78,200 क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये कापूस पिकाचं क्षेत्र 1,89,275 हेक्टर, सोयाबीन 1,32,143 हेक्टर, मका 20,727 हेक्टर, तूर 26,478 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीचं हे प्रमाण एकूण क्षेत्राच्या 60% इतकं आहे. दरम्यान जिल्ह्यात मागील आठवडाभर सुरू असलेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आता थांबला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 215 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. पावसाचं हे प्रमाण एकूण सरासरीच्या 35.7% इतकं आहे. जालना तालुक्यातल्या उटवद इथं विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन अर्थात विकसित भारत जीरामजी कायदा 2025 अंतर्गत जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा आणि जनसंवाद संमेलन उत्साहात पार पडलं. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आजीविका आणि हवामान बदल या 4 प्रमुख क्षेत्रांवर योजनेत भर देण्यात आल्याचं सांगितलं. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या संतश्रेष्ठ श्री मुक्ताबाई यांच्या पालखीचा प्रथमच आयोजित रिंगण सोहळा जालना इथल्या जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला. ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊलीच्या अखंड जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता. वारकरी परंपरेनुसार रिंगणातील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागानं आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवकांनीही नियोजनबद्ध काम केलं. जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात 0-5 वर्ष वयोगटातल्या 2,56,875 बालकांना पोलिओ डोस पाजण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं निश्चित केलं होतं. त्यापैकी 2,34,463 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी विचारमंच जालनातर्फे गणेश भवन सभागृहात आयोजित विशेष व्याख्यानमालेचं उद्घाटन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं. डॉ मुखर्जी यांनी राष्ट्रहितासाठी केलेला सर्वोच्च त्याग हा अमूल्य असून त्यांचं जीवन देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श आहे असं सांगून राज्यपाल बागडे यांनी मुखर्जी यांच्या जीवनकार्याचा उहापोह केला. जालना जिल्ह्यातल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षकांची आढावा बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कृष्णकांत कनवारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीत अंगणवाडी सेवांची गुणवत्ता वाढवणं, बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा करणं, डिजिटल कामकाजाला गती देणं आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. प्रत्येक अंगणवाडी केंद्राला ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं वीज जोडणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. तसंच तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले. जालना शहरासह जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं मान्यवर शिक्षक आणि ग्रामस्थांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं आणि गणवेशांचं वितरण करण्यात आलं. जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयं, शासकीय निमशासकीय कार्यालयं तसंच क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी योग शिबिरं घेण्यात आली. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती जिल्हाभरात कृषी दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरी झाली. यानिमित्त शाळा, महाविद्यालयांसह ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयातही वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आलं. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंतीही भाजपा पदाधिकाऱ्यांसह महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं साजरी करण्यात आली.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: सोबत जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले होतो आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. 1:46 होत आहेत. प्रसारित करीत आहोत नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: द नेक्स्ट वेव्ह. The next wave.
0: अच्छा या सभेतला नेक्स्ट वेव कैलास शिंदे सोबत. संगीतकार बापी लहरी यांच्या संगीत निर्देशनातलं अंजान यांचं गीत ऐकूयात. जानकी आणि SP बालासुब्रमण्यम यांचा आवाज. चित्रपट बादल.

या गीतासाठी संगीत दिलं होतं संगीतकार बापी लहरी यांनी यांच्या यांच्या या गीतासाठी एस पी बालासुब्रमण्यम यांनी, जानकी यांचा आवाज होता, चित्रपट होता बादल.

0: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झालीय. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.
1: शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाचा भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले. त्याचबरोबर रावण म्हणाला,

बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

श्रोतोपनिकतः द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीताचा कार्यक्रम बदमलहरी त्यांच्या टत्रों 7-8 मीटर्स किंवा 700 बँडक्लोड्सवर. कंबख्त इश्क चित्रपटाचं हे गीत आहे शांतनू मुखर्जी आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातला. अनविता दत्ता गुप्ता यांच्या या गीताला संगीत आहे संगीतकार अनुमलिक यांचा. कंबख्त इश्क

शैलेंद्र सिंग, उदित नारायण तसंच सुलक्षिता पंडित आणि चंद्रराणी मुखर्जी यांच्या आवाजातलं हे बप्पी लहरी यांनी संगीत दिलेलं आनंद बक्षी यांचं गीत चकमा चित्रपटाचं हे शीर्षक गीत आपण ऐकत आहात द डेक्सवे या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात.

0: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी।
1: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे। कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल।
0: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी।
2: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी।
0: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी।
3: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर।

संगीतकार राहुल देवर्मन यांनी संगीत दत्त केलेले हे बजरू सुलतानपुरी यांचं गीत. आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग यांचा आवाज होता. चित्रपट पंचिल पंचिल. श्रोते ओपन ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीताच्या कार्यक्रमातल्या आणखी काही रचना आपल्याला ऐकता येतील आज दुपारी 2:30 ते आपण ऐकूची काल आता दुपारचे 2:15 आहेत. दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत बरोबर ठीक 2:15 ला. दोपहर समाचार

गीतकार माया गोविंद यांनी लिहिलेल्या या गीतासाठी आवाज आहे उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांचा. चित्रपट दिवाना मै दिवाना. संगीतकार बप्पी लहरी.

श्रोतो जयंती भाई की लव स्टोरी चित्रपटाचं हे गीत होतं सभोसवरातलं. मयूरपुरी आणि प्रिया पांचाल यांनी लिहिलेल्या या गीतासाठी संगीत होतं सचिन जिकर यांचं. यापूर्वीची रचना आपण ऐकली होती ती दिवाना मै दिवाना चित्रपटातली होती. उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांचा आवाज होता. आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात ते ग्रँड मस्ती या चित्रपटासाठी रितू पाठक आणि वाजिद खान यांच्या आवाजातलं कुमार यांचं गीत. संगीत दिलंय संजू दर्शन यांनी.

सिद्धार्थ सुहास या संगीतकार जोडीने हे संगीतबद्ध केलेलं कुमार यांचं गीत होतं. लाट जाजुआ यांचा आवाज होता आणि चित्रपटचा टॉक्स. कार्यक्रमातलं या नंतरचं गीत आपण ऐकणार आहात ते आलू चाट या चित्रपटासाठी कुणाल गांजावाला यांच्या आवाजातलं. सईद गुलरेज आणि महफूज महरूप यांनी संगीतबद्ध केलेलं हे आलू चाट चित्रपटाचं गीत.

संगीतकार सिद्धार्थ सुहास यांनी संगीतबद्ध केलेलं हे रणजित कपूर यांचं गीत होतं. अनुष्का मनचंदा निसर्गरचा आवाज चित्रपट चिंटूची. आणि नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत चित्रपट सनम तेरी कसम साठी. नीती मोहन आणि सहकारिणी गायलेलं सह गाण्यातला हा आकाश सिंग यांचा आवाज. गीतकार समीर, संगीतकार हिमेश रेशमिया.

नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात श्रोतो आपण ज्या चित्रपटातली गीतं ऐकली ते चित्रपट होते सनम तेरी कसम चिंटूजी तसंच आलू चाट टॉस आणि ग्रँड मस्ती या चित्रपटातली गीतं होते. याबरोबरच हा नवीन चित्रपट गीतांचा नेक्स्ट वेव हा कार्यक्रम समाप्त करण्याची कैलाश शिंदेला अनुमती द्या. नमस्कार.

पद्मलहरी त्यांच्या 78.78 meters किंवा 792 kHz हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आता दुपारचे 3 वाजता आहेत. प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत बरोबर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी याकरता नियमावली तयार करण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार. राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी त्यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरच्या पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कर्करोगावर उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केली.

होती त्यावर मनीषा चौधरी यांनी उपप्रश्न विचारला. ग्रामीण भागात या योजनेचा फायदा मिळावा यासाठी रुग्णालयांच्या निकषांमध्ये बदल करण्यात येतील अशी माहिती देखील मंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यानुसार या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे असं आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितलं. जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत सांगितलं. अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्या वगळल्यामुळे सुधारित ग्राम प्रस्ताव मागवले होते. यावेळी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. गाव तिथे उद्योजक ही योजना राज्य सरकार तयार करणार आहे अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत केली. याशिवाय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून जनता दरबार पद्धतीने त्यांच्या अडचणी सोडवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच सीएसएमटी हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या त्यामुळे तिन्ही रेल्वेमार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुस्ती कार्यातल्या धोकादायक परिस्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या आठवडाभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. मोडकसागर सुमारे 82.7% आणि तानसा सुमारे 77.5% भरले नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे. 7 धरणांची एकूण साठवण क्षमता सुमारे 14,47,363 दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यामुळे तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. पालघर जिल्ह्यात वसई विरार परिसरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती ही केवळ मुसळधार पावसामुळे नाही तर अनियंत्रित शहरीकरण आणि नैसर्गिक नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे झाल्याचं वनमंत्री आणि पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं. पूरनियंत्रणासाठी या परिसराचं उपग्रह आणि ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करून 15 ते 20 दिवसात सर्वंकष कृती आराखडा तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नाईक यांनी काल नालासोपारा, नायगाव, ससून, नवघर आणि सफाळे या पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पूर ओसरल्यानंतर अवघ्या 12 तासात महावितरणने 2 लाखांहून अधिक वीज ग्राहकांना वीज पुरवठा पूर्ववत केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं की खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं आहे. 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली.
ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध

0: भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: 3 दिवसांच्या दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले. ऑकलंड इथं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लग्झॉन यांनी मोदी यांचं स्वागत केलं. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा होत आहे. भारतीय सेना दलांच्या हॉकी संघानं 1926 प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता. या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता. याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. जास्त प्रमाणात इथाईल अल्कोहोल असलेल्या औषधांवरचं नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारनं औषध कायदा 1945 सुधारणा केली आहे. अशा औषधांना शेड्यूल के अंतर्गत देण्यात आलेली परवाना अनिवार्यता सूट आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं रद्द केली आहे. त्यामुळे 12% अधिक इथाईल अल्कोहोल असलेली आणि 30 मिलीलिटरपेक्षा जास्त प्रमाणातलं औषध यापुढे परवाना आवश्यक आहे. मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारने पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता असं जोशी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8796 भाविकांची 9वी तुकडी आज भगवतीनगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3450 भाविकांना घेऊन जाणारा एक जत्था बालताल मार्गे तर उर्वरित 5346 भाविकांचा जत्था पहलगाम मार्गे रवाना झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी याकरता नियमावली तयार करण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: शत्रू हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:10 झालेत. आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. यानंतर पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन आणि दुसऱ्या सभेत संध्याकाळी 4:58 तोपर्यंत कैलाश चंदेला अनुमती द्या. नमस्कार.

0: शुभ संध्याकाळ श्रोते हो. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. मी ओंकार दीक्षित या संध्याकाळच्या प्रसारण सभेत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो.
1: शुभ संध्या.
0: श्रोते, आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता मी सुरुवात करत आहोत. हिंदी चित्रपट संगीत. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कुदरत या चित्रपटातील गीत. स्वर आहे बेगम परवीन सुलताना यांचा, संगीतकार राहुल देव बर्मन आणि गीतकार मजरू सुलतानपुरी.

श्रोतेहो, आज गायिका बेगम परवीन सुलताना यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकलं कुदरत या चित्रपटातील गीत. संगीतकार होते राहुल देव बर्मन, गीतकार होते मजरू सुलतानपुरी आणि गायिका स्वतः बेगम परवीन सुलताना. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अगर तुम न होते या चित्रपटाचं शीर्षक गीत. स्वर आहे किशोर कुमार यांचा. गुलशन बावरा यांच्या गीताला संगीत दिलंय आर डी बर्मन यांनी.

श्रोते, आता आपण ऐकलं अगर तुम ना होते या चित्रपटाचं शीर्षगीत किशोर कुमार यांच्या स्वरात. गुलशन बावरा यांनी लिहिलेल्या गीताचं संगीत होतं आर डी बर्मन यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शक्ती या चित्रपटातील गीत. स्वर आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलंय आर डी बर्मन यांनी.

0: श्रोतेहो, आता आपण ऐकलं शक्ती या चित्रपटातील गीत. स्वर होता किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा. राहुल देव बर्मन यांनी संगीत दिलेल्या या गीताचे बोल लिहिले होते आनंद बक्षी यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
1: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025 53 17 05 आणि 17 06 तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी. आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच

0: एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर वळसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
2: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
3: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
4: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बेताब या चित्रपटातील गीत. स्वर आहे लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांचा. आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या गीताला संगीत दिलंय आर डी बर्मन यांनी.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकलं बेताब या चित्रपटातील गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी, तर स्वर होते लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांचे. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटचं गीत ऐकूया, आहिस्ता आहिस्ता या चित्रपटातील. स्वर आहे आशा भोसले आणि अन्वर यांचा. निदा फाजली यांच्या गीताला संगीत दिलंय खय्याम यांनी.

श्रोतेहो, या गीतासोबतच आम्ही हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. मध्यमलहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता ऐकूया यो आणि स्टे ट्यून हा कार्यक्रम. या सदरात आपण ऐकणार आहात योग व्यायाम जिम्नॅस्टिक आणि युद्धकला यांचा सुरेख संगम असणाऱ्या मल्लखांब या खेळावर आधारित विशेष कार्यक्रम युवा शक्तीचा संतुलित आविष्कार मल्लखांब. लेखन आणि निवेदन गायत्री सुतार. सादर करते धीरज केदारी.

अध्यापक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टेट्यून सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, मल्लखांब म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते फक्त एका लाकडावर वेगवेगळ्या कवायती करणाऱ्या लोकांचं चित्र. आणि या कवायती पण काही साध्या नसतात, कधी पायवर तर कधी डोकं खाली. अशा शरीराच्या अंगांना त्यांच्या आहे त्या स्थितीत न ठेवता वाकडं तिकडं करून त्यांच्याशी खेळण्याचा हा प्रकारच वाटतो. इथं सपाट जमिनीवर योगासनं आणि जिममध्ये जाऊन त्या मशीनी उचलायचं म्हटलं तरी अर्धा जीव जातो. या मल्लखांबात तर जमिनीत नुसतं 2 फूट गाडलेल्या लाकडावर बॅलेन्स करत कसरती करायला लागतात. या कवायती बघून डोळ्यांची पापणी सुद्धा झाकायला म्हणत नाही. कधी कधी तर प्रश्न पडतो की या मल्लांच्या अंगात हाडं आहेत की नाही, आणि असली तरी ते रबराचीच असणार. आणि मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण याच मल्लखांबाविषयी जाणून घेणार आहोत. आणि त्याचकरता आपण ऐकत आहात कार्यक्रम युवा शक्तीचा संतुलित आविष्कार मल्लखांब. कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार असे मल्लखांब खेळाचे वर्णन केले जाते. मल्लखांब हा अस्सल मराठमोळा व्यायाम क्रीडा प्रकार आहे. मल्लखांब अथवा मल्लखांब हा एक कसरतींचा खेळ प्रकारही आहे. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यास मल्लखांब वापरला जातो. हा कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार आहे. कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार असलेला मल्लखांब हा आहे. हा एक वैशिष्ट्यपूर्ण महाराष्ट्रीय व्यायाम प्रकार आहे. हा प्राचीन असून मानसोल्ला सात ISV 1929 मध्ये याचा निर्देश आढळतो. कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळवण्याच्या उद्देशाने मल्ल विशिष्ट लाकडी खांबावर अनेक कसरतींचे प्रकार करीत असल्याने त्यास हे नाव पडले. आधुनिक काळात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे व्यायाम शिक्षक बाळंभट्ट दादा देवधर

सन 1780 ते 1852 यांनी मल्लखांब विद्येचे पुनरुज्जीवन केले. कुस्तीगराच्या अंगी ताकद, चपळता, लवचिकपणा, डावपेचात्मक सफाई इत्यादी गुणांच्या वाढीबरोबरच त्याचा दमही वाढावा या उद्देशाने बाळंभट्ट दादांनी मल्लखांबावरील निरनिराळ्या मेहनतींचे उड्यांचे प्रकार तयार केले. गुराखी समाजात मल्लखांबाचे महत्व मोठे आहे. मल्लखांबाच्या राष्ट्रीय संघटनेची स्थापना 29 जानेवारी 1981 रोजी उज्जैन मध्य प्रदेश येथे झाली. ही राष्ट्रीय संघटना मल्लखांब फेडरेशन इंडिया या नावाने ओळखली जाते. तेव्हापासून आजपर्यंत भारतातील 29 राज्यांच्या राज्य संघटनांची नोंदणी झालेली आहे. प्रतिवर्षी राष्ट्रीय संघटनेच्या वतीने खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाते. कुस्तीच्या कामी मल्लखांबाचा उपयोग कसा किती होतो याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. पण त्याशिवाय नुसता व्यायामाचा प्रकार म्हणून देखील मल्लखांब फार वरच्या दर्जाचा मानला जातो. या व्यायामापासून आरोग्याचा चांगला लाभ होतो. यातील कौशल्य

तुमच्या कामी मल्लखांबाचा उपयोग कसा किती होतो याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. पण त्याशिवाय नुसता व्यायामाचा प्रकार म्हणून देखील मल्लखांब फार वरच्या दर्जाचा मानला जातो. या व्यायामापासून आरोग्याचा चांगला लाभ होतो. यातील कौशल्य करताना निरनिराळ्या प्रकारे शरीर वाकवून करायचे असल्याने शरीराच्या आतील इंद्रियांच्या क्रिया सुधारतात. शरीराच्या सर्व भागातील स्नायूंना उत्तम प्रकारे ताण पडून ते मजबूत होतात. या कौशल्यांमुळे शरीर लवचिक राहते. या शारीरिक कौशल्यांत पुष्कळ वेळा खाली डोके वर पाय अशा स्थितीत राहावे लागते, त्यामुळे रक्ताभिसरणाचे कार्य सुधारते, आरोग्य चांगले राहते. मल्लखांबामुळे अनेक शारीरिक फायदे होतात. मल्लखांबाला तेल लावले असल्याने शरीराचे सतत घर्षण त्या खांबाला होते आणि उत्तमरित्या आपल्या शरीराला तेलाची मालिश होते. यकृत, प्रिहा तसेच अंतरइंद्रियही कार्यक्षम राहतात. उलटसुलट वेगवान हालचाली झाल्यामुळे श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण या शरीरातल्या व्यवस्था कार्यक्षम राहतात. तसेच अतिरिक्त वाढलेली चरबी, सुटलेले पोट, मेद कमी होते. आपल्या हातापायांचे पंजे, मांड्या, पोटऱ्या, दंड, खांदे यांच्या आतले संस्था फार कार्यक्षम होतात. तसेच पोटाचे स्नायू, बरगड्या, पाठीचा कणा बळकट होण्यास मदत मिळते. मल्लखांबामुळे फक्त शारीरिक विकासच नव्हे तर मानसिक स्वास्थ्य मल्लखांबामुळे उत्तम राहण्यास मदत मिळते. थोडक्यात काय तर आपल्या लक्षात येते की शरीरातील विविध क्षमता विकसित करण्यासाठी मल्लखांब किती उपयुक्त आहे. तर ही गोष्ट आहे 19व्या शतकाच्या सुरुवातीची, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळातली. मराठी राज्य पानिपतच्या दारुण पराभवातून सावरू पाहत होते. भारतभर पसरत चाललेल्या इंग्रजांच्या साम्राज्याला तोंड देण्याचा निकराचा प्रयत्न करत होते. राजकीय सामाजिक अस्थिरता, अंतर्गत कलह, फाटाफुटीचे राजकारण यांमध्ये मराठी दरबारामुळे एक आव्हान येऊन ठेपले. ते हैदराबादच्या निजामाकडून. विविध राज्यांमधून विजय मिळवत असलेल्या अली व गुलाब या दोन कसलेल्या भीमकाय बलदंड पैलवानांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या भर दरबारात कुस्तीचे आव्हान दिले. पैलवानांचा आत्मविश्वास, त्यांची रग व तयारी बघून दरबारात पेशव्यांच्या पदरी असलेल्या 52 पैलवानांपैकी एकाचीही आव्हान स्वीकारण्याची हिंमत झाली नाही. पेशव्यांची इब्रत पणाला लागल्याचे पाहून पेशव्यांकडे भिक्षुकी करणाऱ्या 17-18 वर्षांच्या बाळंभट्ट दादा देवधर यांनी ते आव्हान स्वीकारले. तयारीसाठी काही मुदत मागून घेतली. त्यांनी त्यांच्या नाशिकजवळच्या कोठुरे गावी जाऊन मातेचे आशीर्वाद घेतले आणि नाशिक जिल्ह्यात असलेल्या वणीच्या डोंगरावर वसलेल्या सप्तशृंगी देवीची आराधना सुरू केली असे म्हणतात. लोक असेही म्हणतात की त्यांच्या कठोर अनुष्ठानाने देवी प्रसन्न झाली आणि तिने बाळंभट्ट दादांना आशीर्वाद दिला की प्रत्यक्ष मारुती राया त्यांना कुस्तीचे डाव शिकवतील. त्याप्रमाणे बजरंग बलीने दृष्टांत देऊन एका लाकडी लाटेवर म्हणजेच खांबावर कुस्तीचे डाव दाखवले. बाळंभट्ट दादा ठरलेल्या मुदतीला पुण्याला परतले आणि स्वतःपेक्षा वयाने, अनुभवाने, वजनाने मातब्बर असलेल्या अलीला गोडखोड्याच्या डावांनी चितपट केले. गुलाब बाळंभट्ट दादांची तयारी पाहून अक्षरशः पळून गेला. दादांनी ज्या लाकडी खांबावर कसून सराव केला त्या खांबाला त्यांनी मल्लखांब असे नाव दिले. अशा तऱ्हेने कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मल्लखांबाची सुरुवात झाली. मराठा संस्थान 1818 खालसा झाले आणि इंग्रजांनी पेशव्यांची रवानगी उत्तर प्रदेशमधील कानपूर जवळील ब्रह्मावर्त येथे केली. पुण्याहून मजल दर मजल करत कानपूरला जाताना पेशव्यांबरोबर बाळंभट्ट दादाही होते. पेशव्यांनी त्या प्रवासात जिथे जिथे मुक्काम केला तिथे तिथे त्यांनी कुस्तीचे आखाडे सुरू केले आणि त्या आखाड्यांमध्ये मल्लखांबही लावले. बाळंभट्ट दादांनी पहिला आखाडा वाराणसी येथे सुरू केला. कोंडभट नाना गोडबोले यांना मल्लखांबाचे प्रशिक्षण दिले. कोंडभट नानांनी बाळंभट्ट दादांना मल्लखांबाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने सहाय्य केले. त्या आखाड्यात बाळंभट्ट दादांनी ज्या शिष्यांना सर्वप्रथम प्रशिक्षण दिले त्यात वाराणसीच्या टके जमाल यांचा समावेश होता. ते पुढे वडोदऱ्याला स्थायिक झाले. मल्लखांबाची प्रात्यक्षिके देताना ते बाळंभट्ट दादांसोबत असत. पुढे टकेजमाल यांनी वाराणसीच्या जुम्मा दादांना प्रशिक्षण दिले. राजरत्न प्रा माणिकराव हे जुम्मा दादा यांचे शिष्य. बडोदराचे दामोदर गुरु मोघे यांनी कोंडभट नानांकडून मल्लखांबाचे प्रशिक्षण घेतले, ज्यांनी पुढे जाऊन वेताचा मल्लखांब विकसित केला. बाळंभट्ट दादांचे पुत्र आणि कोंडभट नानांचे शिष्य नारायण गुरु देवधर यांनी मल्लखांबाचा भारतभर प्रसार करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. सूरत, बडोदा, भोपाळ, उज्जैन, देवास, इंदूर, झाशी, ग्वाल्हेर येथे त्या काळी सुरू झालेले आखाडे आजही अस्तित्वात आहेत. तेथे मल्लखांब चालतो. ग्वाल्हेरच्या अच्युतानंद व्यायामशाळेचे संचालक रामचंद्र हरनाथ पेंटर

वडोदराचे हरी महादेव तथा तातासाहेब सहस्त्रबुद्धे, गजानन पंत टिळक, गोविंदराव तातवडेकर, धोंडो नारायण विद्वांस, लक्ष्मण नारायण सप्रे, वसंत बळवंत कप्तान, रंगनाथ बाटोरे, उज्जैनचे विष्णू मार्तंड डिंगरे, साताऱ्याचे दामोदर बळवंत भिडे, पुण्याचे गणेश सखाराम वझे मास्तर, भाऊराव गाडगीळ, सरदार अनंतहरी खासगीवाले, ल ब भोपटकर या मंडळींनी मल्लखांबाच्या मल्लविद्येच्या प्रचारार्थ प्रयत्न केले.

मल्लखांबांचे आकार प्रकार अनेक प्रकारचे आहेत, पण सर्वसामान्यपणे प्रचलित असलेला कमल्लखांब हा 2 ते 2.5 मीटर उंचीचा शिसवी अथवा सागवानी लाकडाचा वरच्या दिशेने निमुळता होत जाणारा खांब असतो. अंग, मान, बोंड असे त्याचे 3 भाग असतात. आता अंग

म्हणजे काय? तर मल्लखांबाच्या बुंध्यापासून मानेपर्यंतच्या निविता होत जाणाऱ्या भागास अंग असे म्हणतात. या भागाचा घेर बुंध्याशी 55 ते 60 सेंटीमीटर, मध्यास 45 सेंटीमीटर, तर मानेजवळ 25 ते 30 सेंटीमीटर असतो. मान काय? तर मल्लखांबाच्या अंगावर 15 ते 20 सेंटीमीटर उंचीचा जो बारीक निविता नसलेला सरळ भाग असतो त्याला मान म्हणतात. त्याचा घेर 15 ते 20 सेंटीमीटर असतो. या भागाच्या खालच्या बाजूला अंग, वरच्या बाजूला बोंड असे म्हणतात. आता बोंड म्हणजे काय? तर मल्लखांबाच्या सर्वात वरच्या गोलाकृती भागास बोंड म्हणतात. त्याची उंची 5 ते 60 सेंटीमीटर, घेर 10 ते 15 सेंटीमीटर असतो. मल्लखांब गुळगुळीत राहावा, तसेच तो घट्ट पकडता यावा, घसरू नये म्हणून अशुद्ध एरंडेल तेलाचा तसेच राळेचा वापर करतात. मल्लखांबावरील कसरतींचे 16 गट पडतात. या प्रत्येक गटामध्ये अनेक उपप्रकार आहेत. आता ते उपप्रकार आपण जाणून घेऊयात. पहिला म्हणजे अढी. मल्लखांबाच्या कसरतींचा प्राथमिक प्रकार मल्लखांबावर विविध प्रकारे पकड घेऊन शरीर उलटे करून पोट मल्लखांबाच्या बाजूला येईल अशा पद्धतीने दोन्ही पायांनी मल्लखांबास विळखा घालण्याच्या क्रियेला अढी घालणे असे म्हणतात. या अढ्यांतून पुन्हा जमिनीवर उतरण्याचे अढीनुसार भिन्न भिन्न प्रकार आहेत. अड्यांचे 90 च्या वर प्रकार आहेत. उदाहरणार्थ साडी अढी, खांदा अढी, कानपकड अढी इत्यादी. ह्याचा उपयोग कुस्तीत होतो, तसेच अश्वारोहणात पायाने घोड्यास पकडून ठेवताना होतो. या उड्यांनी मुख्यत्वे पायाचे स्नायू बळकट होतात. दुसरा प्रकार तेढी. मल्लखांब विविध प्रकारे पकडून शरीर उलटे करून मल्लखांबाकडे पाठ करून एका विशिष्ट पद्धतीने मल्लखांबास विळखा घालण्याच्या प्रक्रियेस तेढी घालणे असे म्हणतात. तेढीनंतर अढी घालून नंतर मल्लखांबावरून खाली उतरतात. या उड्यांमुळे पोटातील स्नायू, दंड, बगल इत्यादी ठिकाणच्या स्नायूंना व्यायाम होतो. उदाहरणार्थ साधी तेढी, बगलेची तेढी, एकहाती तेढी इत्यादी. त्यानंतर बगली. मल्लखांब बगलेत निरनिराळ्या तळांनी पकडून तेढी मारण्यास बगली असे म्हणतात. दसरंग. मल्लखांबावरून न उतरता अढी, तेढी, बगली यांसारखे प्रकार दोन्ही बाजूंनी उठून सतत करत राहणे याला दसरंग असे म्हणतात. हा दसरंग अर्थात दस्त म्हणजे कोपरा पुढील हात या शब्दाचा अपभ्रंश आहे. ज्या अढीचा तेढीचा दसरंग त्याप्रमाणे त्याचे नाव असते. उदाहरणार्थ साधा दसरंग, एक हाती दसरंग इत्यादी. फिरकी. मल्लखांबावरून दसरंग करीत असताना हाताची पायाची पकड कायम ठेवून वरचेवर शरीर फिरवून एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर जाण्याच्या प्रक्रियेला फिरकी असे म्हणतात. आता फिरक्यांचे अनेक प्रकार आहेत. सुई दोरा. सुईमध्ये दोरा ज्याप्रमाणे ओतात त्याप्रमाणे हाताने मल्लखांब पकडून दोन हातातील जागेतून पाय पुढे घालून पलटी मारून पाय काढून घेणे याला सुई दोरा फिरणे असे म्हणतात. ह्याचे देखील अनेक प्रकार आहेत. वेल. हाताच्या पायाच्या विशिष्ट पकडीच्या सहाय्याने त्या पकडी सतत बदलत हळूहळू वर चढत जाणे या क्रियेला वेल असे म्हणतात. झाडावर वेल जशी नागमोडी चढते ना, त्याचप्रकारे खेळाडू मल्लखांबावर चढत जातो. उदाहरणार्थ साधीचा वेल, मुरडीचा वेल, नकी कसाचा वेल इत्यादी. उतरती. ही वेलाच्या विरुद्ध पद्धतीची हालचाल आहे. वेलाप्रमाणेच पकडी बदलत या क्रियेत मल्लखांबपटू खाली घसरत घसरत येतो. उदाहरणार्थ साधी उतरती, बगलीची उतरती इत्यादी. झाप. मल्लखांबाच्या बोंडावर उभे राहून अथवा बसून पतंगी, विविध फरारे अशा प्रकारांतून मल्लखांबापासून दूर फेकले जाऊन पुन्हा मल्लखांब अढीमध्ये पकडणे याला झाप टाकणे असे म्हणतात. फरारे. मल्लखांबावरून हातांनी विविध प्रकारे धरून पाय दूर ताठ करून तोल सांभाळण्याच्या क्रियेला फरारे असे म्हणतात. क्वचित मल्लखांब पायाने पकडून हात मोकळे सोडले जातात. उदाहरणार्थ आकडी, गुरुपकड, बजरंग पकड इत्यादी. आसने. निरनिराळ्या प्रकारची आसने मल्लखांबाच्या अंगापासून बोंडापर्यंत विविध प्रकारे करता येतात. उदाहरणार्थ पद्मासन, गरुडासन, धनुरासन, शीर्षासन, वृश्चिकासन इत्यादी. आरोहण उड्या. मल्लखांबापासून काही अंतरावर पळत येऊन अथवा मल्लखांबाच्या शेजारी उभे राहून अथवा उडी मारून हाताने पकड घेता, अगर न घेता पायाने मल्लखांब अढीत अथवा तेढीत पकडणे याला आरोहण उड्या असे म्हणतात. यात घोडा अढी, घोडा तेढी, सुळकी अढी, गुलाट अढी इत्यादींचा समावेश होतो. आधुनिक स्पर्धात्मक मल्लखांबात या उड्यांना फार महत्व आहे. उड्या. मल्लखांबावरील विविध प्रकारे दूर उड्या मारून जमिनीवर उतरण्याच्या क्रियेला उड्या असे म्हणतात. यातच विविध कलाटींचा समावेश होतो. ताजवे. मल्लखांब

मल्लखांबाच्या बोंडावर पोट, पाठ अथवा शरीराचा अन्य भाग टेकून मल्लखांब हातापायाने न पकडता शरीर तोलण्याला ताजवे असे म्हणतात. ह्याचे पोटाचा ताजवा, पाठीचा ताजवा हे प्रकार विशेष प्रचलित आहेत. ताजवे म्हणजे फरारे या प्रकारातीलच पोट उड्या म्हणावे लागतील. यानंतर सलाम्या. अड्यांप्रमाणेच विविध प्रकारे मल्लखांबावर पकड घेऊन शरीर उलटे करून अडी न मारता पुन्हा जमिनीवर उतरण्याच्या क्रियेला सलामी मारणे असे म्हणतात. सलामीच्या पकडीनुसार त्यांना एकहाती, दुहाती, बगलीची अशी नावे आहेत. मल्लखांबावरून विविध प्रकार केल्यानंतर उतरण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे अडीच्या स्थितीमधून कलाट, त्याचप्रमाणे विविध आसनांमधून उडी, कलाट असे प्रकार आहेत. या प्रकारांचे नाविन्य आणण्याच्या दृष्टीने मल्लखांबावरून पुढे अथवा मागे गुलाट मारणे यांसारख्या नवीन प्रकार केले जातात.

मल्लखांबाचे एकंदर 22 प्रकार आहेत. प्रचलित साध्या मल्लखांबाखेरीज अन्य प्रमुख उपप्रकार वेताचा मल्लखांब. शरीराची लवचिकता संतुलन राखण्याच्या दृष्टीने वेताचा मल्लखांब फार उपयुक्त असतो. सुमारे 3 ते 4 मीटर लांबीचा लवचिक वेत लोखंडी हुकाला टांगला जातो. यावर प्रामुख्याने आसने, फरारे या गटांतील प्रकार करणे शक्य असते. वेताऐवजी जाड दोर वापरूनही मल्लखांब कसरती केल्या जातात. टांगता मल्लखांब 1.5 ते 2 मीटर उंचीचा लहान आकाराचा हा मल्लखांब छतापासून दोरीने टांगला जातो. या मल्लखांबावर प्रामुख्याने कसाचे शरीर सामर्थ्याचे प्रकार केले जातात. हा मल्लखांब टांगलेला असल्याने तो स्वतःभोवती तसेच वर्तुळाकृती फेऱ्यातही फिरत असल्याने खेळाडूला विशेष कौशल्य आत्मसात करावे लागते. निराधार मल्लखांब केवळ 1 ते 1.5 मीटर उंचीचा हा मल्लखांब बुंध्यात तिरपा छाट घातलेला असतो. तो जमिनीत न पुरता पाटावर अथवा बाटल्यांवर ठेवलेल्या स्टुलावर ठेवला जातो.

यावर आसने आणि फरादे या गटांतील प्रकार प्रामुख्याने केले जातात. मल्लखांबास कोणताही आधार नसल्याने खेळाडूस आपले कौशल्यपणास लावावे लागते. श्वसन नियंत्रण, शरीर संतुलन यांसारखी व्यायाम कौशल्य यांमुळे साध्य होतात. याबरोबरच बाटलीवर पलित्याचा, हत्यारी मल्लखांब इत्यादी प्रकारही काहीसे प्रचलित आहेत. मल्लखांबावरील मनोरे. प्रामुख्याने प्रात्यक्षिकांसाठी मल्लखांबावर मनोरे सादर केले जातात. या प्रकारात एकाच वेळी 10 ते 20 खेळाडू मल्लखांबावर तसेच जमिनीवरही आपापल्या जागा पटकावतात आणि कमळ, देऊळ, मत्स्याकृती, गरुड, उडत्या आकृत्या इत्यादी प्रकारचे मनोरे सादर करतात. अत्यंत आकर्षक असे हे मनोरे व्यायामाच्या दृष्टीने दुय्यम महत्वाचे आहेत. प्रात्यक्षिकातच त्यांना विशेष महत्व आहे. अशा मनोऱ्यांचाही स्पर्धा घेतल्या जातात. मल्लखांबाच्या आंतरशालेय, जिल्हा आणि राज्य पातळीवर स्पर्धा घेतल्या जातात. 1980 ते 81 पासून मल्लखांबाच्या राष्ट्रीय संघटनेमार्फत राष्ट्रीय पातळीवरही स्पर्धा घेण्यात येतात. विशेष कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती पुरस्कार अन्न पारितोषिके देऊन गौरव करण्यात येतो. तसेच राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठातर्फे शिष्यवृत्त्याही दिल्या जातात. मल्लखांबाच्या कोणत्याही पातळीवरील स्पर्धा साधारणपणे कनिष्ठ, मध्यम, वरिष्ठ अशा 3 गटात घेतल्या जातात. या स्पर्धांमध्ये प्रत्येक खेळाडूस मल्लखांबाच्या 16 कसरत गटांमध्ये विविध प्रकारे साधारणपणे 90 सेकंदांच्या कालावधीत आपले कौशल्य दाखवायचे असते. भारतात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश, तामिळनाडू इत्यादी राज्यांत मल्लखांब खेळला जातो. महाराष्ट्रामध्ये पुण्याबरोबरच मुंबई, नाशिक, अहमदनगर, अमरावती, मिरज, नागपूर इत्यादी ठिकाणी मल्लखांबाचा सराव नियमितपणे केला जातो. या सर्व ठिकाणच्या व्यायामशाळा विविध मल्लखांब स्पर्धा आयोजित करीत असतात. त्यांना निरनिराळ्या ठिकाणच्या खेळाडूंचा उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. मल्लखांब परदेशात लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्य उल्लेखनीय होते. 1936 मध्ये बर्लिनच्या ऑलिम्पिक स्पर्धांत त्यांनी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले. जर्मन क्रीडा रसिकांना हा प्रकार अतिशय आवडला. सध्या पश्चिम जर्मनीतील कोलोन येथील क्रीडा विद्यापीठात मल्लखांबाचा सराव संशोधन कार्य चालू आहे. दिल्ली येथे 1982 साली भरलेल्या 9व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पुण्याच्या महाराष्ट्रीय मंडळाने विविध प्रकारचे मल्लखांबाचे प्रात्यक्षिक दाखवले होते. ते अत्यंत प्रेक्षणीय, प्रशंसनीय ठरले. मे 1983 मध्ये सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय क्रीडाशास्त्र परिषदेत तसेच नंतरच्या आग्नेय आशियाई सामन्यांत आणि थायलंड, मलेशिया इत्यादी राष्ट्रांत महाराष्ट्रीय मंडळातर्फे मल्लखांबाची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. 1984 साली लॉस एंजेलिस येथील ऑलिम्पिक पूर्व क्रीडाशास्त्र परिषदेत रा द जालनापूरकर, इला जोशी यांनी मल्लखांबावर सादर केलेले निबंध तज्ज्ञांच्या प्रशस्तीस पात्र ठरला. मल्लखांब हा एक स्वयंपूर्ण स्वतंत्र व्यायाम प्रकार म्हणून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही प्रचलित आहे. असा हा अल्पमोली, बहुगुणी, आपल्या मातीतला अस्सल मराठमोळा व्यायाम प्रकार. खो खो, लंगडी, कुस्ती, कबड्डी, चेंडूचेही खेळ आहेत. देशी परदेशी क्रीडा प्रकार सगळ्यांत सुप्त गुण आहेत. वेग, शक्ती, लवचिकता कसा वाचून चालत नाही. देवा शपथ खरं सांगते, मल्लखांबाला पर्याय नाही. तर भेटेत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे युवावाणी@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा युवावाणी@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.

संगम असणाऱ्या मल्लखांब खेळावर आधारित विशेष कार्यक्रम युवा शक्तीचा संतुलित आविष्कार मल्लखांब. लेखन आणि निवेदन गायत्री सुतार. सादर करते धीरज केदारी.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकलात कार्यक्रम युववाणी. यामध्ये स्टे ट्यून या सदरात आपण ऐकत होतात योग, व्यायाम, जिम्नॅस्टिक आणि युद्धकला यांचा सुरेख

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आमच्या राष्ट्रीय केंद्रावरून अर्थात दिल्लीवरून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळची 6:10 झाली आहेत. आता ऐकूया आजच्या उर्वरित वेळात आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आज संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत आरोग्यपर आधारित या कार्यक्रमात 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम याविषयी डॉ प्रल्हाद पाटील यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत, निर्मिती सहाय्य सूरज हांजगे, सादरकर्ते धीरज केदारी. 7:15 विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये सुगंधी आणि औषधी पिकांच्या माध्यमातून उद्योजकता विकासाच्या संधींबद्दल डॉ ऋषिकेश भिसे यांची मुलाखत, आणि कृषीवाणीमध्ये ऊसामध्ये जाळे करणाऱ्या कोळींचा प्रादुर्भाव आणि उपाययोजना. 8:15 एक कलाकार जो केंद्रित असेल अष्टपैलू गायक जयवंत कुलकर्णी यांच्यावर. 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, तर 9:30 करंट अफेअर हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:30 मराठी चित्रपट संगीत, 10:30 शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम नाद ब्रह्म, यामध्ये आपण ऐकू शकाल बेगम परवीन सुलताना यांच्या स्वरातून राग नारायणी. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या शनिवार 11 जुलै 2026 पहाटे 5:55 गिरवाणवाणीमध्ये ऐकणार आहोत श्रीमद शंकराचार्य परापूजा उदयन काळे यांच्या स्वरात. 6:05 प्रभात वंदन. 6:25 चिंतन या सदरात अविनाश हळबे यांचे विचार. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा, तर 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये ऐकणार आहोत शेतात मूलस्थानी पाणी पुरवण्याच्या उपाययोजना, आणि 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये आपण ऐकणार आहोत किडनी स्टोन या विषयावर डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा, सादरकर्त्या संगीता अरजपुरे. 6:50 परिसरमध्ये ई कचरा आणि धोके भाषण भावना चौधरी भाग तिसरा, सादरकर्ते सचिन लाडोळे. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची असून आम्ही हे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता भाग 22 अध्याय 2 श्लोक 6 विवरण लेखन डॉ प्रकाश अत्रे, श्लोक गायन अस्मिता नवरे, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम विषय बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान, सहभाग डॉ लक्ष्मण सालोक यांच्याशी साधलेला संवाद, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले, सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असून मुंबई केंद्रावरून ती सहक्षेपित करू. 9:00 मराठी चित्रपट संगीत, 9:30 स्वरांजली बोल गुरुरूपी तत्वा स्मरूया, गीत आदिती देशमुख, गायिका आकांक्षा नगरकर, संगीत सुमन घाणकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असून आम्ही मुंबई केंद्रावरून ती सहक्षेपित करू. 9:40 हॅलो डॉक्टर फोन इन कार्यक्रम, यामध्ये आपण ऐकणार आहोत लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त तज्ज्ञ डॉ.

0: चारुलता बापये, सूत्रसंचालन आणि निर्मिती सहाय्य आरती पटवर्धन, सादर करते धीरज केदारी. 10:10 कॅलिडोस्कोप राईज अबव द रेस्ट, अ मोटिवेशन टॉक बाय डॉक्टर धनंजय अवसरीकर. 10:30 सुगम संगीत, 10:45 हिंदी चित्रपट संगीत. तर 11:00 शास्त्रीय संगीतामध्ये आपण ऐकणार आहोत मृण्मयी सिकनीस फाटक आपल्या गायनातून सादर करतील राग मंगल भैरव आणि जॉनपुरी. 11:30 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळमध्ये सोपं नसतं इतकं, आपत्ती व्यवस्थापनातील तृतीय पंथीयांचा सहभाग याविषयी शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत. आणि अथ योगानुशासन भाग 3 सहभाग डॉक्टर प्रणोती पिसे, सूत्रनिवेदन मधुरा पुजारी, निर्मिती सहाय्य वरदा हसबनीस. ही सांगली केंद्राची निर्मिती असून आम्ही मुंबई केंद्रावरून ती सहक्षेपित करू. 1:00 आपकी पसंत पत्रांवर आधारित हिंदी गाणी. 1:45 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 यो आणि स्टे ट्यून या सदरात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. जनतेची संख्या विकासाची दिशा लेखन निवेदन स्वराली गायकवाड, सादर करते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा. तर 6:30 कलश यामध्ये आपण ऐकू शकाल वार्ता समाजसुधारक और शिक्षा की ज्योती सावित्रीबाई फुले, वार्ताकार अनिता दुबे आणि कविता महेश बजाज अंजुम लखनवी, सादरकर्त्या देवकी कुलकर्णी. 7:15 साप्ताहिक समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये आपण ऐकणार आहोत शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम आम्ही शेतकरी या अंतर्गत खरीप हंगामापूर्वी भात लागवडीची पूर्वतयारी याविषयी नितीन गायकवाड यांची प्रिया बेल्लेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि कृषीवाणीमध्ये शेतात मूलस्थानी पाणी पुरवण्याच्या उपाययोजना. 8:00 एक कलाकार. 8:45 समाचार संध्या. रात्री 9:00 न्यूज एट 9. 9:00 स्पॉटलाईट. तर 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 अखिल भारतीय संगीतकार कार्यक्रम. डॉक्टर आर माधुरी देवी कर्नाटक शैलीतील वीणावादन सादर करतील. याचबरोबर नियोजित वेळांवर राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित आणि सहक्षेपित करू. ही होती आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आजच्या उर्वरित भागात आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झालीये, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.
2: शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाचा भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले. त्याचबरोबर रावण म्हणाला,

बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मैत्रिणीनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025 53 17 05 आणि 17 06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झालीय. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे.

0: मुझे पळाली। अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।
2: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यमलहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। आता ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या आम्ही आमच्या राष्ट्रीय केंद्रावरून म्हणजे दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: सर्वोत्तम पद्धतीनां स्वीकरणे च चर्चा केन्द्रिता आसीत्। मन्त्रिणा अधिक एकीकृतस्य दक्ष भविष्यस्य कृते सज्जतायाः प्रशासनिक संरचनायाः निर्माणस्य लक्ष्ययुतानाम् उपक्रमाणामपि समीक्षा कृता। भारतर्तु विभागेन अद्य उत्तराखण्डे पृथक् पृथक् स्थानेषु अतितः प्रचण्ड वृष्टेः पूर्वानुमानं कृतमस्ति। आगामी दिनद्वयोः हरियाणायां, हिमाचलप्रदेशे, उत्तरप्रदेशे, बिहारे, पश्चिमबंगस्य उपहिमालयीय क्षेत्रेषु, सिक्किमे, ईशान्यभारते, देशस्य उत्तरभागेषु च प्रचण्डतः अतिवृष्टिः भवितुमर्हति इति विभागेन उक्तम्। आकाशवाण्या सह वार्तालापं कुर्वन् आईएमडी इत्यस्य वैज्ञानिकः डॉक्टर शशिकान्तः अवदत् यत् अद्य श्वः च दिल्ली एनसीआर क्षेत्रस्य कृते कापि पूर्वसूचना नास्ति। फीफा विश्वकप क्रीडायाम् अमेरिका देशस्य बोस्टन नगरे प्रथमायां प्रागुपान्त्य क्रीडायां फ्रांस देशेन मोरोक्को देशः 2-0 इत्यंकैः पराजित्य उपान्त्य चक्रीय क्रीडायां प्रविष्टम्। अद्य रात्रौ द्वितीयायां प्रागुपान्त्य क्रीडायां स्पेन देशः बेल्जियम देशं सम्मुखीकरिष्यति इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। आता ऐकूया स्वस्थ भारत हा आरोग्यपर आधारित कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकू शकाल 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम याविषयी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत। निर्मिती सहाय्य सूरज हंसगी, सादरकर्ते धीरज केदारी।
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम याविषयी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत। कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सूरज हंजगे यांनी, सादर करते धीरज केदारी।

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या हे आज आपल्या देशासमोरील एक मोठं आव्हान आहे, कारण त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्य यंत्रणेवर आणि सार्वजनिक आरोग्यावर होत असतो. याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केले पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, जागतिक लोकसंख्या दिन आपण साजरा करतो, तर या दिवसाचं महत्व आणि याची पार्श्वभूमी काय आणि या दिवसाची या वर्षीची थीम याविषयी काय सांगता येईल?
1: जागतिक लोकसंख्या दिन ही आयडिया म्हणजे ही संकल्पना सर्वात पुढे आली ती युनायटेड नेशन्सच्या पॉप्युलेशन फंड या संस्थेकडून 1989 पासून. म्हणजे त्यातला एक ठळक दिवस म्हणजे जो 5 बिलियन डे म्हणतो, जेव्हा जगाची लोकसंख्या ही पहिल्यांदा 5 बिलियन झाली, म्हणजे ती 11 जुलै 1987 रोजी, तेव्हापासून ही आयडिया पुढे आली. आणि लोकसंख्या स्थिरीकरणाची जाणीव तेव्हापासून, म्हणजे एक भासू लागली की आपल्या लोकसंख्या वाढत चाललेली आहे, तर त्याला स्थिरीकरणासाठी कुठले एक सर्वांनी एकत्र येऊन सर्व समावेशक एक कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता वाटल्यामुळे तेव्हापासून हा दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येतो. आणि त्याचं मूळ महत्व हे आहे की लोकांमध्ये एक अवेअरनेस म्हणजे जागरूकता निर्माण करणे की कुटुंब कल्याणासाठी आपल्याला कुठले साधनं उपलब्ध आहेत, म्हणजे जेणेकरून आपण

0: एक स्थिर लोकसंख्या कडे वाटचाल करू शकतो.
1: बरोबर. आणि या वर्षीची काय थीम या संदर्भात काय सांगता येईल?
0: 11 जुलै 2026 साठी संयुक्त राष्ट्रसंघाने फोकस केलं आहे ते यंग पॉप्युलेशन साठी, आणि ती थीम अशी आहे की एम्पॉवरिंग द यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज दे वॉन्ट.
1: अच्छा सर, सगळ्यात आधी वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्य याचा परस्पर एकमेकांशी काय संबंध सांगता येईल?
0: याचा तसा थेट संबंध आहे, कारण की जर एखाद्या देशाची किंवा एखाद्या विशिष्ट जॉग्राफिकल एरियामध्ये जर त्याची लोकसंख्याचं प्रमाण हे किती प्रमाणात वाढत आहे, त्याचा दर कसा आहे, त्यानुसार तेथील नैसर्गिक साधन संपत्तीवर त्याचा एकूणच परिणाम होतो, आणि त्याचा थेट परिणाम तेथील नागरिकांच्या सामाजिक आरोग्यविषयक शिक्षणविषयक इत्यादी बाबींवर थेट परिणाम होतो. विशेषतः आरोग्यावर जर म्हणायचं म्हटलं तर आपण ते लोकसंख्येची घनताही जास्त असते तेव्हा तेथे कम्युनिकेबल डिसीज आहेत म्हणजे जे साथीचे आजार आहेत त्यांचं प्रमाण खूप प्रमाणात वाढतं, कारण की एक बेसिक

0: पर एकमेकांशी काय संबंध सांगता येईल?
1: याचा तसा थेट संबंध आहे, कारण की जर एखाद्या देशाची किंवा एखाद्या विशिष्ट जॉग्राफिकल एरियामध्ये जर त्याची लोकसंख्याचं प्रमाण हे किती प्रमाणात वाढत आहे, त्याचा दर कसा आहे, त्यानुसार तेथील नैसर्गिक साधन संपत्तीवर त्याचा एकूणच परिणाम होतो आणि त्याचा थेट परिणाम तेथील नागरिकांच्या सामाजिक, आरोग्यविषयक, शिक्षणविषयक इत्यादी बाबींवर थेट परिणाम होतो. विशेषतः आरोग्यावर जर म्हणायचं म्हटलं तर आपण ते लोकसंख्येची घनताही जास्त असते तेव्हा तेथे कम्युनिकेबल डिसीज आहेत, म्हणजे जे साथीचे आजार आहेत, त्यांचं प्रमाण खूप प्रमाणात वाढतं, कारण की एक बेसिक रिप्रोडक्शन रेट तो तेथील जास्त प्रमाणात वाढतो. तेथील संपर्क लोकांचा एक अति जवळ असल्यामुळे, क्राऊडिंग असल्यामुळे, गर्दी असल्यामुळे तेथील लोकांचा संपर्क वाढतो आणि जे आजारांचं ट्रान्समिशनचा जो रेट आहे, ज्या त्याचे एअरबॉर्न असते, पसरण्याची जी क्षमता आहे ती तेथे अधिक प्रमाणात आढळून येते. आणि त्याचा विपरीत परिणाम मग तेथील जे मनुष्यबळ असेल आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी किंवा ज्या संस्था असतील आरोग्य सेवा देण्यासाठी किंवा तेथे उपलब्ध यंत्रसामग्री असेल, मेडिसिन असतील किंवा काही विशिष्ट आजारांमध्ये आपल्या लसीकरण असेल, या थेट माता किंवा बालकांचे आजार असतील, अशा विशिष्ट वयोगटाचे किंवा वृद्ध लोकांचे आजार असतील किंवा जेथे आपली आरोग्य सेवा पोहोचू शकत नाही, अशा प्रत्येक घटकावर जिथे आपल्याला गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरवायची आहे त्याच्यावर थेट परिणाम लोकसंख्या वाढीचा होतो. कारण लोकसंख्या वाढ ही कुठल्याही देशाच्या म्हणजे त्याची प्रगती आणि विकास याच्याशी थेट निगडीत आहे आणि तो एक केंद्रबिंदू आहे लोकसंख्या वाढ.
0: बरोबर. आता जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगानं आज आपण बोलतोय, तर या भारतातील लोकसंख्या वाढीची सध्याची स्थिती काय सांगता येईल?
1: एक साधारण आपण मागील एक शतकाचा जर विचार केला तर एक 2000 मध्ये भारताची लोकसंख्या ही साधारणतः 33 ते 34 कोटी होती. ती जी आज 5 पटीने वाढून एकंदरीत पुन 140 कोटी पर्यंत गेलेली आहे. आणि याचं हे जगाचा जो लोकसंख्या वाढीचा दर आहे किंवा ज्या पटीने वाढीने आहे ते 3 पटीने आहे. आणि हे प्रमाण जास्त डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आहे, म्हणजे जसं साऊथ ईस्ट एशिया म्हणू किंवा आफ्रिकन कंट्रीजमध्ये. म्हणजे जगाची 40 ते 60% लोकसंख्या ही ह्या भागात आहे आणि त्याचा वाढीचा दरही जास्त आहे.
0: जास्त आहे, बरोबर. आता वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्या आरोग्य सेवा व्यवस्थेवर किंवा रुग्णालयांवर कोणते प्रमुख ताण निर्माण होतात याविषयी काय सांगाल?
1: एकंदरीतच आपण आपल्या नागरिकांसाठी जी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासन असेल, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असेल किंवा काही आंतरराष्ट्रीय संस्था असतील, हे ज्या कटिबद्ध आहेत की हेल्थ फॉर ऑल, सर्वांना आपल्याला गुणवत्तापूर्ण सेवा द्यायची आहे आणि ती परवडेल या किमतीत आणि सगळ्यांना ते अक्सेसिबल असेल, अफोर्डेबल असेल. आणि याच्यावर थेट परिणाम असा होतो, म्हणजे उपलब्ध मनुष्यबळ असेल त्याचं प्रमाणावर त्याचा ताण येत, दुसरा तेथील इन्फ्रास्ट्रक्चर असतील ज्या संस्था आहेत त्यांच्यावर ताण येत, किंवा तिथलं फायनान्स असेल, बजेट असेल त्याच्यावर एक ताण येत, म्हणजे असा त्याचा विपरीत परिणाम होऊन कुठेतरी आपण आपल्यावर अतिरिक्त भार येतो, ताण येतो आणि ती आरोग्य सेवा पुरवण्यास आपल्याला अडथळे निर्माण होतात.
0: आणि प्रत्येक साखळीवर खरं तर याचा ताण येतो तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे. आता संसर्गजन्य रोगांच्या म्हणजे साथीच्या आजाराच्या प्रसारात लोकसंख्या कितपत कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं?
1: मुळातच साथीच्या आजारांना आपण डिसीजेस ऑफ पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतो, म्हणजे लोकसंख्येच्या घनतेच्या जे आजार आहेत ते असं त्याला संबोधलं जातं. यात विशिष्ट कारण असं आहे की जे आता आपण कोविडमध्ये किंवा इन्फ्लुएन्झामध्ये किंवा रेस्पिरेटरी जे डिसीजेस असतील किंवा स्किन डिसीजेस असतील ज्याचा डायरेक्ट संपर्क किंवा फोमाईट किंवा एअरबॉर्न जे कण असतील, हवेतील कण असतील, याच्याने जे आजार पसरतात त्याचा थेट परिणाम लोकसंख्या वाढीमुळे होतो, कारण तेथील लोकसंख्या घनताही जास्त असते, म्हणजे याचा थेट परिणाम आपला त्याच्यावर आढळून येतो, म्हणजे तिथे ओव्हर क्राऊडिंग जास्त होते, लोकांचं प्रमाण, गर्दी जास्त असते.
0: एकूणच म्हणजे लोकसंख्या वाढीमुळे आरोग्य सेवा व्यवस्थेवर याचा परिणाम गंभीर स्वरूपात होतो. आता लोकसंख्या वाढीचा माता आणि बाल आरोग्यावर कसा परिणाम होतो याविषयी काय सांगाल?
1: लोकसंख्या वाढीमुळे माता आणि बालक यांच्या ज्या आरोग्यावर आहे हा थेट परिणाम असा होतो की त्यांना अतिरिक्त ताण आल्यामुळे, म्हणजे त्याच्यावर आपण तिघ जे आहेत मॅन मनी मटेरियल ह्या तिघ संसाधनांवर किंवा ज्या सेवा पुरवण्यासाठी महत्वाच्या बाबी आहेत त्यांच्यावर थेट परिणाम झाल्यामुळे एक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा आपल्या पुरवण्यास अडथळे निर्माण होतात, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यास आपल्याला अडथळे निर्माण होतात आणि त्याचा परिणाम आपल्याला थेट त्यांच्या आउटपुट ओरिएंटेड जे आहे, म्हणजे त्याचं माता मृत्यू दर असेल किंवा बाल मृत्यू दर असेल किंवा क्वालिटी ऑफ लाईफ असेल त्यांची, जे वेलबिंग असेल त्यांच्या कल्याणासाठी, जे आपल्याला एक मूळ कर्तव्य करून त्यांना आपल्याला आरोग्य सेवा देणे, त्याच्यावर थेट परिणाम
0: होत असतो. आता वाढत्या लोकसंख्येमुळे पोषण आणि अन्न

0: पक्षासमोर कोणती आव्हानं निर्माण झालीत असं आपल्याला वाटतं?
1: कुठल्याही व्यक्तीच्या, समाजाच्या किंवा कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी पोषण हे खूप महत्वाचं आहे. कारण त्याचं आरोग्य सकस असेल, बॅलेन्स डाएट असेल, किंवा त्याला सर्वोच्च संस्था 1001 वर्षापूर्वीची NIN नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबादला आणि ICMR इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांचे एक संयुक्त एकत्रित काम करतात. त्यांनी जे आपल्याला एक ठरवून दिलेली मर्यादा, म्हणजे शहरी भागात 2400 कॅलरी दर दिवशी त्या व्यक्तीला मिळायला पाहिजे आणि ग्रामीण भागात 2100 किलो कॅलरी, याचा आपण जर त्यांना पुरवठा नाही करू शकलो, लोकसंख्या वाढीमुळे ती एक दरी निर्माण होते. म्हणजे ही दरी आपल्याला शहरी आणि ग्रामीण असं करता येईल, गरीब आणि श्रीमंत या बेसिसवर करता येईल. त्याच्यामुळे आपल्याला त्यांचा थेट परिणाम त्याच्यावर पोषण द्रव्य त्यांना मिळायला पाहिजे, चांगल्या त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांची चांगली तब्येत राहण्यासाठी. त्याच्यावर तो परिणाम झाल्यामुळे आपल्याला त्यांना जी बेसिक गरज आहे त्यांचं अन्न आणि फूड सिक्युरिटी, म्हणजे प्रत्येकाला पाहिजे तेव्हा सगळ्यांसाठी एक त्यांना नीडफूल असलेलं आपल्याला अन्न पुरवण्यासाठी हे अडथळे निर्माण होतात.
0: मुळातच आरोग्य चांगलं राहण्यासाठी पोषण हे खूप महत्वाचं आहे, आणि त्या दृष्टीनं हे खरंच मोठं आव्हान आहे की लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणारं. सर, आता वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याचं शुद्ध पाणी, स्वच्छता आणि एकूणच पर्यावरणीय आरोग्यावर कोणते परिणाम आढळून येतात असं आपल्याला वाटतं?
1: त्याचा आपण जर वाढत्या लोकसंख्येचा जोपर्यंत, ते म्हणजे लोकसंख्या वाढ ही एक आपल्याला शाप आहे की वरदान आहे याला हे ठरवण्यासाठी, जोपर्यंत नॅचरल रिसोर्सेस लोकसंख्येला सस्टेन करू शकते त्याच्या बेसिक नीड पुरवण्यासाठी, म्हणजे जसं अन्न वस्त्र निवारा असेल हे पुरवण्यासाठी मूलभूत गरजा पुरवू शकते, तोपर्यंत ते एक नॉर्मल प्रोसेस म्हणूया आपण किंवा एक नॉर्मल ग्रोथ म्हणूया. परंतु जेव्हा नैसर्गिक साधन संपत्तीवर अतिरिक्त ताण येतो, म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी पुरवण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीवर ताण येतो, तेव्हा आपण ती पॉप्युलेशन ग्रोथ ही चांगली नाहीये.
0: आता आज मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होतंय, तर या शहरीकरण आणि लोकसंख्या वाढीचा नागरिकांच्या शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
1: मुळातच आपला हा कृषी प्रधान आणि ग्रामीण देश आहे, आणि लोकसंख्या वाढीमुळे, म्हणजे हे औद्योगिकरण आणि शहरीकरण हे शहरी भागात एक तयार झाले, त्याच्यामुळे ग्रामीण भागातून मायग्रेशन हे जास्त वाढतं.
0: बरोबर, स्थलांतर
1: जे वाढतं त्याच्यामुळे एक लोकसंख्येचे असे स्पेसिफिक पॉकेट्स तयार होतात, किंवा जिथे हाऊसिंगवर त्याचा ताण येतो, म्हणजे आपल्याला प्रत्येकाला घर किंवा राहण्यायोग्य जागा असावी, त्याचा प्रश्न निर्माण होतो.
0: बेसिक गोष्टी उपलब्ध
1: आणि जे अर्बन स्लम्स आहेत किंवा त्या तयार होतात, त्याच्यामुळे तेथील साथीच्या आजारांचं प्रमाण वाढतं. मग एकंदरीतच त्या शहरात उपलब्ध असलेल्या सार्वजनिक आरोग्य पुरवणाऱ्या सर्व संस्थांवर आणि तेथील मॅनपॉवरवर अतिरिक्त ताण पडतो.
0: अच्छा, आता मानसिक आरोग्याच्या समस्यांशी लोकसंख्या वाढीचा काही संबंध सांगता येईल का?
1: त्याचे एक विविध कारण आहेत. फॅमिली हिस्ट्री असेल, म्हणजे त्या कुटुंबात आधीपासून कुणाला तरी मानसिक आजार असेल किंवा जेनेटिक असेल, अनुवंशिक आजार असतील. त्याचप्रमाणे एन्व्हायरमेंटल मधले जे काही घटक आहे त्याला कारणीभूत आहेत, किंवा अतिरिक्त लोकसंख्या वाढीमुळे जे प्रत्येकासमोर एक चिंताग्रस्त वातावरण तयार झालं आहे, म्हणजे जसं रोजगाराची किंवा दैनंदिनसाठी अन्न आणि त्याचा लागणारा पैसा, फायनान्शियल बर्डन, या सततच्या त्रासात किंवा या सततच्या ताणामुळे
0: कामाचं प्रेशर
1: असेल, किंवा आपण अर्बनायझेशनमध्ये ह्या गोष्टी जास्त आहेत, म्हणजे जिथे बाकीच्या ज्या सवय आहेत एकंदरीत तुलनेत जर आपण केली ग्रामीण भागाशी, तर शहरी भागात त्या जास्त आढळून येतात. म्हणजे जसं की ड्रग अब्यूज असेल किंवा अल्कोहोलचं प्रमाण जास्त असेल किंवा टोबॅकोचं प्रमाण जास्त असेल, हे तुलनेने शहरी भागात जास्त आढळून येतं.
0: आणि व्यसनाधीनता
1: हा एक मोठा त्याला कारणीभूत घटक आहे, आणि त्याच्यामुळे मग जे डिप्रेशन असेल, स्ट्रेस असेल, तणाव असेल, टेन्शन, वरी, चिंताग्रस्त याचं प्रमाण वाढतं.
0: अच्छा, आणि त्यामुळे कुठेतरी लोकसंख्या वाढीचा संबंध सांगता येतो याच्याशी?
1: लोकसंख्या वाढीमुळेच आपण जे स्थलांतर होतं, कसं लोकसंख्या वाढ ही त्याच्या भोवताली सभोवताली जेवढ्या काही गोष्टी आहेत, म्हणजे राईट फ्रॉम त्याचं एन्व्हायरमेंट, त्याचं कुटुंब, तो स्वतः इंडिव्हिज्युअल, त्याचा समाज, त्याचा देश, आणि एकंदरीत मग वर्ल्ड लेवल, प्रत्येक स्टेजला लोकसंख्या वाढीचा हा परिणाम आहेच. अनलेस अँड अंटील जर आपण, समजा आपण आता एक टर्मिनॉलॉजी, म्हणजे पॉप्युलेशन डिव्हिडन, त्याचा जेव्हा आपण वर्केबल पॉप्युलेशन ग्रुपचा इकॉनॉमिक कन्वर्जन मध्ये, म्हणजे त्याच्यात जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, जी वयोगट एक त्याचा आपण वर्क फोर्स म्हणून उपयोग करू शकतो, एक कामगार म्हणून उपयोग करू शकतो, जेव्हा आपण त्यांच्या शिक्षणावर, न्यूट्रिशनवर, त्यांच्या हेल्थवर जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करू, किंवा त्यांना जेव्हा आपण सक्षम बनवू की त्यांची क्षमता ओळखून

0: त्यांनी त्याचा उपयोग नवीन इनोव्हेशन्समध्ये आहे किंवा एनर्जी प्रोडक्शनमध्ये आहे, म्हणजे ज्या गोष्टींची कमतरता आज आपल्याला समाजाच्या सर्व स्तरांवर भासते लोकसंख्या वाढीमुळे, त्याचा आपण सदुपयोग करू शकतो. फक्त एकच त्याची पुरवठ आहे की त्याच्यात आपल्याला गुंतवणूक करणं क्रमप्राप्त आहे.
1: अच्छा, आता डॉक्टर, किशोरवयीन मुलं मुली आणि तरुणांमध्ये प्रजनन आरोग्याबाबत जागरूकता वाढवणं आज आवश्यक झालंय, तर यामागचं कारण काय सांगता येईल?
0: मुळातच लोकसंख्या वाढ ही जो आपला एकूण जननदर आहे किंवा जी त्याचं प्रमाण आहे आपल्या ज्या युथ पॉप्युलेशन जी आहे त्यांचा थेट परिणाम लोकसंख्या वाढीवर होतो. कारण जर आपण त्यांचं समजा आता आपल्याला लीगल एज आहे 18 वर्ष आणि 21 वर्ष मुलीसाठी आणि मुलासाठी, त्याचं जर आपण एक उदाहरण दाखल जर म्हटलं 4 ते 5 वर्ष जरी आपण ते डिले केलं मॅरेज, जे अर्ली मॅरेज होतात किंवा चाइल्ड लिव्हिंग मॅरेज होतात, बाल विवाह होतात, ते जर आपण थोडं जे लीगल एज आहे त्याच्यापासून एक 4-5 वर्ष पुढे नेलं तरी आपला बर्थ रेट हा म्हणजे जन्मदर हा साधारणतः 25% कमी होतो. म्हणजेच त्याचा एकंदरीत आपला पॉप्युलेशन कंट्रोलवर म्हणजे लोकसंख्या
1: स्थिरीकरणाचा
0: परिणाम.
1: आता महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण लोकसंख्या नियंत्रणात कशी भूमिका बजावतं याबद्दल काय सांगाल?
0: महिलांची भूमिका ही स्वतःपासून तर त्यांच्या कुटुंबापासून त्यांच्या समाजापर्यंत तर त्यांच्या देशापर्यंत प्रत्येक ठिकाणी ही एक महत्वाची पहिली पायरी म्हणेल मी. कारण की जर महिलांचं शिक्षण असलं तर त्यांना ज्ञान असेल, ज्ञान असेल तर त्यांची क्रिटिकल थिंकिंग असेल म्हणजे त्यांची विचार करण्याची क्षमता वाढेल आणि त्यांचं चांगलं आरोग्य राहील, आणि ह्या सर्व गोष्टी असल्या तर त्या विचार करतील आणि निर्णय घेऊ शकतील. म्हणजे त्यांचं स्वावलंबन हे नुसतं आर्थिक नाहीये तर ते त्यांचं सामाजिक स्वावलंबन होईल, त्यांचं सेल्फ रिस्पेक्ट वाढेल, त्यांची डिग्निटी वाढेल, आणि या सगळ्या गोष्टी थेट परिणाम करतात आपल्या लोकसंख्या वाढीवर. म्हणजे ती जर शिक्षित असली तर तिला ती चॉईस राहते
1: बरोबर,
0: म्हणजे ते तिला मूल हवं की नाही, म्हणजे ते कुटुंबाच्या प्रेशरमुळे नको, आपल्या पॅट्रियार्कल समाज व्यवस्थेमुळे नको, किंवा ते बायचान्स नको चुकीमुळे. म्हणजे तिला ते ज्ञान जर असलं तर ती लग्न कधी करायचं, आता करिअरमध्ये निर्णय काय घ्यायचा, किंवा तिला बाळ कधी पाहिजे,
1: किंवा
0: त्याच्यासाठी कुटुंब नियोजनाच्या ज्या शासनामार्फत सुविधा देण्यात येतात म्हणजे त्याच्यात आपल्या कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज असतील त्याचा ती योग्य उपयोग करू शकते
1: बरोबर,
0: आणि एकंदरच ती स्वतः सक्षम बनून पूर्ण देशाच्या आपल्या विकासात आणि प्रगतीत हातभार लावू शकते
1: बरोबर, आणि ती स्वतः जर जागरूक असेल तर.
0: सर्वात महत्वाचं अजून एक आहे, जर कौटुंबिक मध्ये एक ज्या युथ पॉप्युलेशन मधल्या ज्या मुली आहेत त्यांचा हा खूप ओढा किंवा कल हा शिक्षणाकडे किंवा करिअरकडे आहे
1: बरोबर,
0: कुठेतरी त्याच्यावर आपल्याला एक बॅलन्स किंवा एक चांगला
1: सुवर्णमध्य साधून महत्वाचं
0: काही जबाबदाऱ्या या पुरुषांनाही देणं आवश्यक आहे, म्हणजे त्याची वाटणी करणं हे खूप महत्वाचं आहे
1: बरोबर,
0: आणि हे आपल्या युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघानेही त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलेला महत्वाचा मुद्दा आहे.
1: म्हणजे एकूणच स्त्री ही जागरूक असणं हे खूप महत्वाचं आहे. लोकसंख्या स्थिरीकरणासाठी शासन स्तरावर कोणत्या महत्वाच्या योजना राबवल्या जात आहेत का?
0: आता शासन स्तरावर म्हणजे केंद्र शासन असेल आपलं, आपण 1952 पासून भारत हा जगातील पहिला देश आहे, अर्थातच भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पहिल्या दुसऱ्या नंबरवर असणारा देश आहे, त्यामुळेच तो प्रश्न उद्भवला. म्हणजे याचं प्रमाण पाहिलं एकंदरीत जगाची लँड आणि पॉप्युलेशन त्याचं प्रमाण खूप 5-7 पटीने जास्त आहे, म्हणजे एक साधारणतः 17.7% लोकसंख्या ही भारतात आहे. भारताची लोकसंख्या जसं मी मगाशी नमूद केलं की एक साधारण आपण एक दशकाचा जर विचार केला तर ती 5 पटीने वाढलेली आहे, आणि त्यासाठी हा प्रश्न खूप कळीचा आहे मुद्दा की त्याची आपली लोकसंख्या ही स्थिर राहिली पाहिजे. सध्या भारताची लोकसंख्येचा जो ग्रोथ रेट आहे तो 0.9% आहे, टोटल फर्टिलिटी रेट लोकसंख्या
1: वाढी संदर्भातल्या
0: नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आहे आणि नॅशनल हेल्थ पॉलिसी आहे, म्हणजे जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आणि राष्ट्रीय आरोग्य धोरण, लोकसंख्या धोरण हे 2000 पासून आहे राबवलं जातं आणि सध्या आपली जी रिसेंट हेल्थ पॉलिसी आहे ती 2017 म्हणजे यांनी आपल्याला जे टार्गेट ठरवून दिली आहेत त्या लेवलला ते एक आलेलं आहे. याचं मूळच कारण हे आहे की टप्प्याटप्प्याने आपल्याकडे विविध योजना कार्यक्रम राबवले गेले, जसं एक आपण पॉलिसी मेन्शन केल्या त्या, आणि एक आरसीएच प्रोग्राम म्हणून जो आपला एनआरएचएमच्या अंडर एनओएचएमच्या अंडर त्याच्या अंडर एक विविध चाइल्ड केअर असेल, चाइल्ड न्यूट्रिशन असेल, महिलांसाठी असेल म्हणजे जसं जेएसवाय आहे, जेएसएसके आहे, किंवा अॅडोलसन्ससाठी आहे, किंवा त्यांचं सुरक्षित परिवार आहे, अशा विविध प्रकारच्या योजना आहेत. जशा कुटुंब नियोजनाच्या पद्धती आहेत म्हणजे त्याच्यात राईट फ्रॉम आपण फिजिकल बॅरियर पासून तर परमनंट म्हणजे ज्या कायमस्वरूपी आपण एक ऑपरेशन करतो महिलांचं आणि पुरुषांचं ट्युबेक्टॉमी आणि व्हॅसेक्टॉमी,

0: एक त्यांना एक सम अमाऊंट आपण देतो.
1: अच्छा
0: अशा विविध योजना ह्या एकंदरीतच ह्या कारणीभूत आहेत.
1: अच्छा, आता आपण शासनाच्या योजनांविषयी बोललो, पण आता लोकसंख्या जर अशीच वाढत राहिली तर भविष्यात आरोग्य क्षेत्रासमोर कोणती मोठी आव्हानं उभी राहू शकतात का?
0: एक साधारणतः 100 ते 200 वर्षानंतर म्हणजे ज्या लोकसंख्या वाढीच्या ज्या स्टेजेस आहेत तो परत तो दर खाली येण्याला सुरुवात होते. परंतु सध्या आपल्याकडची जी यंग पॉप्युलेशन आहे आणि ह्या वर्षीचं जे जागतिक लोकसंख्या दिनाची जी थीम आहे म्हणजे एम्पॉवरिंग यंग पीपल, म्हणजे त्यांनी त्यांना हवं असलेलं कुटुंब ते निर्माण करू शकतील या दिशेने त्यांना सक्षम करणं, त्याच्यासाठी आपल्याला त्यांना फेअर आणि पीसफुल होपफुल आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना सक्षम बनवण्यासाठी एक यावर्षी एक विशेष लक्ष दिले गेले.
1: अच्छा डॉक्टर, आता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं कुटुंब नियोजनाचं नेमकं महत्व काय सांगता येईल आणि नागरिकांनी एका आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी स्वतःहून कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं?
0: कुटुंब नियोजनानेच आपल्याला नक्कीच, म्हणजे जसं आता लोकसंख्या वाढ हा जो मूळ मुद्दा आहे त्याचा जन्मदर वाढला तर लोकसंख्या वाढते. आता याच्यात मूळ मुद्दे तीन आहेत, एक जन्मदर, मृत्यूदर आणि टोटल फर्टिलिटी रेट. मृत्यूदर तर आपण वाढवू शकत नाही, मग राहिला आपला फक्त कंट्रोलमध्ये जन्मदर कमी करणे, टोटल फर्टिलिटी रेट एक रिप्लेसमेंट लेवलला आणणे, म्हणजे जेणेकरून आपलं. आणि हे जेव्हा प्रत्येक कुटुंबातील घटक, आधी आपला टार्गेट ओरिएंटेड अप्रोच होता, म्हणजे ज्यांना 2-3 पेक्षा जास्त पाल्य असतील त्यांना टार्गेट करून त्यांचे ऑपरेशन करणे, किंवा 1/70 आपण जे पाहिलं तसा परिणाम ती योजना तशी राबवली जायची. परंतु नंतर टार्गेट फ्री अप्रोचची एक स्ट्रॅटेजी अवलंबली गेली, मग त्याच्याने त्यांना एक बास्केट ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह, म्हणजे त्यांना काय काय पर्याय उपलब्ध आहेत त्याच्यात त्यांनी निवड करायची आणि त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, आजारांचं प्रमाण कमी होण्यात होतो आणि पुढील पिढी आपण चांगली सक्षम आणि चांगली घडवण्यात त्याचा हातभार लागतो.
1: बरोबर. आता जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं श्रोत्यांना लोकसंख्या स्थिरीकरण आणि निरोगी समाजासाठी काय सल्ला द्याल?
0: म्हणजे एक छोटं कुटुंब सुखी कुटुंब म्हणतो आपण, किंवा हम दो हमारे दो म्हणतो, हे नुसतं म्हणून काही उपयोग नसतो. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती त्याचं स्वतःचं ते नैतिक कर्तव्य आहे असं समजून शासनाच्या योजनांमध्ये स्वतः इन्वॉल्व्ह होत नाही, सहभाग नोंदवत नाही, तोपर्यंत त्याची चांगली फळे आपल्याला दिसणारच नाहीत. म्हणजे जसं 1/70 आपल्याला जसं पूर्वी एक पोषणसाठी जी अडचण होती न्यूट्रिशन याच्यासाठी, मग ते ग्रीन रिव्होल्युशन झालं, ते कशामुळे झालं? लोकांच्या कम्युनिटीच्या सहभागामुळे. तशी प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून पुढे येऊन एक ज्या शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा आहेत कुटुंब नियोजनासाठी, त्याच्यातील एक जी त्यांना व्यवस्थित असेल त्यांच्या स्टेजनुसार त्यांच्या स्वतःसाठी जी योग्य वाटत असेल त्याची चॉईस करून लोकसंख्या नियंत्रणात त्यांनी सहभागी होणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपण एक समृद्ध देशाकडे
1: वाटचाल
0: करू शकतो.
1: बरोबर. एकूणच डॉक्टर, लहान आणि निरोगी कुटुंब हाच एका सुदृढ समाजाचा आणि देशाचा खरं तर पाय आहे, आणि याविषयी आज लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं तुम्ही मार्गदर्शन केलं ते निश्चितच आपल्या श्रोत्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: स्वस्थ भारत या कार्यक्रमात 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम याविषयी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सूरज हंजगे यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात स्वस्थ भारत हा आरोग्यपर आधारित.

न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या, तर 7:15 विधिमंडळ समालोचन आम्ही आमच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी गेला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला अब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
3: घाल घाल पिंगा वारा माझा परसा.
4: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
5: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्याने मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारला.
4: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
2: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्या वर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
2: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी

0: पावले चाले रम्य दुपार।
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
2: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल।
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र।

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 244 अंकांची वाढ. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासण्यात आल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळे आता अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं काम संस्थगित करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. या लेखापरीक्षणामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची माहिती मिळेल असं ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. विदर्भ आणि मराठवाड्यात कमी झालेला पाऊस ही चिंतेची बाब आहे. त्याचवेळी राज्याच्या अनेक भागात पावसामुळे झालेल्या दुर्घटना दुर्दैवी असल्या ते म्हणाले. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमान कोसळली. मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. तसंच विरोधकांनी तथ्य मांडण्याच्याऐवजी बिनबुडाचे आरोप केले आहेत असंही ते म्हणाले. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही. सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. 5वी बहुमताच्या जोरावर

सरकार कामकाज ढकलत आहे पण प्रशासनावर सरकारचा वचक नाही असा दावा त्यांनी केला. राज्यातल्या सिद्धिविनायक शिर्डीतील साईबाबा यासारख्या अनेक देवस्थानांच्या कारभारात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोपही पटोले यांनी यावेळी केला. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही, घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाहीत. याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. आज सकाळपर्यंत राज्यातल्या मोठ्या मध्यम आणि लघु अशा एकूण 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865.35 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. महसूल विभागनिहाय पाहता कोकण विभागात सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेला आठवडाभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. मोठ्या संख्येनं भारतीयांनी हातात तिरंगी झेंड्याच्या प्रतिकृती घेऊन जल्लोषात मोदी यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच सीएसएमटी हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपात पातळीवर सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुपस्ती कार्यातल्या धोकादायक स्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. भूराजकीय तणावामुळे गेले 2 दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार आज वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्या
सोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी

यावेळी स्पष्ट केलं. हिंगोली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसंच युवक काँग्रेसनं आज दडवाई हनुमान मंदिर परिसरात रघुपती राघव राजाराम या नावानं सत्याग्रह केला. अयोध्येतल्या राम मंदिरात दान निधीचा अपहार करणाऱ्यांचा काँग्रेसनं या सत्याग्रहाच्या माध्यमातून निषेध केला. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारनं पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378°7.8 अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. आता ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
1: मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील. म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण अख्यान.
2: शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाचा भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले. त्याचबरोबर रावण म्हणाला.

0: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंड वाहे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
5: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
6: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
7: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
2: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378°7.8 मीटर्स अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता ठीक 7:15 विधिमंडळ समालोचन आम्ही आमच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: नगर विकास विभागामार्फत आढावा घेतला जाईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत नियम 97 अन्वये सदस्य अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेसंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती त्यासंदर्भात ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेला 2009 मध्ये मंजुरी मिळाली होती त्यावेळी प्रकल्पाची अंदाजित किंमत 359.67 कोटी रुपये होती. पुढील काही वर्ष प्रकल्प प्रलंबित राहिल्यामुळे त्याच्या खर्चात वाढ होत गेली. सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर प्रकल्पाची किंमत आता 2,740.75 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून सध्या योजनेची 83.5% कामं पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या कामांवर न्यायालयाचंही लक्ष आहे. न्यायालयाने नियुक्त केलेली समिती दर 15 दिवसांनी प्रकल्पाचा आढावा घेत आहे. जलशुद्धीकरण केंद्रासह काही कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या आणि मंजूर साहित्याऐवजी अन्य साहित्य वापरल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील. यासंदर्भात समिती नियुक्त करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. समिती महिनाभरात अहवाल सादर करेल. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी समन्वयानं काम करावं असं आवाहनही सामंत यांनी केलं. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याक घटकातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत विकासाचा लाभ देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं जात असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य इद्रिस नायकवडी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली त्यावेळी ते बोलत होते. मंत्री झिरवाळ म्हणाले की अल्पसंख्याक विभागामार्फत विविध योजनांवर सन 2025-26 या आर्थिक वर्षात 947.74 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. खर्चाचं प्रमाण 84.84% आहे. त्यामुळे निधीची कमतरता नसून उपलब्ध निधीचा खर्चही समाधानकारक झाला आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये अनेक संस्थांकडून प्रस्ताव उशिरा प्राप्त होत असल्यानं त्यांना वेळेत लाभ देता येत नाही. या प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात येतील. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारायला राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत सदस्य प्रमोद जठार यांनी लक्षवेधी सूचना मांडली. मंत्री उदय सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारायला प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं कदम यांनी स्पष्ट केलं.
1: आत्ताच आपण ऐकलं विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक होते अनुराग कांबळे, याचं वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी एडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी परभणी

0: केंद्राची निर्मिती असेल.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

नमस्कार मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 19 आषाढ 1948 शके, अर्थात 10 जुलै 2026. सुरुवातीला ऐकूया हवामान अंदाज. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा येत्या 48 तासांपर्यंतचा हवामान अंदाज असा आहे. कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. श्रोतेहो, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सुगंधी आणि औषधी पिकांच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकता विकासाच्या संधींबद्दल औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था लखनऊ येथील कृषी विस्तार विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर ऋषिकेश भिसे यांची मुलाखत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपल्या कार्यक्रमामध्ये एक वेगळा विषय आपण घेऊन आलेलो आहोत. विषयाचं नाव आहे सुगंधी आणि औषधी पिकांच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजक विकासाच्या संधी. याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत, मार्गदर्शन घेणार आहोत. याविषयीच आपल्याला केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्थान लखनऊ इथले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर ऋषिकेश भिसे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.
1: नमस्ते मॅडम, आणि पुन्हा आपल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. नमस्कार.
0: ग्रामीण उद्योजकता जे आहे त्याच्यामध्ये शेतीची नक्की काय भूमिका राहणार आहे, काय सांगाल याबद्दल?
1: मॅडम, खरंच खूप छान प्रश्न आहे आणि आपल्या विषयाची सुरुवात पण फार उत्तम झालेली आहे. आपण जे म्हणत आहे की ग्रामीण उद्योजकता, म्हणजे हा जर काय आपण बघितलं, आताचा जो एरा आहे हा स्टार्टअपचा एरा आहे. जे काही आपल्या काही वर्षापासून हे सुरू झालेलं आहे किंवा स्टार्टअप आहे, उद्यम आहे, तर त्या दृष्टिकोनातून शेतकरी वर्गाला आणि पर्यायाने शेतकऱ्याची जी मुलं आहेत, आपल्या ग्रामीण युवा जो आहे हा एक उद्योजक म्हणून कसं काय वर येऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून आज विचार करणं गरजेचं आहे. कारण का आज पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये शेतीची एक सदंता आहे, एक इतिहास आहे, एक चांगल्या कृषीचा. परंतु कृषीमध्ये उद्योजक बनण्याच्या काही संधी आहेत, त्या कोणत्या आहेत? पर्टिक्युलरली औषधी आणि सुगंधी वनस्पती हे क्षेत्र एक वेगळं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये एक शेतकरी म्हणून बघताना आणि त्या पुढे जाऊन या क्षेत्रामध्ये एक उद्योजक म्हणून कसं काय आपल्याला नाव करता येईल, त्या आज आपण इथं चर्चा नक्की करूयात.
0: बरोबर. म्हणजे आपली शेती ती असेल नसेल पण तरी सुद्धा आपण याच्यामध्ये एक उद्योजकतेच्या संधी आपल्यासाठी उपलब्ध आहेत.
1: हो.

0: सर्वात महत्वाचं म्हणजे एक उद्योजक म्हणून सर्वात महत्वाचं जाणून घेणं गरजेचं आहे की कोणता पण उद्योग जर काही आपल्याला उभारायचा असेल किंवा करायचा असेल त्यातील सुरुवात ही ए पासून होते. म्हणतो की आपण ए टू झेड फार महत्वाचं आहे, मग क्षेत्र कोणतं पण असू द्यात. आणि त्यातल्या त्यात एक उद्योजक जर काय व्हायचं असेल तर ते शेतीची जाणीव असणं फार गरजेचं आहे. कारण का रॉ मटेरियल सप्लाय हा सर्वात महत्वाचा, म्हणजे जे म्हणतो की एक इनिशियल इन्व्हेस्टमेंट असते, तर ती कशी क्वालिटीची असेल, उत्तम असेल, तर नक्कीच तुमचा जो प्रोडक्ट आहे तो उत्तम असतो.
1: म्हणून पार्श्वभूमी शेती असणं
0: फार महत्वाचं आहे,
1: फार महत्वाचं,
0: फार महत्वाचं. भलेही ती केलेली नसेल परंतु ती बघणं गरजेचं आहे, ती अनुभव करणं गरजेचं आहे सोबतच्या सवंगड्यांकडून किंवा तिथे प्रत्यक्षात जाऊन, फार महत्वाचं आहे.
1: बरोबर सर, आज आपण असं म्हणतोय की सुगंधी आणि औषधी पिकांमध्ये एक उद्योजक म्हणून आपण त्याच्यामध्ये संधी जर आपण बघायचं झालं तर या पिकांना

0: सवंगड्यांकडून
1: हो
0: किंवा तिथे प्रत्यक्षात जाऊन फार महत्वाचं आहे.
1: बरोबर सर. आज आपण असं म्हणतोय की सुगंधी आणि औषधी पिकांमध्ये एक उद्योजक म्हणून आपण त्याच्यामध्ये संधी जर आपण बघायचं झालं तर या पिकांना एवढं महत्व का प्राप्त झालंय?
0: तर त्याचं उत्तर स्पष्ट सांगायचं म्हटलं तर जे तुम्ही आम्ही गेल्या काही वर्षापासून अनुभवत आहोत ते म्हणजे हवामानातील बदल. आणि जो हवामानातील बदल आहे म्हणजे जो पावसाचा आत्ता पण पाहू घेऊयात की बाबा म्हणजे पाऊस नाहीये म्हणजे हे एक चॅलेंज आहे. राजस्थानची काही असे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी फक्त आपण बघत होतो की रेतीला प्रदेश म्हणजे वाळूमय प्रदेश त्या ठिकाणी खूप पाऊस होत आहे हे का झालेलं आहे तो क्लायमेटिक चेंज आहे. आता या दृष्टिकोनातून म्हणजे हे काय बदलतं क्लायमेट चेंज आहे याच्यामध्ये काही असे कृषीपूरक व्यवसाय किंवा जे पारंपरिक शेती करत आलेलो आहोत त्या शेतीला सपोर्ट म्हणून काही शेती करणं फार गरजेचं आहे. आणि ते शेती करत असताना एक आपण उद्योजक होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये औषधी आणि सुगंधित वनस्पती याचा रोल फार महत्वाचा येतो की ही शेती हार्डी आहे कमी पाण्याची आहे तग कमी पाण्यामध्ये तग धरणारे आहे कमी त्याच्यामध्ये किडींचा आणि रोगांचा समावेश असतो त्याचबरोबर खरपतवार म्हणजे काही गवत जे म्हणतो वीड्स आहेत हे फार कमी होतात त्यामुळं पॉकेट फ्रेंडली असल्यामुळं शेतीही केली जाते आणि त्या शेतीनंतर ते उत्पादन मिळलं जातं. भले एक डायरेक्टली तुम्ही मार्केटमध्ये सेल करू शकता किंवा त्यातून कोणत्या एक उद्योजक रूपाने तुम्ही येऊ शकता त्यातील कोणत्या संधी आहेत ह्या आज युवकाला आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करूयात आणि नक्कीच मार्गदर्शन करूया.
1: बरोबर. म्हणजे सुरुवातीला आपण बाजारपेठेचा अंदाज घ्यायचा आहे मागणी लक्षात घ्यायची त्यानुसार आपल्या शेतीला आपल्या जमिनीला आपल्या वातावरणाला जे परवडेल किंवा जे योग्य वाण असेल योग्य पीक असेल ते आपण लावायचं आहे. एक तरुण म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की याची तुम्ही शेती करायची आहे आणि त्याचं उत्पादन घ्यायचं आहे मग व्यावसायिकता कशी तुम्हाला ह्याच्यामध्ये ठेवायची काय सांगाल?
0: आज सर्वात महत्वाचं म्हणजे एक आपला जो तरुण वर्ग आहे जो गावाकडील तरुण वर्ग आहे तर त्यांनी म्हणजे तो पण फार चाणाक्ष आहे आणि तो अभ्यासू आहे प्रश्न विचारतो हे फार महत्वाचं आहे. तर अशा तरुणांनी पुढे येऊन म्हणजे शेतीला एक आधारभूत नियोजन म्हणून काही पर्यायी शेतीचा अवलंबन करणं गरजेचं त्यामध्ये औषधी आणि सुगंधित वनस्पती आहेत ते करत असताना त्यातील कोणत्या उद्योगाच्या संधी आहेत म्हणजे काय तर हार्वेस्टिंग केल्यानंतर जे हर्ब शिल्लक राहिलेलं आहे त्यातून काही प्रोडक्ट निर्माण करता येतात का म्हणजे समजा कोणती मेडिसिनल वनस्पती असतील तर नक्कीच त्याच्यापासून काही कफ सिरप असतील
1: उठणं असेल
0: मेहंदी असेल असे काही एक उद्योजक म्हणून इनिशियली लो कॉस्ट इन्व्हेस्टमेंटचे उद्योजक म्हणून तुम्ही सुरुवात करू शकता.
1: त्यासोबत साधारण जे मसाज सेंटर असतात आयुर्वेदिक तिथे या पावडरची फार गरज असते.
0: हो आजचा जो ट्रेंड आहे मॅडम अरोमा थेरपीचा आहे. जर तुम्ही प्रामुख्याने बघितला तर बरेचसे कॉर्पोरेट क्षेत्र आहे जे मेट्रो सिटीज असतील किंवा जे युरोपियन कंट्रीज आहेत तर त्याच्यामध्ये अरोमा थेरपीला एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. पीस थेरपी पण देखील त्याला म्हणली जाते मेडिटेशन थेरपी म्हणली जाते. तर त्याच्यामध्ये रोजमेरी आहे लेव्हेंडर आहे त्याचप्रमाणे तुळस आहे लेमन ग्रास आहे या तेलांचा वापर केला जातो किंवा त्याच्यामध्ये रिहॅबिलेशन ॲबिलिटी असते म्हणजे आपण दिवसभर काम करतो वर्षानुवर्ष काम करतो महिनाभर काम करतो त्यामुळे आपली एक बॉडी थकवा जाणवतो परंतु इनर ट्रेस पण असतो तो जे ट्रेस रिलीफर जे आहेत हे सर्व वनस्पती आहेत. मग नुसतंच ती शेती करून त्याचं तेल सेल आउट करण्यापेक्षा त्यातील एक प्रोडक्ट तयार करून एक रिलीफर म्हणून तुम्ही एक उद्योजक म्हणून पण तुमचा मार्केटमध्ये सेल म्हणजे प्रोडक्ट आणू शकता.
1: तर या पिकांमुळे नक्की ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती कशी होईल याबद्दल काय सांगाल?
0: आता सुरुवातीला जाणून घेऊयात की लेमन ग्रास पामरोजा सिट्रोनेला तुळस जेरेनियम हे जे काही सुगंधित वनस्पती आहेत आपल्या महाराष्ट्रामधील बरेच जण शेतकरी करतात शेती करतात त्याचं तेल काढतात आणि तेल सेल करतात हे फक्त एक प्रायमरी स्टेज आहे म्हणजे एक म्हणतो आपण एक प्राथमिक वर्ग आहे हा शेतकऱ्याचा. आज आपण अपडेट होणं गरजेचं आहे म्हणजे उद्योजक कसं तर शेतीमध्ये म्हणजे ही शेती केल्यानंतर तेल विकणं ही प्रायमरी स्टेज आहे परंतु तेल विकताना ते तेल काढणं गरजेचं आहे. समजा बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडे तेल काढण्याची मशीन नसते तर ही एक स्कोप आहे ही एक संधी निर्माण

0: होते की काही जण डिस्टिलेशन युनिट फॅक्टरीज उभारू शकतात.
1: बर.
0: म्हणजे गावामध्ये समजा 15-20 शेतकरी आहेत, प्रत्येकाकडे असते तेल काढण्याची मशीन असतेच असं नाही, तर एकाने किंवा दुसऱ्याने तेल काढण्याची एक डिस्टिलेशन युनिट ते उभारू शकतात.
1: बरोबर.
0: शेतकऱ्यांचा माल तिथे घेऊन ते तिथे डिस्टिलेशन करून त्यातून ते एक उद्योजकता संधी उभारू शकतात.
1: बरोबर.
0: दुसरा आहे शेतकरी कसं काय करू शकतात, डिस्टिलेशन झाल्यानंतर जो डिस्टिल वेस्ट शिल्लक राहतो त्या टँकमध्ये तो वाळवून वर्मी कंपोस्टिंग
1: बर.
0: फार महत्वाचं आहे, ज्याला
1: अच्छा,
0: आपण म्हणतो की केचवा खत, गांडूळ खत.
1: गांडूळ खत.
0: आणि आज प्रत्येक शेतकरी इव्हन प्रत्येक देशाकडे ऑर्गेनिक शेती हा एकमेव पर्याय आहे, कारण का शेतीची उत्पादकता, आपल्या मातीची उत्पादकता वाढणं गरजेचं आहे. त्यामध्ये अशा काही ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा वापर का डिमांड फार वाढलेली आहे, त्यामुळं हे जे गांडूळ खत आहे ते करू शकतात. तिसरी समजा गांडूळ खत आहे, त्यासोबतच आता CSIR सीमॅप ही संस्था औषधी आणि सुगंधी वनस्पती काम करत असताना उद्योजकता संधी आयडेंटिफाय करत आहे.
1: बर.
0: त्यामध्ये आता आपण आता जस्ट आपण म्हणलो की जो हर्ब आफ्टर द डिस्टिलेशन जो मिळालेला आहे, म्हणजे जे डिस्टिल वेस्ट आहे, त्याच्यामध्ये त्याचा वापर करून मशरूम कल्टिवेशन पण आपण केलं जाऊ शकतं. आत्तापर्यंत ट्रॅडिशनली पॅडी स्ट्रॉ किंवा व्हीट स्ट्रॉ ह्या एक बेस किंवा रॉ मटेरियल वापरलं जात होतं, परंतु समजा जेरेनियमचं कोणी शेती केली, त्याचं डिस्टिलेशन केलं,
1: बर.
0: तर तो जो डिस्टिल वेस्ट आहे त्याचा वापर करू शकतो का, याचा देखील सीमॅपने अभ्यास केला. आणि न्यूट्रिएंट कंटेंट ॲट पार आलेला आहे, म्हणजेच काय तर मशरूम शेती पण देखील त्याचा वापर करून ही केली जाते. पुढे जाऊन तेच जे डिस्टिल वेस्ट आहे, समजा वर्मी कंपोस्टिंग झालं, त्यानंतर पण देखील कटलरीमध्ये आपण जाऊ शकतो. कटलरी म्हणजे काय, तर चमचे, द्रोण,
1: बर.
0: प्लेट्स हे देखील ते शेतकरी
1: रॉ
0: स्वतःचा एक
1: पासून.
0: रॉ पासून मटेरियल उपयोग करून लो कॉस्ट टेक्नॉलॉजीने उपयोग करू
1: हो,
0: शकतात.
1: बरोबर. त्रावळी वगैरे जसे
0: हो,
1: असतात.
0: आता तुम्ही म्हणताल याचा काय एवढा वापर आहे, तर सायंटिफिक दृष्टिकोनातून जर काय बघितलं आपण, तर आज बऱ्याच ठिकाणी, आपला भारत हा एक विविधपूर्ण देश आहे, वेगवेगळे कार्यक्रम होतात, सण साजरे करतो, तर त्यामध्ये आपण चीप रेटमध्ये प्लास्टिकचे किंवा थर्माकॉलचे प्लेट्स किंवा ग्लास वापरला जातो भोजनामध्ये. कोणताही गरम पदार्थ ज्यावेळेस प्लास्टिकमध्ये किंवा या थर्माकॉलच्या शीटमध्ये मिसळला जातो, तर त्यामधून एक कार्सोनिक कंपाऊंड रिलीज होतो. कार्सोनिक कंपाऊंड हा कॅन्सर कॉझिंग कंपाऊंड असतो, तर तो आपल्या शरीरामध्ये जातो, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये जातो, आणि तो स्लो रिलीजिंग असल्यामुळे काही वर्षानंतर आपल्याला आपल्या फार घातक असतो. मग तसं न होण्याकरता
1: बरोबर.
0: आपण सुरुवातीला त्याचं प्रिव्हेंशन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण हे उत्पादन जर काय केलं असे कटलरीचं, त्याचा अवेअरनेस केला, एका ग्रुपच्या सहाय्याने ते डिस्ट्रीब्युट केलं, म्हणजे प्लास्टिकला अवॉइड करून, थर्माकॉलला
1: बरोबर.
0: अवॉइड करून, याचा वापर करून, म्हणजे हे एक छान एक रोल मॉडेल सेटअप करू
1: इको
0: शकतात.
1: फ्रेंडली होईल.
0: इको फ्रेंडली पण होऊन जाईल. होय,
1: बरोबर आहे. आणि जर महिलांनी त्यांच्या परसमध्ये छोट्या प्रमाणात जरी विचार केला तर त्या करू शकतात का? कारण आपण आता असं बघतो की बचत गट असतात. एका बचत गटामध्ये साधारण 12-15 पर्यंत
0: नाही,
1: महिला असतात,
0: होय,
1: तर त्या सुद्धा हा व्यवसाय करू शकतात का?
0: हो, करू शकतात. जसं मी सांगितलं की समजा काही आणि आपण पाहिलं तर शेतीमध्ये 60-70% जे ह्युमन वर्क आहे
1: हो
0: हे महिलांचं फार महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे,
1: हो
0: म्हणजे ॲज अ लेबोरियस वर्कमध्ये पण आणि मॅनेजमेंटमध्ये पण. आता महिलांना याच्यामध्ये फार अनन्यसाधारण स्कोप आहे, खूप मोठा स्कोप आहे. कसा, तर त्यांच्यामध्ये ऑलरेडी एक नॅचरल गुणधर्म असतो मॅनेजमेंटचा, दूसरा आर्थिक गणित त्यांचं बरोबर असतं, आणि
1: बरोबर.
0: तिसरा ते म्हणजे संघटित होऊन काम करण्याचा. आता याच्यामध्ये आपण बघूयात की अगरबत्ती आणि धूपकोन हे देखील महिला या औषधी आणि सुगंधी वनस्पतीच्या शेतीतून बनवू शकतात. कसे,
1: बरोबर.
0: तर जेरेनियम आहे, लेमन ग्रास आहे, याचं तेल काढल्यानंतर त्यांचा जो हर्ब शिल्लक राहिलेला आहे, मग त्याचं जे डिस्टिल वेस्ट आहे
1: हो,
0: त्याच्यापासून ते अगरबत्ती निर्माण करू शकतात, किंवा
1: बरोबर.
0: ऑफर
1: धूपा
0: फ्लॉवर
1: असते ना, मला असं वाटतं.
0: फ्लो जे फ्लोलर वेस्ट आहे
1: हां, बरोबर.
0: त्याच्यापासून ते अगरबत्ती निर्माण करू शकतात. जेरेनियम असेल तर जेरेनियम ऑलरेडी जेरेनियमचं तेल आहे, ते बेस्ट सब्स्टिट्यूट ऑफ रोज ऑइल हे आहे, त्यामुळे तुम्ही एक जेरेनियम बेस्ड अगरबत्ती बनवू शकता. जास्मिन बेस्ड अगरबत्ती आहे, पामरोजा आहे, तर त्याचा त्या ह्या अगरबत्ती त्या
1: बरोबर.
0: महिला ह्या करू शकतात. आणि ग्रुप शेती असल्यामुळे, म्हणजे प्रत्येकाची शेती असावी असं नाही आहे,
1: बरोबर आहे.
0: गावामध्ये कुणाकडे ते असेल त्यांचा जो डिस्टिल वेस्ट शिल्लक राहिलेला आहे ते प्राप्त करून त्याला वाळवून ते
1: बरोबर.
0: अगरबत्ती निर्मित करू शकतात, किंवा धूपकोन बनवू शकतात, किंवा त्यातून पर्याय म्हणून कटलरी, कारण का
1: बरोबर.
0: आज

0: म्हणजे सरकारच्या विविध योजना आहेत त्यातून ते मशिनरी स्वतः खरेदी करून आपला उद्योग
1: मशिनरी परवडण्यासारख्या असतात.
0: हो, अगरबत्तीच्या पण काही मशिनरी आहेत, पण सुरुवातीला ज्यावेळेस कोणतं पण ते सुरुवात करतो बिझनेसचा, म्हणजे अगरबत्ती असेल, तर त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला 1-2 वर्ष अनुभव घ्यावा. हँडमेड ज्या अगरबत्ती आहेत, आणि हँडमेड अगरबत्तीला बाहेरच्या मध्ये फारच डिमांड आहे, बाहेर बाहेर कंट्रीजमध्ये ते देखील आहे. दुसरं एक आहे खस, ज्याला आपण वाळा म्हणतो. आपण बघतो की आपल्या गावामध्ये पण ओढ्याच्या किनाऱ्यामध्ये किंवा नदी नाल्याच्या तिथं तो आलेला असतो, परंतु तो वाळा वेगळा, तो खस वेगळा. आणि जो CSR सीमॅप सांगतो ती खसची शेती जी 1 वर्षाची आहे ती केल्यानंतर त्याचे जे रूट्स आहेत, तर त्या रूट्सचा तेल काढलं जातं. तेल काढल्यानंतर काही जे रूट्स असे शिल्लक राहिलेले असतात, तर आपले जे तमिळनाडूतले काही शेतकरी आहेत CSR सीमॅपचे बेनिफिशरी, तर ते मलेशिया आहे किंवा श्रीलंका आहेत अशा देशामध्ये त्याच्यापासून माळा बनवणे किंवा फार काही गोष्टी हँडमेड आणि हँडीक्राफ्ट बनवतात, कोड बनवतात, चप्पल बनवतात, त्यासोबतच काही कपडे देखील ते बनवतात. काही होममेड जे आहेत डेकोरेटिव्ह सामान ते बनवू शकतात. म्हणजे असं काही ते ट्रेनिंग ते घेऊन प्राप्त करू शकतात. वरचा जो त्यांचा पार्ट आहे तर तो हा कुलिंग एजंट म्हणून काम केला जातो, तर त्यापासून पण ते हँडीक्राफ्ट बनवू शकतात. म्हणजे हा एक महिलांच्यासाठी किंवा ग्रामीण उद्योजकांसाठी फार एक चांगला विषय आहे की शेतीच्या सोबत शेती केल्यानंतर जे तेल प्राप्त झालेलं आहे तेलाच्या नंतर
1: जे हर्ष त्याच्यातून बेस्ट आपल्याला,
0: वेस्ट पासून वेल्थ आणि वेल्थ पासून बेस्ट ऑफ द बेस्ट, ही एक परिकल्पना या शेतीतून त्यांना ते उभारू शकतात.
1: खूप छान गोष्ट आहे ही. आणि ही जी सुगंधी तेलं जी आहेत ते उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होते, म्हणजे पण पहिल्यांदा आपल्याला बाजारपेठेचाच विचार करावा लागणार आहे आणि मग उत्पन्न, ती कसं वाढत जातो हा आलेख त्यांचा?
0: स्पष्ट सांगायचं झालं तर बघा, ज्यावेळेस ते शेती करतात, शेतीचा अल्टिमेट एम त्यांचा हे असतो की त्यापासून त्यांना सुगंधी तेल प्राप्त व्हावं. लेमनग्रास आहे, पामरोज आहे, सिट्रोनेला यांच्या किंवा तुळस आहेत, यांच्या तेलाचा स्कोप आहेच, म्हणजे ते तेल सेल करून प्राप्त करतात. म्हणजे त्यांना ते उत्पन्न त्यांचं ते बीसी रेशो त्यांचा ते काढतात. आता काही ग्रुप असे असतात किंवा काही शेतकरी असे असतात, तेल सेल केल्यानंतर किंवा काही तेल ते स्वतः ठेवतात आणि स्वतःचा बिझनेस सेटअप करतात. म्हणजे जसं वर्मी कंपोस्टिंग आहे, कटलरी आहे, अगरबत्ती असेल, काही जण रोज वॉटरमध्ये जातात, ते आहेत. मग हा एक अतिरिक्त त्यांचा फायदाच म्हणावा लागेल किंवा एक बिझनेस मॉडेल ते सेट करतात, म्हणजे जेणेकरून ते एम्प्लॉयमेंट जनरेशनचं पण काम त्या ठिकाणी सुरू होऊन जातं. म्हणजे सुरुवातीला करायला गेले ते एकच काम कल्टिवेशनचं, परंतु त्यासोबतच ज्यावेळेस त्यांना कळतं की आपण आपला एक माल किंवा आपला एक प्रोडक्ट घेऊन पुढे येऊ शकतो. त्यातलं एक तुम्हाला एक सुंदर एक्झाम्पल सांगतो राजस्थानमधलं, की राजस्थानमधून एक डिस्ट्रिक्ट आहे राजसमंद, तर तिथील काही महिलांचा ग्रुप होता, त्यांनी अरोमा मिशनच्या अंतर्गत लेमनग्रासची शेती केली 1-2 एकरमध्ये. महिला जे सुरुवातीला सांगितलं त्याच्यामध्ये मॅनेजमेंट स्किल असतं, एकजुटीने काम करतात, तर त्यातील एक काही प्रगत महिला होत्या, तर त्यांनी विचार केला की राजसमंद आमच्या शेजारी तर उदयपूर आहे, उदयपूर जे आहे ते बेस्ट टुरिस्ट प्लेस आहे, तर त्यांनी एक ब्रँड तयार केला की लेमनग्रास. तिथं बरेचसे फॉरेनचे पण टुरिस्ट येतात. लेमनग्रासची त्यांनी शेती केलेलीच होती. लेमनग्रासचा त्यावेळेचा रेट होता 1400 रुपये पर केजी प्रमाणे ते विकत होते. मग त्यांनी छान एक ब्रँड तयार केला, त्यातील त्यांचा जो महिलांचा ग्रुप होता SHGचा, त्यातील सर्व एक वयस्कर महिला होती राणूबाई म्हणून, त्यांच्या नावाचा त्यांनी ब्रँड तयार केला, सुंदर पॅकेजिंग केलं लेमनग्रास ऑइल म्हणून, आणि त्यांनी छोट्या छोट्या 50 ml 100 ml शाशीमध्ये त्यांनी त्यांचं खूप डेकोरेटिव्हली वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा स्टॉल त्यांनी क्रिएट केला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे अल्टिमेट कस्टमर असतात वापर करणारे, त्यांना माहीत असतं की इट इज अ प्युअर आहे, त्यामुळे त्यांना जे म्हणजे 1 kg मध्ये 1400 रुपये मिळवायचे, तेच त्यांनी 14-20 हजार रुपये 1 kg मध्ये मिळवायला सुरुवात केली, ज्यावेळेस त्यांनी छोट्या छोट्या शाशीमध्ये ते सेल. म्हणजे हे काय एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी फार महत्वाची आहे. म्हणजे ते सांगायचं आहे की ज्यावेळेस
1: तरुणांना तुम्ही काय सांगू शकाल की आता आपल्या महाराष्ट्रातला तरुण आहे, त्याचं शिक्षण झालेलं आहे, त्याचं म्हणजे आजचे तरुण आपण असं म्हणलं की ते टेक्निकली खूप चांगले हुशार असतात, सोशल मीडिया वापरतात, मग तुम्ही त्यांना काय सांगाल की तुम्ही उद्योजकता जर तुम्हाला याच्यामध्ये रोजगाराच्या

0: संधी किंवा व्यवसायाच्या संधी तुम्हाला हव्यात, तर तरुण म्हणून त्यांनी कसं बघितलं पाहिजे, याच्याकडे काय केलं पाहिजे त्यासाठी?
1: आता जे औषधी आणि सुगंधित वनस्पतीची शेती करत आहेत, जो आपला तरुण वर्ग आहे, शेती करत आहेत आपल्या आई वडिलांच्या सोबत शेती करतात किंवा ते स्वतः शेती करत आहेत, उत्तम. परंतु ज्यावेळेस ते स्वतःला एक उद्योजक म्हणून उभं करणार आहे, सर्वात महत्वाचं म्हणून म्हणजे ते हुशार आहेत, तर त्यांनी सर्वात महत्व त्यांनी स्वतःचा एक उद्यमी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे,
0: बर
1: MSME रजिस्ट्रेशन.
0: बर
1: आधार कार्ड, पॅन कार्ड ऑनलाईन पोर्टलवरती गेले तर त्यांना ते आहे. त्यातून काय होतं की ते एक उद्योजक आहेत हे एक स्वतःची त्यांची आयडेंटिटी मार्केटमध्ये तयार होऊन
0: तयार
1: जाते.
0: होते, बरोबर आहे.
1: त्यानंतर ते त्या सर्टिफिकेटद्वारे ते MSME थ्रू भांडवल म्हणजे जे आहे ते अप्लाय करू शकतात
0: अरे वा,
1: वेगवेगळ्या परियोजनांना. याचा वापर करून ते काय करू शकतात की त्यातील म्हणजे त्या मेडिसिनल अरोमॅटिक प्लांट क्षेत्रातील ज्या काय आपण आता चर्चा करत आहोत, की कटलरी मेकिंग आहे, अगरबत्ती आहे किंवा धूप बनवण्याचा असेल, रोज वॉटर असेल, तर त्यातील ज्या मशिनरी आहेत ते घेण्याकरता त्यांना ते फायदा होईल. मग आताचा उद्योजक सर्वांना माहित आहे की बाबा सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे, ऑनलाईन पोर्टल्स असतील, समजा ते अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, मिंत्रा असेल, म्हणजे सगळ्यावरती ते आपला प्रोडक्ट हे लॉन्च करू शकतात.
0: बरोबर,
1: त्याकरता असं वेगळं काही ऍडव्हर्टाईज करायची त्यांना गरज नाहीये. ते असे काही प्लॅटफॉर्म ऑलरेडी सेटअप आहेत, त्यातून ते करू शकतात किंवा वेबसाईट बनवून ते अवेअरनेस करू शकतात. सर्वात महत्वाचं म्हणजे आहे की लोकल मार्केट तयार करणं. लोकल मार्केट तयार करणं म्हणजे कसं की तुमचा प्रोडक्ट कोणता आहे. समजा आपला महिलांनी अगरबत्तीचा सेटअप केलेला आहे, हँडमेड अगरबत्ती आहेत, तर ते गावामध्येच त्या अगरबत्ती म्हणजे मंदिरं असतात किंवा मस्जिद आहेत, गुरुद्वारे आहेत, त्या ठिकाणी याचा वापर सर्रास होतोच. त्या ठिकाणीच ते सेल आउट करू शकतात, तिथे त्यांची मॉप टू मॉप किंवा डोअर टू डोअर पब्लिसिटी करू शकतात. ऑनलाईन माध्यमातून पण ते लॉन्च करू शकतात. लोकल ग्रोसरी सेंटर्स आहेत, त्यांना ते देऊ शकतात. फार महत्वाचं आहे.
0: आणि ग्रामीण पर्यटन जे आहे आणि सुगंधी पिकांची शेती, तर ह्याचा परस्पर कसा संबंध येतो?
1: हा तर मी म्हणेल की मॅडम एक फार मस्त प्रश्न आहे. का? अॅग्रो टुरिझम ही संकल्पना आहे. अॅग्रो टुरिझमच्या सोबतच आपण अरोमा टुरिझम ही संकल्पना आणू शकतो. जे शेतकरी या औषधी आणि सुगंधी वनस्पतीची शेती करतात, अरोमा टुरिझम म्हणजे कसं, तर समजा एक गाव आहे, आयडियल गाव आहे, तिथं काही शेतकरी आहेत लेमनग्रासची शेती करतायत, पामरोजा शेती करतायत, जेरेनियमची शेती करतायत. मग गावातील तरुणांनी हे सेट करणं गरजेचं आहे की अरोमा टुरिझम. अरोमा टुरिझम म्हणजे काय की कुठेतरी छोट्याशा हट तयार करणं, म्हणजे असे जे टुरिस्ट येतात त्यांना ह्या गोष्टी दाखवणं गरजेचं आहे. एक हर्बल गार्डन तयार करणं, हर्बल गार्डन मध्ये जे अश्वगंधा, सर्पगंधा, हडजोड वनस्पती, त्या आपल्या दृष्टिकोनातून का महत्वाच्या आहेत, त्या कॉन्झर्व करणं का गरजेचं आहे, त्यांचं हार्वेस्टिंग किंवा ज्या अशा लो पाव चालणाऱ्या आहेत त्यांना नामशेष होत चाललेला आहे, त्यांना वाचवणं का गरजेचं आहे, असा एक अवेअरनेस क्रिएट करणं फार गरजेचं आहे. म्हणजे शेती पण होणार, टुरिझम पण होणार, त्यासोबतच नॅचरल कॉन्झर्वेशनचा अवेअरनेस देखील होणार. आणि पर्यायानं जी लोक अशा ठिकाणी टुरिझमला व्हिजिट देतील त्यांना कळतं की जे आताचं जे इनिशिएट चालू आहे सरकारचं की लोकलला होकल होणं गरजेचं आहे. म्हणजे जे आपले लोकल एंटरप्राइजेस आहेत जे ही शेती करतायत ते पण सबळ होत जात आहेत, त्यासोबतच आपली आर्थिक जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे ती पण चांगली सक्रिय होऊन जाईल.
0: तर मला असं वाटतं की आपण ही जी चर्चा केली की सुगंधी आणि औषधी पिकांच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना कोणत्या उद्योगाच्या संधी त्यांना उपलब्ध आहेत, तर या विषयात तुम्ही इथे आलात आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम. धन्यवाद.

0: श्रोतेहो, आता आपण ऐकलं सुगंधी आणि औषधी पिकांच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकता विकासाच्या संधींबद्दल औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था लखनौ येथील कृषी विस्तार विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर ऋषिकेश बिसे यांची मुलाखत. आता कृषीवाणीमध्ये आपण ऐकणार आहोत उसामध्ये जाळे करणाऱ्या कोळींचा प्रादुर्भाव आणि उपाययोजना याबद्दल.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, गेल्या काही काळात सातत्यानं 30 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिलेल्या उष्ण तापमानात आणि कोरड्या हवामानामुळे ऊस पिकामध्ये लीफ वेबर माईट म्हणजेच जाळं करणारी कोळी या किडीचा

0: भातृभाव वाढत आहे. राज्यातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या प्रमुख ऊस पट्ट्यात या किडीची तीव्रता अधिक आढळली आहे. उसाच्या जातीनुसार प्रादुर्भावाचं प्रमाण कमी अधिक दिसत आहे. या सूक्ष्म कोळी पानांच्या खालच्या बाजूस जाळं तयार करून पानातून रस शोषण करतात. परिणामी प्रकाशसंश्लेषणावर परिणाम होऊन उत्पादनात 20-30% घट होऊ शकते. या लीफ वेबर माईटची ओळख, नुकसानीचं स्वरूप, वातावरणीय घटकांचा प्रभाव जाणून घेऊया. लीफ वेबर माईट म्हणजेच जाळं करणारी कोळीचा प्रादुर्भाव उष्ण आणि तुलनेनं कोरड्या हवामानात अधिक वाढतो. संशोधनात 30-34° सेल्सिअस तापमान आणि 70-80% सापेक्ष आर्द्रतेच्या काळात कोळीची संख्या सर्वाधिक आढळून येते. तापमान वाढल्यास कोळीची वाढ, प्रजनन आणि जाळ्यांची निर्मिती वेगानं होते. मात्र पावसामुळे जाळ्या तुटून वसाहतीचं नुकसान होत असल्यानं तिची संख्या कमी होते. त्यामुळे सलग उष्ण हवामान या किडीस पोषक ठरतं तर पाऊस तिच्या नैसर्गिक नियंत्रणास मदत करतो. या किडीची अंडी अवस्था, त्यानंतर पिल्ला अवस्था, त्या पुढची अवस्था म्हणजे प्रौढ अवस्था, अशा 3 अवस्थेमध्ये जीवनक्रम असतो. मादी कोळी पानांच्या खालच्या बाजूस जाळ्यामध्ये अंडी घालते. अंडी उबवण्याचा कालावधी 3-4 दिवसांचा असतो. त्यानंतर 2-3 दिवस आणि 3-4 दिवस अशा 2 पिल्ला अवस्थांमधून तिची वाढ होते. वाढ पूर्ण झाल्यावर प्रौढ नर आणि मादी कोळी तयार होतात. प्रौढ कीड 10-12 दिवस जगतो. कोळीचा संपूर्ण जीवनकाळ 18-23 दिवसात पूर्ण होतो. त्यामुळे अल्पावधीत अनेक पिढ्या तयार होऊन या कोळीचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढतो. पिल्ला आणि प्रौढ कोळी पानांच्या खालच्या बाजूस करडे तपकिरी जाळे विणून वसाहती तयार करतात. जाळ्यामध्ये राहून पानाचा रस शोषतात. सुरुवातीला पानांवर पांढरे किंवा फिकट पिवळसर ठिपके दिसतात. प्रादुर्भाव वाढल्यास ठिपके एकत्र येऊन मोठे पांढरट चट्टे तयार होतात. प्रादुर्भाव पानाच्या शेंड्याकडील भागात जास्त आढळतात. सतत रस शोषल्यानं पानं निस्तेज, पिवळी आणि अशक्त होतात. तीव्र प्रादुर्भावात पानं तपकिरी पडून सुकून जातात. प्रकाशसंश्लेषणात अडथळा येऊन वाढ आणि उत्पादन घटतं. खोडवा उसामध्ये प्रादुर्भाव नव्या लागवडीपेक्षा अधिक प्रमाणात आढळतो. या किडीमुळे उसाच्या उत्पादनात 20-30% घट होऊ शकते. या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी योग्य पद्धतीनं ऊस पिकामध्ये व्यवस्थापन करावं. उसाचं शेत तणमुक्त ठेवावं. नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा आणि अतिप्रादुर्भावग्रस्त पानं काढून ती नष्ट करावीत.
1: श्रोतेहो, आता कृषीवाणीमध्ये आपण ऐकलं उसामध्ये जाळे करणाऱ्या कोळींचा प्रादुर्भाव आणि उपाययोजना याबद्दलची माहिती. आता जाणून घेऊया बाजारभाव. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे दैनंदिन घाऊक बाजारभाव अनुक्रमे किमान, कमाल आणि सरासरी भाव क्विंटलसाठी असून रुपयांमध्ये असे आहेत. महिको बाजरी 565 क्विंटल आवक, 3,400 कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर 3,800 तर सरासरी दर 3,600. शरबती गहू 475 क्विंटल आवक, 5,100 कमीत कमी दर, 6,200 जास्तीत जास्त दर तर 5,650 सरासरी दर. मालदांडी ज्वारी 744 क्विंटल आवक, 6,000 कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर 6,400 तर सरासरी दर 6,200. डाळिंब 147 क्विंटल आवक, 1,500 कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर 15,500 तर सरासरी दर 4,500. डाळिंब आरक्ता 867 क्विंटल आवक, 1,000 कमीत कमी दर, 11,000 जास्तीत जास्त दर तर 6,000 सरासरी दर. त्याचप्रमाणे बटाटा लोकल 3,923 क्विंटल आवक, 1,000 कमीत कमी दर, 1,600 जास्तीत जास्त दर तर 1,300 रुपये सरासरी दर. कांदा लोकल 6,397 क्विंटल आवक, 1,000 कमीत कमी दर, 2,800 जास्तीत जास्त दर तर 1,900 सरासरी दर. टोमॅटो 3,206 क्विंटल आवक, 1,000 कमीत कमी दर, 2,200 जास्तीत जास्त दर तर 1,600 सरासरी दर. हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे दैनंदिन बाजारभाव. श्रोते हो, याबरोबरच

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यमलहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 8 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.
2: शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाच्या भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले. त्याचबरोबर रावण म्हणाला.

बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 020-2553-1705 आणि 1706. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी. आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
1: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
0: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
2: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंड आहे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
0: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
3: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
4: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
5: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
4: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
5: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
4: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
5: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
6: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते

0: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले। व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित। राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका। अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ। 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले। न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लेगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं। गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता। भारतीय समुदायानं समृद्ध सांस्कृतिक वारशाचं रंगतदार प्रदर्शन घडवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज ऑकलंडमध्ये स्वागत केलं। 2 दिवसांच्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे। न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासोबत मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली। मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला। ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली। ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली। संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली। ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले।
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी। हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे। फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की।
0: महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं। अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही। विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे। तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले। महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली। याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकल्याचं त्यांनी जाहीर केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारने दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली। अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते। मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमान कोसळली। मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं ते म्हणाले। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली। विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला। 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे। यानंतर विधान परिषदेचं कामकाज संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी आज केली। हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं ते म्हणाले। राज्य सरकारनं

या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही, घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेते पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाही. याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमध्ये केली आहे. सध्या उत्तर प्रदेश राज्य सरकारनं नेमलेले विशेष तपास पथक या प्रकरणी चौकशी करत आहे. भूराजकीय तणावामुळे गेले 2 दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. महिला क्रिकेटमध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यातला एकमेव कसोटी सामना आज इंग्लंडमध्ये लॉर्ड्स मैदानावर सुरू झाला. दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात झाली. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतानं पहिल्या डावात आतापर्यंत 200 टप्पा पार केला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 5 बाद 202 धावा झाल्या होत्या. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं औषधविषयक नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाईल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. यापूर्वी वेलची, आलं किंवा इतर उग्रवासाच्या पदार्थापासून तयार केलेल्या औषधात अल्कोहोलची मात्रा जास्त असताना नशेसाठी त्याचा गैरवापर होत असल्याचं आढळल्यावर हा नियम दुरुस्त करण्यात आला. विविध राज्य सरकारांनीही अशी मागणी केली होती असं केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या औषधांच्या उत्पादनाकरता वेगळा परवाना घेणं बंधनकारक असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी सांगितलं. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघ जाहीर झाला आहे. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य शिक्षक सजॉर्ड मरिनज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागायो या शहरांमध्ये होणार आहेत. भूकंपाचा धक्का बसलेल्या व्हेनेझुएलाला भरीव मदत करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली अमिस्ताद मोहीम पूर्ण करून भारतीय मदत पथक आज दिल्लीला परतलं. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी याबाबत कृतज्ञता व्यक्त केली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञानादी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत

0: मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
1: माहिती संदर्भ अन किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोते हो एक कलाकार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि ओंकार दीक्षितचा आपल्या सगळ्यांना नमस्कार. श्रोते हो मराठी चित्रपट संगीत आणि पार्श्व गायनाचा सुवर्ण काळ ज्या काही मोजक्या आवाजांनी समृद्ध केला त्यामध्ये गायक जयवंत कुलकर्णी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यायला हवं. आज या अष्टपैलू गायकाचा स्मृतिदिन. 31 ऑगस्ट 1931 रोजी जन्मलेल्या जयवंत कुलकर्णी यांनी 70 आणि 80 दशकात आपल्या दमदार स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. श्रोते हो त्यांच्या गायकीचा विचार करताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे त्यांच्या स्वरातील अफाट ऊर्जा आणि कोणत्याही पठडीत न अडकणारा त्यांचा कलंदर अंदाज. त्यांचा वैयक्तिक स्वभाव जितका दिलखुलास आणि मनमौजी होता तितकाच तो त्यांच्या गाण्यातूनही उमटायचा. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या याच स्वभावाला साजेशा एका अत्यंत लोकप्रिय गाण्यानं करूया.

रसिक हो, या गाण्यातून जयवंतजींच्या स्वरांची जी ऊर्जा आपण अनुभवली त्यामागे एक खूप मोठा सांगीतिक संघर्ष होता. आज आपण ज्या स्वरांचा सुवर्णकाळ पाहतो त्यांचं बालपण मात्र अत्यंत हलाखीत गेलं. वेळप्रसंगी गाड्या धुवून इतर लहान मोठी कामं करून त्यांनी आपला उदरनिर्वाह केला. पण या संघर्षातही त्यांनी आपली गाण्याची आवड कधीही कमी होऊ दिली नाही. प्रसिद्ध शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवास्कर यांच्याकडून त्यांनी गायनाचे रितसर धडे गिरवले. देवास्करांनी त्यांना केवळ गायनच शिकवलं नाही तर उत्तम हार्मोनियम वाजवण्याची कलाही दिली. आपल्या गुरूंनी त्यांना एक मोलाचा गुरुमंत्र दिला होता. ते म्हणाले होते, कोणत्याही क्षेत्रात कारकिर्द घडवली तरी तुझ्या खुल्या गळ्यातील सूर कधी सोडू नकोस. आणि नेमकी हीच शिकवण जयवंतजींनी मनात पक्की केली होती. शास्त्रीय संगीताची हीच उत्तम बैठक त्यांच्या भक्तिगीतांमध्ये कशी उमटली याचं एक उत्तम उदाहरण आता आपण ऐकणार आहोत. सध्या आपल्या पुण्यात आषाढी एकादशीच्या निमित्तानं एक अभूतपूर्व भक्तीचा सोहळा रंगला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पुण्यात आगमन झालं असून अवघं शहर टाळ मृदुंगाच्या गजरानं विठ्ठलमय झालंय. अशा या पवित्र वातावरणात जयवंतजींच्या स्वरातील आर्तता आता आपण अनुभवूया. विशेष म्हणजे या गाण्यात त्यांच्यासोबत स्वरगंधर्व सुधीर फडके आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित सुरेश वाडकर या दिग्गज गायकांचे स्वर आहेत. एकमेकांच्या स्वरांशी सुसंवाद साधत स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवण्याचं जयवंतजींचं जे कौशल्य होतं ते या गाण्यातून स्पष्ट होतं. ऐकूया तेच भक्तिगीत.

जयवंत कुलकर्णी यांच्या कारकिर्दीचा आलेख पाहिला तर दादा कोंडके यांच्या चित्रपटांशी असलेलं त्यांचं समीकरण हा मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी अध्याय ठरला. अनेक मराठी गाण्यांना अस्सल गावरान ढंगात गाऊन एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान जयवंत कुलकर्णी यांना जातो. जयवंतजींच्या आवाजाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं व्हॉइस मॉड्युलेशन, म्हणजेच पडद्यावरील पात्राच्या देहबोलीनुसार आवाजात अचूक बदल करणं. दादा कोंडके यांच्या अभिनयाची जी एक विशिष्ट गावरान ढब होती ती जयवंत कुलकर्णी यांनी आपल्या सुरांमध्ये इतकी हुबेहूब उतरवली होती की हा आवाज दादा कोंडके यांचाच हे समीकरण जणू काही बनून गेलं होतं. गाणं ऐकताना पडद्यामागचा गायक विसरून श्रोता थेट त्या पात्राशी जोडला जायचा. कार्यक्रमात आता दादा कोंडके यांच्यावर चित्रित झालेलं एक असंच लोकप्रिय गाणं ऐकूया.

असा पदर वाऱ्याशी उरतो बग बघून जीव धार धारतो तुझा पदर वाऱ्याशी उरतो अग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुल्लाबाचे फुला गुल्लाबाचे फुला माझे

श्रोतेहो, गायक जयवंत कुलकर्णी यांच्या नावावर जी उडत्या चालीची आणि धमाल गाणी जमायत त्यातलं आणखी एक अत्यंत लोकप्रिय आणि तितकंच वैशिष्ट्यपूर्ण गाणं आता आपण ऐकणार आहोत, मनाच्या धुंदीत लहरीत. या गाण्यामध्ये एक अतिशय सुंदर उडती चाल आणि ठेका धरायला लावणारी वेगवान लय आहे. जयवंतजींच्या आवाजाचं अष्टपैलुत्व हेच होतं की गाणं कितीही वेगवान किंवा उडत्या चालीचं असलं तरी ते त्यातला गोडवा आणि शब्दांचे भाव कुठेही कमी होऊ देत नसत. या गाण्यातून आपल्याला त्यांच्या आवाजातील तोच दिलखुलास अंदाज प्रकर्षानं जाणवतो.

श्रोतेहो, महाराष्ट्राच्या मातीतलं लोकसंगीत आणि लावणी या प्रकारावर जयवंजींचं विशेष प्रभुत्व होतं. चित्रपट संगीताशिवाय त्यांनी जयवंत कुलकर्णी पार्टी, स्वरवंदना आणि स्वरांच्या मळ्यात यासारख्या सांगीतिक प्रयोगांद्वारे रसिक श्रोत्यांशी थेट संवाद साधला आणि अनेक किस्से ऐकवले. या प्रवासात त्यांच्या पत्नीची त्यांना मोलाची साथ लाभली, ज्या स्वतः नोकरी करून जयवंजींच्या कार्यक्रमाचं उत्तम व्यवस्थापन पाहायच्या. जयवंजी हे फक्त गुणी कलाकार नव्हते तर एक संवेदनशील माणूसही होते. क्रिकेटर विजय मर्चंट यांच्यासोबत त्यांनी विकलांगांसाठी अगदी मनापासून काम केलं, ज्यावरून त्यांची समाजाप्रती असणारी आस्था दिसून येते. कार्यक्रमात आता जे गाणं आपण ऐकणार आहोत, या गाण्यातील सुरांचा जो नखरा आणि खट्याळ बाज आहे, तो जयवंजींच्या गळ्याचा एक वेगळाच पैलू दाखवतो. ऐकूया तेच गाणं.

0: आधीच कशाला तंटा बकेडा तुझा माझा जोडा पाय घाल खोडा तुझा माझा जोडा पाय घाल खोडा।
1: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना जयवंत कुलकर्णी यांच्या गायकीचा आणखी एक महत्वाच्या तांत्रिक पैलूबद्दल बोलणं अगदी गरजेचं आहे। ते म्हणजे हाय पिच, म्हणजे वरच्या पट्टीत अतिशय ताकदीनं आणि पूर्ण सुरात गाण्याची त्यांची क्षमता। गाणं कितीही वरच्या पट्टीत असलं तरी त्यांच्या आवाजाचा बेस आणि त्यातील जोश कधी कमी होत नसे। आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते याचं अगदी उत्तम उदाहरण आहे। हे गाणं आहे ज्योतिबाचा नवस या गाजलेल्या चित्रपटातलं। ज्योतिबाचा नवस आणि एकटा

जीव सदाशिव या चित्रपटांमधील उत्कृष्ट पार्श्वगायनासाठीच जयवंत कुलकर्णी यांना महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून गौरवण्यात आलं. कार्यक्रमात आता जे गाणं आपण ऐकणार आहोत या गाण्यात वरवर जरी मनोरंजन वाटत असलं तरी त्यात मानवी जीवनाचं एक खूप सोपं आणि व्यावहारिक तत्वज्ञान दडलंय. जगण्यातले चढ उतार आणि सुखदुःखांकडे सकारात्मकतेनं कसं पाहावं हा संदेश जयवंतजींनी आपल्या खंबीर आणि आत्मविश्वासानं भरलेल्या आवाजात मांडलाय. एकूणच हे गाणं त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा अर्क म्हणावा लागेल.

0: श्रोतेहो, आपल्या स्वरांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे अष्टपैलू गायक जयवंत कुलकर्णी यांचं 10 जुलै 2005 रोजी निधन झालं. पण त्यांनी गायलेली शेकडो गाणी आजही पिढ्यानपिढ्या रसिकांच्या ओठांवर रुंजी घालत आहेत आणि घालत राहतील. या महान कलाकाराच्या स्मृतींना अभिवादन करून आजचा एक कलाकार हा कार्यक्रम इथेच समाप्त करण्याची ओंकार दीक्षितला अनुमती द्या. नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यमलहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, तर 9:30 करंट अफेअर हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मुंबईचा जावई या चित्रपटातील गीत. सुधीर फडके यांचं संगीत असलेल्या या गीताचे गीतकार आहेत ग.दि. माडगुळकर आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकलं मुंबईचा जावई या चित्रपटातील गीत. रामदास कामत यांच्या स्वरातल्या या गीताचे गीतकार होते ग. दि. माडगुळकर, तर संगीतकार होते सुधीर फडके. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जावई विकत घेणे आहे या चित्रपटातील गीत सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या गीताचं संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोतेहो, आत्ता आपण ऐकलं जावई विकत घेणे या चित्रपटातील गीत. गायक होते सुधीर फडके आणि आशा भोसले. जगदीश खेवूडकर यांनी लिहिलेल्या गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनोळखी या चित्रपटातील गीत. स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा. जगदीश खेवूडकर यांच्या गीतालाचं संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोते, आता आपण ऐकलत अनोळखी या चित्रपटातील गीत आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंद्र होता साक्षीला या चित्रपटातील गीत आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. सुधीर फडके यांचं संगीत तर जगदीश खेबुडकर यांचे शब्द.

श्रोतेहो, आत्ता आपण ऐकलत आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातील गीत. गीतकार होते जगदीश खेबुडकर, तर संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कामापुरता मामा या चित्रपटातील गीत. स्वर आहे लता मंगेशकर

श्रोते हो, आता आपण ऐकलं कामापुरता मामा या चित्रपटातील गीत. स्वर होता लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा, तर गीतकार आणि संगीतकार होते यशवंत देव. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उंबरठा या चित्रपटातील गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. सुरेश भटांच्या शब्दांना संगीतबद्ध केलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकलं उंबरठा या चित्रपटातील गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताची गीतकार होते सुरेश भट. आणि कार्यक्रमात आता शेवटचं गीत ऐकूया, आराम हराम आहे या चित्रपटातील. स्वर आहे आशा भोसले यांचा, संगीत सुधीर फडके यांचं, तर गीतकार ग. दी. माडगुळकर.

संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रमात परवीन बेगम सुलताना यांना, आणि त्या सादर करणार आहेत राग नारायणी.

श्रोतेहो, आत्ता आपण ऐकलं आराम हराम आहे या चित्रपटातील गीत. स्वर होता आशा भोसले यांचा, सुधीर फडके यांचं संगीत, तर गीतकार होते ग.दि. माडगुळकर. याबरोबरच आम्ही मराठी चित्रपट

cinema.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378°7.8 मीटर्स अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीची 11:10 झाली आहेत. आता ऐकूया हवामानाचा अंदाज. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासात पुणे आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता, हलक्या ते खूप हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. तर हा होता हवामानाचा अंदाज. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 होत आहेत. आजचे कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत. मी ओमकार दीक्षित आता आपला निरोप घेतो. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.